नमस्कार. FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आज आहे रविवार, भारतीय सौर 19 अश्विन शके 1948, अर्थातच दिनांक 11 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, आता सकाळचे 5:57 झालेले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलध्वनीने प्रारंभ करीत आहोत.

FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. श्रोते हो, आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बचने की सलाह दी है। इस बीच उत्तर रेलवे ने घोषणा की है कि आज सभी रेलगाड़ियां अपने निर्धारित समय सारणी के अनुसार संचालित होंगी। दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशन डीएमआरसी ने जानकारी दी है कि सुरक्षा कारणों से बंद किए गए सभी 45 मेट्रो स्टेशनों के प्रवेश और निकास द्वार अब खोल दिए गए हैं। ये भी कहा गया है कि संबंधित सभी मेट्रो स्टेशनों पर इंटरचेंज की सुविधा भी बहाल कर दी गई है। भारत आज इंदौर में वेस्टइंडीज के साथ तीसरा T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच खेलेगा। ये मुकाबला होलकर स्टेडियम में शाम 7 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM बैंड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झालेले आहेत। चिंतन हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। श्रोतेहो, कार्यक्रमात भगवान गौतम बुद्धांची शिकवण याविषयी भदंत उपगुप्त महाथेरो यांचे विचार ऐकवीत आहोत।
2: विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं।
3: बहुश्रुत होने, नेहमी नेहमी सत्य वचन बोलने, वाचेन अकुशल कर्म न करणे, वाचेन नेहमी सत्कर्म करणे, वाचेन दुःख निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वचन बोलणं, आपल्या वाचेमुळं अनर्थ होणार नाही याची दक्षता घेऊन बोलणं हा बहुश्रुतामध्ये मोडतो। म्हणून बहुश्रुत होणे, शिल्प शिकणे, कुठल्याही प्रकारे आपली प्रज्ञा वाढवण्यासाठी जी जी कला आहे ती आपण वाढवणे, आपल्यामध्ये मैत्रीभाव वाढवण्यासाठी, समाधीभाव वाढवण्यासाठी जी जी कलागुण लागतात ते कलागुण वाढवणे, शिष्टाचार शिकणे। शिष्टाचार हा जीवनामध्ये माणसाला नेहमी सुखाकडे घेऊन जात असतो। म्हणून शिष्टाचार वाढवणे, सुशिक्षित होणे याचा अर्थ अधिकाधिक ज्ञानी बनणे। ज्ञान बलाने मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो, स्वतःही दुःखमुक्त होऊ शकतो आणि दुसऱ्यालाही दुःखमुक्त करू शकतो। म्हणून सुशिक्षित होणे म्हणजे अधिकाधिक ज्ञान वाढवणे, अज्ञान दूर करणे म्हणजेच दुःख दूर करणे। आपण अज्ञानातून जर मुक्त झालो, अज्ञान नष्ट केलं, आपोआपच आपली प्रज्ञा वाढते, अधिकाधिक ज्ञानी बनतो आणि अधिकाधिक ज्ञानी मनुष्य सुभाषण करायला शिकतो। चांगलं वचन, चांगलं बोलणं हे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक असतं आणि म्हणून चौथं उत्तम मंगल आहे की सुभाषण करणे।

0: तर मग
1: जिवंतपणीच आई वडिलाची नीट सेवा करणं, ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे त्या आई वडिलांची नीट काळजी घेणे, जे पुत्र आणि पत्नी आहे त्यांचं वेळेवर लालन पालन करणे हे गृहस्थी माणसाचं कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर न करणे हे तथागत बुद्धाने उपासक उपासिकांसाठी आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि शांततेनं शिस्तीनं कुठलंही काम करणे, गडबडीचं काम न करणे, धांदलीचं काम न करणे, विचलित होऊन काम न करणे, शांत बुद्धीने सत्कर्म करणे हे सहावं मंगल उत्तम आहे.

स्वतःचं मन आहे. मनाने सुद्धा सत्कर्म करणे, शरीर आहे हे माझं शरीर आहे ह्याचं चिंतन करणे आणि त्या माझ्या शरीराने सत्कर्म मी करीत राहील अशा प्रकारचा रोज चिंतन करणे, माझी वाचा आहे, माझ्या वाचेवर माझा ताबा आहे आणि म्हणून या वाचेनं कुठलंही पापकर्म, दूषित वचन बोलणार नाही याची खात्री करून मी चिंतन करूनच त्याच भावनेनं वचन बोलत राहील आणि कुठल्याही प्रकारे मद्यपान करणार नाही, ज्याच्यापासून अनेक अनेक प्रकारे दुर्गुण निर्माण होतात आणि स्वतःची बुद्धीसुद्धा मनुष्य हरपून बसतो, अशा प्रकारचं व्यसन मी करणार नाही आणि धार्मिक कामामध्ये मी तत्पर राहील. धार्मिक कामात जो मनुष्य तत्पर असतो त्याचं

0: नैतिक बल वाढत असतं, आणि ज्याचं नैतिक बल वाढत असतं त्याचं दुःख कमी होत असतं आणि तो संपूर्ण सुखी होत असतो. हे सातवं मंगल उत्तम आहे.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण भगवान बुद्धांची शिकवण याविषयी भदंत उपगुप्त महाथेरो यांचे विचार ऐकलत. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 झालेले आहेत. भक्ती संगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो कार्यक्रमात प्रथम आशा खाडीलकर यांच्या स्वरात राजेंद्र आटे यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे आनंदी विकास यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांच्या स्वरात गौरी कुलकर्णी यांची भक्तिरचना ऐकवीत आहोत. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या स्वरात जी आर पालकर यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात प्रीती उत्तम यांच्या स्वरात पारंपरिक शब्द ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे उत्तम सिंग यांनी.

श्रोते हो, याबरोबरच भक्ती संगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 6:35 झालेले आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल हळदीवरील कंदमाशी व्यवस्थापन भाग 2 याविषयी बालाजी गवारे यांनी दिलेली माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम धवाले हॉस्पिटल प्रसारित होईल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार प्रसारित होईल. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 7:50. सकाळी 8:00 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 घटस्थापना आणि पर्यावरण संवर्धन याविषयी प्राची हंबर्डे यांचं भाषण प्रसारित होईल. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया मुलाखतीवर आधारित कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:50 जितेंद्र घोळके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:00 श्रोत्यांच्या फोनवर आधारित फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश प्रसारित होईल. आज या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे संचिता केळकर आणि दिनेश कवळे यांनी. छोट्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत प्रसारित होईल सकाळी 11:00. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात नागार्जुना पब्लिक स्कूल कवठा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सकाळी 11:30 मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित होईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:45 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3:10 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 कीर्तन. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 विविध भारतीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध

तिचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार, रात्री 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम समाप्त होतील रात्री 11:10. श्रोते, ही होती आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झालेले आहेत. कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात हळदीवरील कंदमाशी व्यवस्थापन भाग 2 याविषयी बालाजी गवारे यांनी दिलेली माहिती ऐकत आहोत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया हळदीवरील कंदमाशी आणि हुमणीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, काल आपण कंदमाशीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती ऐकलीत. मंडळी, आज आपण हुमणी अळीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती ऐकूयात. हळदीवरील कंदमाशी आणि हुमणीचं एकात्मिक व्यवस्थापन या अंतर्गत आज आपण ऐकूया हुमणी अळीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, हुमणी अळी ही बहुभक्षीय कीड असून हळद पिकास इतर प्रमुख केळी, ऊस, सोयाबीन इत्यादी पिकांमध्ये प्रादुर्भाव करते. मंडळी, हुमणी अळीची ओळख अशी असते. या किडीची प्रामुख्यानं अळी अवस्था हळद पिकासाठी हानिकारक असते. अळी पांढऱ्या दुधाळ रंगाची असून इंग्रजीच्या सी आकाराची असते. प्रौढ भुंगेरा गडद लालसर तपकिरी ते काळ्या रंगाचा असतो. भुंगेरे हे निशाचर असून एप्रिल मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर बाहेर पडतात. पोषक वातावरणात सायंकाळी जमिनीतून बाहेर पडलेले भुंगेरे कडुनिंब, बोर आणि बाभूळ इत्यादी झाडावर पानं खाण्यासाठी जमा होतात. झाडावर नरमादीचं मिलन होतं. त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा ते जमिनीत जातात. मादी झाडाच्या मुळाभोवती जमिनीत अंडी घालते. शेणखत किंवा कुजत असलेल्या पालापाचोळ्यात आणि कचऱ्यात देखील अंडी घालते. अंडी साबुदाण्यासारखी पांढरट पिवळसर रंगाची असतात. मंडळी, हुमणी अळीचा जीवनक्रम असा असतो. हुमणीचा जीवनक्रम एका वर्षात पूर्ण होतो. अंडी घातल्यानंतर 15 ते 20 दिवसात अळी बाहेर पडते. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत 15 ते 30 सेंटीमीटर खोल जाऊन स्वतःभोवती मातीचे टणक सदृश्य आवरण तयार करून कोश अवस्थेत जाते. कोश अवस्था 14 ते 22 दिवसाची असू शकते. त्यानंतर त्यातून भुंगेरा बाहेर पडतो. भुंगेऱ्याची प्रौढ अवस्था ही 45 ते 100 दिवसाची असते. मंडळी, या अळीपासून नुकसानीचा प्रकार तो असा असतो. हुमणीची अळी जमिनीतील सेंद्रिय घटकांवर उपजीविका करते. त्यानंतर मुख्य पिकांच्या मुळावर हल्ला करते. प्रादुर्भावाच्या तीव्र अवस्थेत अळ्या कंदही कुरतडतात. त्यामुळं हळदीचं पीक सुरुवातीला पिवळं पडतं आणि नंतर रोपं वाळू लागतात. असे प्रादुर्भावग्रस्त रोपं उपटल्यास हातात सहज उपटून येते. मंडळी, याचं एकात्मिक व्यवस्थापन करताना या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्याकरिता सामूहिकरित्या व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळं किडीच्या जमिनीतील खोल अवस्था, किडीच्या जमिनीतील कोश अवस्था सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. तसंच पक्ष्यांद्वारे खाल्ल्या जातात. शेतात पूर्णपणे कुजलेलं शेणखत वापरावं. पिकांचे अवशेष नष्ट करून फेरपालट करावा. सायंकाळच्या वेळी बाहेर पडणारे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. प्रकाश सापळ्यांचा वापर करून प्रौढ भुंगेरे नष्ट केल्यास नर मादी मिलन आणि अंडी घालण्याचं प्रमाण कमी होऊन.
0: याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र हे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते।
1: अगदी। तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं। तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही। तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो। तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात। तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही। आता जर आपण बघितलं की दातावर ब्राउन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते। आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात। आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे लहान मुलांना दुखत आहे तो दात तर त्या केसेसमध्ये रूट कॅनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते। आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट कॅनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते। आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाच्या दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये। तर फिलिंग किंवा रूट कॅनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो। पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन। आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात। तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते। आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट। आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल। ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात त्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात। तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं। दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावर ती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो। तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईनमध्ये येतात। या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात। इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही। नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो। आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो अलायनर्स। तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्या

0: त्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेस दिसत देखील नाही आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते पण त्यात ह्या ट्रीटमेंटनी पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो.
1: हा, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनामिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवले जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले, ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी, वाळवण तसेच पश्चिम घाटात भीवपुरी, भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस, रियूज, रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्स मध्ये आपली गणना होईल. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो, लाभो हीच त्या निसर्गदेवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात.

0: अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला.
1: श्रोते हो, सकाळचे 6:55 होत.
2: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया सुविचार. अज्ञानी व्यक्तीने मौन धारण करण्यात शहाणपणा असतो. श्रोते हो, आताच आपण सुविचार ऐकलं. जाणून घेऊया आज दिनांक 11 ऑक्टोबर 2026 दिनविशेष. आज रोजी 11 ऑक्टोबर 1902 मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन. 11 ऑक्टोबर 1968 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. तसंच 11 ऑक्टोबर 1973 मध्ये आधुनिक उडिया कवी नाटककार मायाधर मानसिंह यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. आताच आपण दिनविशेष ऐकलं. ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
3: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872. अहो, गुडघे दुखी मुळे चालणंही अवघड झालंय.
3: काळजी करू नको, नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया, गुडघा आणि खुबा दोन्हीची.
2: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
3: हो, अगदी बरोबर बोललीस.
2: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
3: डेक्कन हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: आजच संपर्क करा.
4: श्रोते हो, व्यक्तिविशेष याविषयी. अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश, जय प्रकाश. भारतीय राजकारण्यांच्या अंधारपर्वात या घोषणेने ज्यांनी प्रकाशाची आशावादी किरणे आणली त्या जयप्रकाश नारायणचा आज जन्मदिन. बिहारच्या सारण जिल्ह्यातील सीत बदियार येथे दिनांक 11 ऑक्टोबर 1902 रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1922 अमेरिकेत गेलेल्या जयप्रकाशांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी घेतली. 1929 ते मायदेशी परतले. 1930 काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख झाले. 1934 त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. भूमिगत संघटनांचे नेतृत्व करताना त्यांनी आझाद दस्ते उभारले. काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साकारणार नाही हे ध्यानी येताच 1948 त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला. हिंद मजदूर सभा, हिंद किसान पंचायत, अखिल भारतीय रेल्वे कामगार संघ, अखिल भारतीय टपाल आणि तार संघ यांच्याच प्रयत्नांनी स्थापन झाले. 1952 कृषक मजदूर संघ आणि समाजवादी पक्षाचे एकत्रीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्ष निर्माण झाला. त्या पक्षाचे ते पहिले सरचिटणीस. 1953 नंतर त्यांनी स्वतःला विनोबाजींच्या भूदान चळवळीला वाहून घेतलं. 1965 त्यांना मॅगसेसे पुरस्कार लाभला. मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गाकडे सर्वदयाकडे वळलेल्या जयप्रकाशजींनी आणीबाणीच्या काळात

0: लोकांच्या उद्रेकाचे नेतृत्व केले, ते लोकनायक झाले. स्वातंत्र्य आणि समतेचे या पुरस्कर्त्याचे दिनांक 8 ऑक्टोबर सन 1981 रोजी निधन झाले. आज त्यांचा जन्मदिन. याबरोबरच दिनविशेष हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी नांदेड केंद्र सकाळचे 7 वाजले प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ढवाले हॉस्पिटल.
1: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर त्रिशला अशोक ढबाले यांचे ढबाले डेंटल हॉस्पिटल.
2: दातांचे रक्षण हे सुहास्याचे लक्षण. दंतरोग चिकित्सा आणि उपचाराचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले ढबाले मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल आता नव्या रूपात अत्याधुनिक उपकरणासह दात काढणे, अक्कलदाढेच्या शस्त्रक्रिया, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, वेडेवाकडे आणि पुढे आलेल्या दातांवर पिनद्वारे उपचार, अल्ट्रासोनिक स्केलिंग आणि पॉलिसिंग, विविध दंत शस्त्रक्रिया, जबड्याचे फ्रॅक्चर निदान आणि उपचार, फिक्स दात, कवळी बसविणे, मुख कर्करोग निदान आणि उपचार. संपर्क डॉक्टर त्रिशला अशोक ढबाले यांचे ढबाले डेंटल हॉस्पिटल, बोरमन फॅक्टरी एरिया, नांदेड.
1: श्रोतहो, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात
3: दातांची काळजी याविषयी
1: डॉक्टर त्रिशला ढबाले यांनी दिलेली माहिती.
4: हिरड्यांचे आजार, लक्षणे, कारणे व उपचार. सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत असलेला आजार म्हणजे पायोरिया. यालाच आमच्या टेक्निकल भाषेमध्ये जिंजिवायटिस व पेरिओडोन्टायटिस असे म्हटले जाते. जेव्हा हिरड्या खूप जास्त सुजतात, खूप दुखतात, लाल होतात, दात घासल्यावर रक्त निघते, झोपेतून उठून थुंकल्यानंतर थुंकीत रक्त जाणवते, जेवताना खूप जास्त हिरड्यांचा त्रास होतो, रुग्ण व्यवस्थित अन्नपदार्थ चावू शकत नाही, हिरड्यांमध्ये पू होतो, तोंडाची दुर्गंधी येते, तेव्हा त्याला जिंजिवायटिस असे म्हणतात. हिरड्यांच्या इन्फेक्शनला सुद्धा जिंजिवायटिस म्हटल्या जाते. सर्वसामान्यपणे हिरड्यांचा रंग गुलाबी असतो, पण जिंजिवायटिस हा आजार झाल्यानंतर हिरड्या लाल होतात. जिंजिवायटिस किंवा पायोरिया होण्याची कारणे काय? जिंजिवायटिस हा हिरड्यांचा आजार असून तो होण्याची अनेक कारणे आहेत. दात जर व्यवस्थित नाही घासले तर दोन दातांमधील फटींमध्ये अन्नकण जमून तिथे घाण साचते, तिथली हिरडी सुजते, दुखते, लाल होते व त्यातून रक्त निघते. त्यामुळे प्रत्येकाने दोन दातांच्या फटींमधील अन्नकण स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉस हा एक धागा असतो, याचा वापर करावा. रात्री ब्रश केल्यानंतर काही खाऊ नये. डायबिटीज या आजारामुळे सुद्धा हिरड्यांचा त्रास जाणवतो, त्यामुळे तुमचे शुगर लेवल्स नियंत्रणात ठेवावे लागतात. धूम्रपानामुळे सुद्धा हिरड्यांचे आजार उद्भवतात, त्यामुळे बिडी सिगारेट टाळावी. गुटखा, तंबाखू, तोटा, मटेरियल, पान खाण्याच्या सवयींमुळे पण हिरड्यांचे आजार होतात. व्हिटॅमिन डेफिशियन्सीज, शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यामुळे हिरड्यांचे विकार जाणवतात. ज्या रुग्णांना अँटी डिप्रेसंट्स गोळ्या चालू आहेत त्यांना पण हिरड्यांचे विकार उद्भवतात. काही रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रण गोळ्यांमुळे पण हिरड्यांचे विकार जाणवतात. ज्या रुग्णांना झटक्यांचे मेडिसिन्स चालू आहेत त्यांच्या पण हिरड्या खूप जास्त सुजतात. ज्या रुग्णांचे दात उंच, बाहेर व वेडेवाकडे असतात, त्यांचे ओठ पूर्णपणे बंद होत नाहीत व हिरड्यांना जंतूंचा प्रादुर्भाव होतो व हिरड्यांचे विकार उद्भवतात. काही रुग्णांना जेवण एकाच बाजूने चावण्याची सवय असते. दुसऱ्या बाजूची दाढ किडलेली असेल तर त्याची ट्रीटमेंट करून घ्या, कारण जी हिरड्यांची बाजू वापरात नसेल तेथे घाण साचून हिरड्या सुजतात, दुखतात व त्यात रक्त आणि पू होतो. त्यामुळे जेवण करताना तोंडाच्या दोन्ही बाजूने चावून खा. काही रुग्णांना क्लिप लावलेली असते. क्लिपमुळे रुग्ण नीट ब्रश करत नाही, जेणेकरून क्लिपच्या मध्ये अन्नकण अडकून हिरड्या सुजतात, रक्त निघते, दुखतात, मग क्लिपची ट्रीटमेंट अवघड होते. कधी कधी तर सुजलेल्या हिरड्या ऑपरेशन करून कट कराव्या लागतात, त्याला आमच्या भाषेत जिंजिवेक्टॉमी असे म्हणतात. तर ज्या रुग्णांना क्लिप लावलेली आहे त्यांनी स्पेशल ऑर्थोडोन्टिक अथवा इंटरडेंटल टूथब्रश वापरावा. तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता यावरही हिरड्यांचे विकार जाणवतात. आजकालचे जीवन फार फास्ट झालेले आहे. काही काही जॉब्स रात्री उशिरापर्यंत जागून करावे लागतात, त्याचा पण परिणाम हिरड्यांवर होतो. स्ट्रेस, स्ट्रेन, एक्झर्शन, टेन्शन, जागरण, दगदग यामुळे सुद्धा जिंजिवायटीस व पेरिओडोन्टायटीस होतो. कधी कधी हिरड्यांचे आजार होण्याचे अनुवंशिक कारण पण असू शकते. आता आपण जिंजिवायटीस झाला हे कसे समजावे? तर हिरड्या लाल होणे,

0: चुजणे, रक्त निघणे, ब्रश करताना दातातून रक्त येणे, आरशात पाहिल्यावर दात लांब दिसणे, दातापासून हिरड्या वेगळ्या दिसणे, हिरड्यांमधून पू निघणे, हिरड्या व दात दुखणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाची दुर्गंधी येणे. आता जिंजिवायटिस किंवा पायोरिया अथवा पेरिओडोन्टायटिस होऊ नये म्हणून दोन वेळेस दात स्वच्छ ब्रश करा, डेंटल फ्लॉसचा वापर करावा, इंटरडेंटल टूथब्रश वापरावा, वर्षातून एकदा तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत. दात स्वच्छ केल्यामुळे किंवा धुतल्यामुळे पातळ होत नाहीत, सेन्सिटिव्ह होत नाहीत किंवा हालत पण नाहीत. योग्य तीच टूथब्रश दात घासण्यासाठी वापरावी. व्हिटॅमिन सी युक्त फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करावा, जसे लिंबू, संत्री, आवळा, दही, मोसंबी, किवी, स्ट्रॉबेरी, पपिता, गाजर, काकडी, मुळा, सलाद, सफरचंद दातांनी कच्चे चावून खावे. व्हिटॅमिन डी घ्यावे, मल्टी व्हिटॅमिन पण घ्यावे. गुटखा, सुपारी, तंबाखू पान खाऊ नये, धूम्रपान पण करू नये.
1: आताच आपण दातांची काळजी याविषयी डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोर्बन फॅक्टरी एरिया, गोवर्धन घाट रोड, नांदेड.
2: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
3: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
2: पण क्लेम करणं कठीण असेल.
3: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: FM 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेले आहे. श्रोतेहो, सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. वोटर्स

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचं आयोजन. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वीच मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घेण्याची सूचना केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी केली आहे. काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीकस्थिती, पाणीटंचाई, भूजल पातळी, चारा उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी जिल्ह्यातल्या परिस्थितीचं सादरीकरण केलं. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी या पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला असून एकूण 7,42,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली. दरम्यान या पथकानं काल बीड शहरालगत पाली इथल्या बिंदुसरा तलावाची पाहणी केली आणि उपलब्ध पाणीसाठा तसंच शहरासह परिसरातल्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. बिंदुसरा तलावात 30 जून 2026 रोजी 17% उपयुक्त पाणीसाठा होता. सध्याच्या स्थितीत तो केवळ 5% आला आहे. मागील वर्षी याच धरणात 100% पाणीसाठा होता अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पथकानं पालीच्या स्वयंचलित हवामान केंद्राला भेट देऊन यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. बीड तालुक्यात मोरगाव परिसरात पाणीटंचाई, जलसंधारणाची कामं आणि शेतपिकांच्या नुकसानीची या पथकानं काल पाहणी केली. यावेळी मोरगाव इथल्या दराडे वस्तीवरील पाझर तलावाची तसंच परिसरातल्या विहिरींची पाहणी करून पाणी उपलब्धतेची स्थिती जाणून घेण्यात आली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर काल मुंबईत झालेल्या जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी फाउंडेशनकडून अभिनेते आमिर खान तसंच सत्यजित भटकळ यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून थेट भरीव मदत देण्यासोबतच पीक विमा कंपनीकडूनही जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली. लातूर जिल्ह्यात काल दुष्काळ आणि पीक नुकसानाच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यात पालकमंत्री भोसले यांनी अहमदपूर तालुक्यातल्या महादेववाडी, चाकूर तालुक्यातल्या आष्टामोड, उदगीर तालुक्यातल्या शेकापूर तसंच जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी इथं पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवादही साधला. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षण, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काल जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1,00,000 रुपये जमा करावी अशी मागणीही सपकाळ यांनी केली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या बैठका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असून सरकारच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

0: या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 9218 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. 3 तलाक कायदा रद्दबातल ठरवणं हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊया.
2: मुस्लिम महिलांच्या विवाहातील अधिकारांचं संरक्षण आणि तत्काळ 3 तलाकच्या प्रथेला कायदेशीर प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम 2019 लागू केला. तलाक ए बिद्दत म्हणजे पतीनं एकाच वेळी 3 वेळा तलाक उच्चारून तत्काळ आणि अपरिवर्तनीय घटस्फोट देण्याची पद्धत अवैध आणि बेकायदेशीर ठरवण्यात आली.
3: 3 तलाक से मुक्ती का बहुत महत्वपूर्ण और नारी शक्ति के सम्मान का काम 17वीं लोकसभा ने किया है. सभी मान्य सांसद, उनके विचार कुछ भी रहे हो, उनका निर्णय कुछ भी रहा हो, लेकिन कभी न कभी तो कहेंगे कि हाँ, इन बेटियों को न्याय देने का काम भी करने के समय हम वहां मौजूद.
2: या कायद्याने संबंधित मुस्लिम महिलेला स्वतःसाठी आणि तिच्यावर अवलंबित असलेल्या मुलांसाठी निर्वाह भत्ता मिळवण्याचा आणि अल्पवयीन मुलांच्या ताब्याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलाबाबत विधिज्ञ गीता देशपांडे यांनी माहिती दिली.
4: अशा पद्धतीनं तलाक दिल्यास पतीला या कायद्यानुसार 3 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. ही पद्धत बंद केल्यानं विवाह संस्थेत मुस्लिम महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण मिळालं आहे.
0: शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. मराठवाड्यात तुळजापूर, माहूर, अंबाजोगाईसह आदिशक्तीच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरांची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ झाली. नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीची विविध अलंकार महापूजा बांधण्यात येते. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, गायन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज पहाटे देवीची पूजा अर्चा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी देवी मंदिरात देवीचे पुजारी तथा शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यात लासूर इथली दाक्षायणी देवी, महेशमाळ इथली गिरिजा देवी, जालना जिल्ह्यात अंबड इथली मत्स्योदरी देवी आदी ठिकाणीही नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यात शिरूर, कासार, पाटोदा आणि गेवराई तालुक्यातल्या 105 गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल बैठक घेण्यात आली. पैठण इथल्या नाथसागर धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात योजनेचं सर्वेक्षण तर दुसऱ्या टप्प्यात कुटेवाडी मार्गे पाटोद्यापर्यंत पाणी आणून टँकर भरण्याची सुविधा उभारण्याचं या प्रस्तावात नियोजित आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत काल मराठवाडा विभागीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेतल्या विजेत्यांना 11,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक, 7,000 रुपयांचं द्वितीय, 5,000 रुपयांचं तृतीय तर उत्तेजनार्थ 2,000 रुपये पारितोषिक देण्यात आली. जागतिक मानसिक आरोग्य दिन काल पाळण्यात आला. धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपअधिष्ठाता डॉ स्वाती पांढरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचं कौतुक करून शाळा, महाविद्यालय, कार्यालय अशा ठिकाणी व्यापक प्रमाणात मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करमाड इथल्या राज्यस्तरीय औषधी भांडार तसंच प्रशिक्षण केंद्राला प्रभारी उपसंचालक डॉ दयानंद मोतीपवळे यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्राच्या इमारतीची सद्यस्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा तसंच प्रभावी कार्यान्वयनासाठी आवश्यक बाबींची यावेळी त्यांनी पाहणी केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई

0: करावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची सूचना. येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचं आयोजन. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. मुंबईसह कोकण काही भागात उद्या 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचे आनंदरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र हे सकाळचे 7:20 झालेले आहेत.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
5: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाईश.
1: श्रोते हो, आजपासून प्रारंभ होणाऱ्या शारदीय नवरात्रच्या हार्दिक शुभेच्छा. आज सर्वत्र आपण घट स्थापना करणार आहोत. घट म्हणजे मडके किंवा कलश. स्थापन म्हणजे स्थापना करणे. घटात आपण देवीच्या 9 रूपांना आवाहन करतो आणि हा घट म्हणजे साक्षात देवीचे रूप आणि त्यातून येणारे अंकुर म्हणजे समृद्धीचे प्रतीक. श्रोतेहो, घट स्थापना फक्त ही पूजा नाही तर त्यातून आपल्याला पर्यावरणाचा संदेश मिळतो. तसंच स्त्री शक्तीचाही सन्मान केला जातो. 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा म्हणजे स्त्रीच्या वेगवेगळ्या शक्तींचा सन्मान आपण याद्वारे करीत असतो. जसं आपण गणपती उत्सवामध्ये एकत्र येतो तसंच या नवरात्रात पण आपण सगळेजण जाती धर्माच्या महिला एकत्र गरबा खेळतात. हीच आपली संस्कृती. यातूनच आपला एकतेची भावना स्पष्ट दिसून येते. घट स्थापना म्हणजे एका मडक्यात अख्खं विश्व स्थापन करणं जिथे माती आहे, पाणी आहे, धान्य आहे आणि श्रद्धा आहे. आपण सर्वांना आकाशवाणीच्या परिवारातर्फे नवरात्रच्या हार्दिक शुभेच्छा.

एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे परिभाषा कोश आणि शब्दकोश याविषयी कामकाज करतं. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित आणि सुसंगत, सुलभ, अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासन उपयोगी द्विभाषा कोश आहे. याविषयी आपण मागील भागात जाणून घेतलं. हा संवाद आपण या भागातही चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, शासन व्यवहार कोशाविषयी आपण माहिती घेतोय, तर शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या शासकीय व्यवहार कोशाचा कसा आणि काय उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
1: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्य भाषेच्या माध्यमातून पार पाडावी लागतात. ही कर्तव्य पार पाडत असताना कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करणं, टिप्पणी लेखन करणं, मसुदा लेखन करणं, शासकीय परिपत्रक तयार करणं, शासकीय अहवाल तयार करणं, शासन निर्णय, शासकीय अधिसूचना काढणं, तसंच इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीमध्ये अनुवाद करणं आणि मराठी मसुद्याचे भाषिक परीक्षण करणं अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. ही कामं कधी तातडीची असतात, अतिमहत्वाची कामं असतात. अशा तातडीच्या व अतिमहत्वाच्या प्रसंगी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन व्यवहार कोश हा नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या शासकीय कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेला शासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी असतात त्यांच्या टेबलवर आपल्याला शासन व्यवहार कोश हा केवळ नजरेसच पडत नाही तर तो त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो. मॅडम,
0: सर हे झालं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील या शासन व्यवहार कोशाचा उपयोग होतो का आणि कशा प्रकारे होतो याविषयी सांगा.
1: शासकीय व्यवहारातील भाषा सर्वसामान्य नागरिकाला समजणं हे लोकाभिमुख प्रशासनाचं महत्वाचं अंग आहे. लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे हा एक मुख्य शासनाचा उद्देश आहे. शासनाची जी काही धोरणं असतात, निर्णय असतात, काही सूचना असतात या शासन व्यवहार कोशामुळे नागरिकांना समजण्यास मदत होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करताना शासन व्यवहार कोशामुळे हा पत्रव्यवहार करणं अतिशय सुलभ जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नागरिकाला शासकीय अर्ज भरायचा आहे तर शासकीय अर्ज भरत असताना ऍप्लिकेशन, डिक्लेरेशन, अंडरटेकिंग याचा नेमका अर्थ काय, व्हेरिफिकेशन याचा नेमका अर्थ काय, हा मराठी अर्थ या शासन व्यवहार कोशामुळे सामान्य नागरिकांना समजतो.

0: ऍप्लिकेशन म्हटलं की अर्ज, डिक्लेरेशन म्हटलं की घोषणापत्र, अंडरटेकिंग म्हटलं की हमी, व्हेरिफिकेशन म्हटलं की पडताळणी, हे मराठी पर्याय सहजपणे नागरिकांना कळतात. दुसरं असं की कायद्याच्या संदर्भात सामान्य नागरिकांचा कायद्याचा जो व्यवहार आहे त्या कायद्याच्या व्यवहाराशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ पिटिशन म्हटलं की त्यांना ती याचिका आहे असं समजतं, अफिडेव्हिट म्हटलं की ते शपथपत्र आहे, किंवा आपण सहज म्हणतो की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, हा साक्ष देखील हा शब्द किंवा मराठी पर्याय या शासन व्यवहार कोशामुळे सामान्य नागरिकांना समजतो. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी सामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला आपल्या बँकेमध्ये काही ग्रँट आली, काही फंड आला, तर सामान्य शेतकरी देखील शासनाचं मला हे अनुदान मिळालं, शासनाचा हा निधी मला मिळाला, तर असे शब्द हे शेतकरी देखील वापरू लागलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागतात, मग या नोकरीच्या अनुषंगानं काही मराठी पर्याय त्यांच्या तोंडवळी पडलेले आहेत. उदाहरणार्थ अपॉइंटमेंट म्हटलं की नियुक्ती, रिक्रुटमेंट म्हटलं की भरती, प्रमोशन म्हटलं की पदोन्नती, पोस्टिंग म्हटलं की पदस्थापना, सिनियरिटी म्हटलं की वरिष्ठता. म्हणजे इंग्रजी संज्ञांना असे नेमके व अचूक पर्याय या शासन व्यवहार कोशामुळे दिले जातात, आणि हे मराठी पर्याय आता व्यवहारामध्ये रूढ झालेले आहेत, आणि सामान्य माणूस हा त्याचा अगदी सहजपणे व्यवहारामध्ये वापर करताना दिसून येत आहे. म्हणजे या कोशामुळे शासन आणि नागरिक यांच्यामधले जे काही भाषिक अडथळे आहेत ते भाषिक अडथळे आता कमी व्हायला लागलेले आहेत. प्रशासनाची जी भाषाशैली आहे किंवा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे, ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शासन व्यवहार कोशामुळे खूपच मदत झालेली आहे. अशा प्रकारे शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील भाषिक दुरावा कमी करण्यामध्ये शासन व्यवहार कोशानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे मॅडम.
1: नक्की सर, कारण आम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचतो त्यावेळेला सुद्धा हे शासनाच्या योजना आणि जे काही मदत असते तर त्याचे हे पर्यायी शब्द जे आता आपण उल्लेख केले ते न्यूजपेपरमध्ये असतात, आणि मग त्यामुळे आम्हाला ते आता अंगवळणी पडलेत किंवा समजायला लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहेत. सर, या शासन व्यवहार कोशाची देखील आजच्या काळातही गरज आहे असं आपल्याला वाटतं का?
0: हो नक्कीच मॅडम, आजच्या काळात देखील हा शासन व्यवहार कोश नक्कीच सर्वसामान्यांना देखील उपयोगी पडतो. जसं की आपण यापूर्वीही सांगितलं, शासकीय कार्यालयातले अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक असतील, सामान्य लोक असतील, त्यांना आजही या शासन व्यवहार कोशाची गरज आहे. आणि ती गरज मुद्रित स्वरूपात जशी आहे तशी ऑनलाईन स्वरूपात देखील आहे. म्हणजे हा शासन व्यवहार कोश आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे, ऑनलाईन अशा स्वरूपातही उपलब्ध आहे. आता ज्या ज्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांना काही संदर्भ पाहावे लागतात, टिप्पणी लिहिताना, पत्रव्यवहार करताना, त्यावेळेला हे संदर्भ पाहण्यासाठी हा शासन व्यवहार कोश सहज उपलब्ध होतो. ज्या वेळेला कार्यालयांमध्ये काही बैठकी किंवा चर्चांचं आयोजन केलं जातं त्यावेळेला त्वरित संदर्भ देण्यासाठी हा शासन व्यवहार कोश उपयुक्त ठरतो. जी काही ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी असतील, अध्यापक असतील, शिक्षक असतील, भाषेचा अभ्यास करणारे काही संशोधक असतील, यांच्यासाठी हा देखील शासन व्यवहार कोश कायमस्वरूपी संदर्भ साहित्य म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्थांमार्फत दिलं जातं. या प्रशिक्षण संस्थांमध्ये देखील प्रशासनिक लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासन व्यवहार कोश नक्कीच आजही गरजेचा आहे, आणि तो आजच्या काळात देखील उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
1: सर, वेगवेगळ्या कोशांमुळे मराठी भाषेचा विकास होतो, ते शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हे आम्ही बघतच आलोय आताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर या शासन व्यवहार कोशाची देखील मराठी भाषेच्या विकासातली भूमिका आहे का आणि ती कशा प्रकारे स्पष्ट कराल आपण?
0: शासन व्यवहार कोशाने मराठी भाषेच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासन व्यवहार कोश हा केवळ कार्यालयीन किंवा शासकीय

0: व्यवहारातील संदर्भ ग्रंथ नाही तर तो मराठीच्या आधुनिक शब्दसंपत्तीच्या विकासातील एक महत्वाचा आधार बनलेला आहे. शासन व्यवहार कोशातील मराठी पर्यायांचा उपयोग व वापर आज देखील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत यांना त्या मराठी पर्यायांचा आज देखील उपयोग होतो. अभ्यासकांनी संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील या कोशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारखी जी काही प्रसारमाध्यमं आहेत या प्रसारमाध्यमांमध्ये देखील या शासन व्यवहार कोशाचा वापर होताना दिसून येत आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये शासन व्यवहार कोशाची भूमिका प्रभावी राहिलेली दिसून येते.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की मुद्रित आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणं काळाची गरज आहे. तर हा शासन व्यवहार कोश ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे का आणि कोणत्या संकेतस्थळावर आहे याविषयी जरा आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: हो, नक्की मॅडम. हा जो शासन व्यवहार कोश आहे हा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा शासन व्यवहार कोश उपलब्ध आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर विविध कोश व परिभाषा कोश उपलब्ध असून या शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ 30,000 शब्दांचा मराठी पर्यायांचा खजिना आहे. हे मराठी पर्याय आज ऑनलाईन आपल्याला सर्च करता येतात. त्याचबरोबर भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश भाग एक नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेलं आहे आणि या उपयोजकामध्ये शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, वित्तीय शब्दावली यांसारखे भाषा संचालनालयाचे सामान्य नागरिकांना उपयुक्त असणारे हे कोश आज देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि हे शासन भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरून सामान्य जनतेला नागरिकांना डाउनलोड करून घेता येतं. आणि या कोशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या कोशासाठी इंटरनेटची गरज नाही. तो ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाचे हे सर्व शब्दकोश व परिभाषा कोश डायरेक्टोरेट - marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
1: सर, एकंदरीतच आपल्या चर्चेवरून असं कळतंय की हे शासन व्यवहार कोश आहे हा मराठी भाषेची एकरूपता, अचूकता, सुसूत्रता आणि परिणामकारकता वाढवणारा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञा, वाक्प्रयोग, प्रशासकीय संकल्पनांना मराठीत पर्याय उपलब्ध करून देणं आणि विविध शासकीय विभागांमध्ये परिभाषेची एकरूपता निर्माण करणं, शासन आणि नागरिक यांच्यातील भाषिक दुरावा कमी करणं, शासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मंत्रालयीन विभाग, अनुवादक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अध्यापक, संशोधक, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा एक मौलिक ग्रंथ आहे आणि तो प्रमाणित मराठी भाषेमध्ये आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शासन व्यवहार कोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: मराठी अभी जा मराठी
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला.

0: FM 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
1: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
3: रसिक श्रोत्यांनो नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा नेर्लेवाड सुंदर हास्य एक अलंकार ह्या आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सुंदर हास्यासाठी दातांचं असणं पण आवश्यक आहे ना, नाही का? जेव्हा एखाद्या व्यक्ती काही कारणास्तव आपला दात गमावतो अथवा तो दात काढावा लागतो तेव्हा हा प्रश्न नेहमी सतावतो की गमावलेला दात परत कसा मिळवणार, दात गमावल्यामुळे झालेली पोकळी कशी भरणार. तर आपल्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी डॉक्टर सागर मापारे सर आपल्याशी हितगुज करणार आहेत.
4: नमस्कार श्रोत्यो.
3: सर कृपया आम्हाला सांगा की कोणकोणत्या कारणास्तव तो दात गमवावा किंवा काढावा लागू शकतो.
4: हे जे विषय आहे की बाबा दातामध्ये जी पोकळी असते आणि बऱ्याचदा ती नॅचरल पण असते, काही काही लोकांमध्ये गॅप पण असतात, काही काही लोकांमध्ये एकदम छान दात असतात आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नसतो. आणि एखाद्या दिवशी एखादा प्रॉब्लेम असा घडतो, ऍक्सिडेंट होतो, कोणाच्या दाताला मार लागतो अथवा एखादा किडका दात असतो आणि सडनली तो फ्रॅक्चर होतो किंवा तो आपल्याला डेंटिस्टकडे जाऊन काढावा लागतो. आणि अशा वेळेस मात्र मग समस्या होऊन जाते की आतापर्यंत आपल्या तोंडामध्ये जेवढे दात आहेत तिथं कुठेही गॅप नसतो आणि एकाएक तो गॅप हा तयार होतो. तो गॅप जो आहे तो बऱ्याच पेशंटला तो काही आवडत नाही, कारण समोरचा दात जर एखादा तुटला अथवा तो दात पूर्णच निघून गेला तर ती जी काही जागा निर्माण होते तर ती पोकळी त्याचं स्माईल पूर्णताही खराब करत असते. आणि एक गोष्ट आहे की ती म्हणजे ऍक्सिडेंटल, दुसरं आहे की नॅचरल काय तर कीड लागून, अशा दोन गोष्टींमुळे दातामध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते. तर आपण हे जे काही कारण आहे त्याला थोडंसं अवॉइड करता आलं तर त्याला शक्यतो अवॉइड करायचं. म्हणजे ऍक्सिडेंटली जर एखादे दात पुढे असतील आणि जर दात पुढे असतील तर त्याचा ऍक्सिडेंट होऊन त्याला मार लागून त्या ठिकाणी जो गॅप आहे तो गॅप आपल्याला व्हायची शक्यता जास्त आहे, कारण तुम्हाला मार लागायची शक्यता पण जास्त आहे की नाही, कारण तुम्हाला तुमचे दात नेहमीच पुढे आहेत त्यामुळे तो मार लागायची शक्यताही वाढत असते. त्याचप्रकारे जर एखादा किडका दात आहे तो वेळेवरच आपण जर त्याच्यावर काही इलाज केला नाही तर मग मात्र त्या ठिकाणी ती कीड खोलवर जाऊन कधी कधी तो दात हा काढायची वेळ येते किंवा ती पोकळ झालेला असतो दात मधून, तो कधी कधी आपण कडक पदार्थ खाल्ला दात ब्रेक पण होतो आणि मग त्या ठिकाणी पोकळीही निर्माण होते. तर मेजर हे दोन कारण आहेत, एक तर कीड लागून दात काढायला लागणे अथवा एखाद्या ऍक्सिडेंटली आपला दात जाणे. आणि अजून एक वेगळा विषय सुद्धा आहे याच्यामध्ये की काही काही लोकांना हिरड्याचा विकार असतो आणि त्याच्यामध्ये दातावर जी हिरड्याची जी पकड आहे तर ती काही इन्फेक्शन्समुळे काही कारणांमुळेही सैल पडते आणि त्यावेळेस सुद्धा दात काढायची वेळ येते किंवा दात आपोआपच हलू लागतात आणि नंतर दात हे पडून जातात. काही काही लोकांमध्ये कर्करोग सुद्धा होतो, मग कर्करोगामध्ये जेव्हा ऑपरेशन होतात तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला दात हे काढावं लागत असतात आणि त्यावेळेस जेव्हा दात काढतात तिथे पोकळीही निर्माण होते. असे हे दाताला मार लागून अथवा काही कॅन्सर आहे किंवा काही आपल्याला आम्ही सिस्टिक लिजन्स आहेत, काही पेरिडोंटल प्रॉब्लेम्स आहेत, मार लागणं आहे, अशा वेगवेगळ्या कारणामुळे दातांमध्ये पोकळीही निर्माण होऊ शकते.
3: तर सर गमावलेला दात परत मिळवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी नवीन कृत्रिम दाताचे प्रत्यारोपण करण्यासाठी कोणकोणत्या उपचार पद्धती असतात व त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या.
4: यामध्ये कसं आहे की एक वाईड रेंज आहे, म्हणजे खूप सारे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे आपण कृत्रिम दात हा रोपण करू शकतो. त्याच्यामध्ये काळगाल्याचा दातही आपण बसू शकतो अथवा फिक्स दातही बसू शकतो. आणि आजकाल फिक्स दातांमध्ये इम्प्लांट नावाचा एक प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये डायरेक्ट स्क्रू हा आपल्या जबड्यामध्ये आपण अटॅच करतो आणि त्या स्क्रूवर डायरेक्ट आपण हा दात बसवत असतो. तर अशा प्रकारे दोन तीन प्रकारे आपण दात हा बसवू शकत असतो. तर त्यामध्ये जर कवळी बसवायची असेल तर आजकाल फिक्स कवळी पण बसवता येते, ती पण इम्प्लांटच्या सहाय्याने कायमस्वरूपी, म्हणजे काळा घालायची तुम्हाला जी आहे ना म्हणतो आपण झंझट, ती झंझटच राहणार नाहीये. तर तुम्ही आरामात एकदा लावली कवळी की तीच कवळी आरामात आयुष्यभरासाठी वापरू शकता. तर फिक्स दात बसवण्याकडे आजकालच्या रुग्णांचा कल हा जास्त असतो. काळघाल्याचे दात सुद्धा जर पेशंटची परिस्थिती जर थोडीशी फायनान्शियली वीक आहे तर काळघाल्याचा दात हा स्वस्त मिळत असतो आणि सहजरित्या एका दिवसामध्ये तयार करून सुद्धा पेशंटला देता येऊ शकत असतो. तर काही रुग्णांना आपण तो पण दात हा देत असतो. आणि जर फिक्सच लावायचा असेल तर फिक्स दातांमध्ये मग सिरॅमिकचा दात आहे, चांदीचा दात आहे, त्याच्यामध्ये झिरकुनियाचा दात आहे, तर आजूबाजूच्या दाताच्या सहाय्याने म्हणजे आजूबाजूचा सपोर्ट घ्यायचा आणि मग दात बसवायचा. तर याला आपण काय म्हणतो फिक्स पार्शियल डेंचर, म्हणजे एकदा लावलं की ते फिक्सच असतं मात्र आजूबाजूच्या दाताचा सपोर्ट घ्यावा लागतो आणि त्याची पण रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते. रूट कॅनल ट्रीटमेंट करून सपोर्ट घेऊन मग दात बसवला जातो. तर हा झाला FPD प्रकार, म्हणजे फिक्सच राहणार मात्र आजूबाजूच्या दाताचा सपोर्ट घेऊन फिक्स राहणार. आणि दुसरा एक प्रकार आहे की आजूबाजूच्या दात सपोर्टच घ्यायचा नाही आणि दात फिक्सच बसवायचा आहे, तर मग मात्र आपल्याला इम्प्लांट शिवाय तरुण उपाय नसतो, म्हणजे इम्प्लांट लावा लागेल. इम्प्लांट

0: म्हणजे काय, एक स्क्रू असतो टायटेनियमचा, तर तो आपण आपल्या जबड्यामध्ये फिक्स करतो आणि त्या फिक्स झालेल्या स्क्रूवर नंतर आपण दात बसवतो. तर हा इम्प्लांट सपोर्टेड जो दात असतो त्याची लॉंगेटिव्हिटी म्हणजे आयुष्यमान जास्त असतं आणि त्याच्यावर तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता आणि त्याचं जे काब्या झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप काळ तो इम्प्लांट हा चालत असतो आणि त्याच्या कंप्लेंट्स पण ह्या अतिशय कमी असतात. मात्र सद्यस्थितीमध्ये हे शास्त्र नवीन असल्यामुळे थोडासा हा नॉर्मल जी दात बसवण्याची पद्धती आहे त्यापेक्षा थोडासा महागडा प्रकार आहे. हा आपल्या मापार डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टर लेन तसंच आनंद नगर शाखा या दोन्ही ठिकाणी ही जी नवीन टेक्निक जी आहे दात बसवण्याची इम्प्लांट, तर ही उपलब्ध आहे. कायमस्वरूपी फिक्स असा दात आपल्याला बसवता येऊ शकतो, त्याचप्रकारे फिक्स अशी कवळी पण बसवता येऊ शकते आणि या दोन्ही गोष्टी आपल्या दोन्ही शाखेवर म्हणजे मापार डेंटल हॉस्पिटल डॉक्टर लेन मुख्य शाखा आणि आनंद नगर शाखा राजमॉल येथील या दोन्ही ठिकाणी होतोय. आणि यासाठी जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर मी मापार डेंटल हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आपणास सांगू इच्छितो, तो आहे 99231353. परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांसाठी मी नंबर सांगतो आहे 99231353953. तर ज्या रुग्णांना आपला दात हा फिक्स करायचा आहे, कायमस्वरूपीच दात बसवायचा आहे, त्यांनी आमच्या दोन्ही शाखेवर संपर्क करू शकता. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आणि विज्ञानाचा वापर करून फिक्स आणि कायमस्वरूपी दात हा बसवू शकतो.
1: तर सर, ही वेळ येऊच नये किंवा दात गमवावा लागू नये यासाठी कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे?
0: हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला दातामध्ये गॅपच होऊ नये, म्हणजे दात गमवायची वेळच येऊ नये, म्हणजे तो मग मार लागलेला असो अथवा किडलेली दाताची जी लागण आहे किडीची लागण होऊन दात काढायची वेळ येऊ नये अथवा हिरडीचा काही आजार होऊ नये. आणि त्या हिरडीच्या आजारामुळे मग एखादा आपल्याला जे काही ब्लिडिंग होते, हिरड्यामध्ये ब्लिडिंग होणे, हिरड्यामध्ये पू तयार होणे आणि शेवटी दात गमवायची वेळ येणे, असं काही घडू नये. म्हणून आपण नेहमीच जे म्हणतो आमच्या भाषेमध्ये ओरल प्रोफिलॅक्सिस, म्हणजे आपण नेहमीच दाताची काळजी ही घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये म्हणतो ना की हर किसी की जिंदगी में एक शख्स ऐसा होता है जिसकी जगह कोई भी नहीं ले सकता, तो आपका दात भी ऐसा होता है. मी आतापर्यंत तुम्हाला म्हणलं ना की बाबा तुम्ही चांदीचा दात बसवा, तुम्ही झिरकोनियाचा दात बसवा, सिरॅमिक बसवा, इम्प्लांट बसवा, मात्र तुमचा जो नॅचरल दात आहे त्या नॅचरल दाताला कशाची तोड नाही आहे, तो सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात छान आहे. तर तोच कसा टिकवावा यासाठी आपल्या स्वतःलाच आपली काळजी घ्यायची आहे आणि त्याकरिता आपल्याला जे सकाळचं जे मुखमार्जन आहे, म्हणजे तुम्ही जे काही पेस्ट वापरता, त्याच्यानंतर माउथवॉश वापरता, हिरड्याला लावण्यासाठी जर आपण गम मसाजिंग क्रीमचा वापर करत आहात आणि आपला जो काही डेंटिस्ट आहे तुमच्या परिसरातील, असं नाही की मापारे डेंटल हॉस्पिटलवर तुम्ही यावं, जिथं कुठं असेल तिथं त्याच्या संपर्कात राहा तुम्ही आणि नेहमी तुम्ही दाखवत राहा माझ्या दाताची सर काय परिस्थिती आहे, मला थोडासा तोंडाचा वास वाटतो आहे, लगेच भेटा. एखादा दात किडलेला आहे, त्या किडलेला दात थोडासाच किडलेला असेल तर ताबडतोब त्याची मग रूट कॅनल करून घेणे अथवा त्या चांदी भरणे अथवा सिमेंट भरणे आणि त्या दाताला रिस्टोअर करणे आणि त्या दाताचा वापर हा जास्तीत जास्त काळ आपल्या आयुष्यामध्ये करून घेणे. तर याच्याकडे आपला कल असायला पाहिजे, न की एकदमच प्रॉब्लेम आला की मग दाताच्या डॉक्टरची आठवण काढणे. तर डे टू डे रुटीन मध्ये जसं तुम्ही शरीराची काळजी घेता, व्यायाम वगैरे करता, त्याचप्रकारे तुम्हाला दाताची पण काळजी ही डे टू डे रुटीन मध्ये ही घेतली पाहिजे, म्हणजे वेळच येणार नाही. कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आम्ही जे काही दात बसवतो ते कृत्रिम आहेत. नॅचरल काय, हा तुमच्या तोंडातील दात आहे, तर तो नॅचरल दात गेल्यानंतर मग आम्ही तुम्हाला पर्याय सुचवू काय ते, मग ही वेळच येऊ नये. म्हणून सर्वात उत्तम मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या दाताची डे टू डे काळजी घ्या आणि डेंटिस्ट लोकांकडे जाऊन दर 6 महिन्याला चेकअप करा, दात साफ करून ठेवत जा. म्हणजे दाताच्या डॉक्टरकडे जा, त्याच्याकडे स्केलिंग करतात म्हणजे एक अल्ट्रासॉनिक मशीन असते आणि त्याच्याद्वारे ते दात साफ करतात आणि त्यामुळे जर कुठं काही किटण बसलेलं आहे, घाण आहे, स्वच्छताही चांगल्या रीतीनं केल्या जाऊ शकते. आणि त्याच वेळी जर हिरडीमध्ये काही आजार असेल, आपण सगळ्यात दुर्लक्षित कोणती गोष्ट करतो, हिरड्यामधून येणार रक्त, जर आपल्या ब्रशला रक्त लागत आहे दात साफ करताना अथवा थुंकल्यावर आपल्या म्हणजे पेस्ट सहित ते रक्त आपल्या बेसिनमध्ये आपल्याला दिसत आहे, तर ती वेळीच ते इंडिकेशन आहे की भविष्यामध्ये आपल्याला दात गमवायची वेळ ही येऊ शकते हिरडीच्या आजारामुळे. तर हिरडी विकार तज्ज्ञ हा एक वेगळा तज्ञ डॉक्टर असतो, हा दाताच्या डॉक्टरांकडे काही लोकांकडे व्हिजिटिंग असतो. आमच्या इथं जवळजवळ परमनंट असते डॉक्टर असतात आणि ते बघत असतात नेहमी की बाबा याला काही हिरडीचा आधार तर झाला नाही, आणि मग त्या जर झाला असेल तर त्यावर मग ताबडतोब उपचार देखील केला जाऊ शकतो. तर यामध्ये वेगवेगळे आयाम आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो दात गमवणार आहात तो त्याच्यापासून आपल्या दाताला वाचू शकता आणि आपले जे काही दात आहेत त्यांना खूप काळापर्यंत आपण वापरू शकता. कारण शेवटी तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे काही डे टू डे ऍक्टिव्हिटी आहे, सगळ्यात महत्वाचं काही जेवण आहे, तुमचं खानपान आहे, तुमचं स्माईल आहे, तुमचे दात जर निरोगी असतील तर हे नक्कीच तुम्हाला चांगलं आयुष्यमान देणार आहे. कारण असं म्हणलं जातं की निरोगी दात आणि एकदम आरोग्यमय असं स्माईल असेल आपलं तर आपलं सर्वच जे काही आरोग्य आहे ते चांगलं आहे. म्हणजे निरोगी शरीराचा निरोगी दात हा एक प्रकारे आरसा असतो. म्हणजे चांगला दात ज्याचे आहे त्याला शक्यतो काही आजार होत नाहीत. त्यामुळे तुम्ही आपल्या दाताची व्यवस्थित काळजी घ्या आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तर आम्ही डॉक्टर मापारे हॉस्पिटल जे

0: आमचं तर मापार इंडल हॉस्पिटलची सर्व टीम आपल्या सेवेमध्ये नेहमी कार्यरतच आहे. आम्ही आपल्याशी संपर्क साधतो आकाशवाणीच्या माध्यमातून, आपणही आमच्याशी संपर्क साधू शकता. परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांकरिता मी मापार डेंटल हॉस्पिटलचा नंबर आपल्या सोबत मी शेअर करत आहे. तर संपर्क क्रमांक आहे 99231353. दाताची कशी काळजी घ्यावी, जर दातामध्ये गॅप आला किंवा काही एखादा दात गळून पडला अथवा परत कृत्रिम दात बसवायचा आहे तर त्याबद्दल थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न सर्व रसिक श्रोत्यांना केलेला आहे. तो आपण अतिशय नीट आणि शांतपणे ऐकून घेतला तर सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच थांबवतो. धन्यवाद श्रोतेहो.
1: श्रोतेहो, आताचा आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 आणि 51 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावदारा हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी सुरुवातीला ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
2: मूळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
2: मोबाईल 94-23-13-87-89.
4: सुनती हो, कमाल ही हो गया.
5: क्या हो गया ऐसा?
4: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
5: ये कमाल कैसे हो गया?
4: मैंने www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
5: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
4: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: अहो, गुडघे दुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
2: काळजी करू नको. नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा दोन्हीची.
1: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
2: हो, अगदी बरोबर बोललीस.
1: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
2: डेक्कन हॉस्पिटल रेल्वे स्टेशन जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: आजच संपर्क करा.
3: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
1: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
6: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
7: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
6: पण क्लेम करणं कठीण असेल.
7: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
8: श्रोते हो, या अल्पविरामानंतर भावधारा या कार्यक्रमात आपल्या हार्दिक स्वागत. कार्यक्रमात सुरेश वाडकर यांच्या स्वरात सौमित्र यांचं भावगीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात सौमित्रेंचं भावगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोतेहो, या भावगीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: अहो, गुडघे दुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
2: काळजी करू नको. नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा दोन्हीची.
1: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
2: हो, अगदी बरोबर बोललीस.
1: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
2: डेक्कन हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
1: आजच संपर्क करा.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, आता ऐकूया घटस्थापना आणि पर्यावरण संवर्धन याविषयी प्राची हंबर्डे यांचं भाषण.
2: श्रोते हो, आपणा सर्वांना दुर्गादेवी महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. घटस्थापना आणि पर्यावरण संवर्धन. भारत हा विविध धर्म, संस्कृती आणि सण उत्सवांनी समृद्ध असलेला देश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांना मानवी जीवनाचा आधार मानले जाते. आपल्या पूर्वजांनी धार्मिक परंपरांच्या माध्यमातून निसर्गाविषयी आदर, कृतज्ञता आणि संवर्धनाची भावना समाजामध्ये रुजवली. घटस्थापना हा अशाच महत्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांपैकी एक उत्सव आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या उत्सवामध्ये देवी शक्तीची उपासना, समृद्धीची प्रार्थना आणि सकारात्मक जीवनाचा संदेश दिला जातो. घटस्थापनेच्या विधीमध्ये माती, धान्य, पाणी आणि वनस्पती यांचा समावेश असल्यामुळे या सणाचा निसर्गाशी खूप जवळचा संबंध आहे. आजच्या काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड, जलसंकट, प्लास्टिकचा अतिवापर आणि हवामानातील बदल या गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. धार्मिक सण आणि परंपरांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवता येतो. त्यामुळे घटस्थापनेकडे केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे तर पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा देणारा उत्सव म्हणून पाहणे गरजेचे आहे. घटस्थापनेची धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व. घटस्थापना ही नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी केली जाणारी महत्वाची धार्मिक परंपरा आहे. या दिवशी घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये कलशाची स्थापना करून देवीची पूजा केली जाते. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. या उत्सवातून शक्ती, धैर्य, ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मकतेचा संदेश मिळतो. घटस्थापनेच्या वेळी मातीमध्ये धान्य पेरले जाते आणि त्याला नियमित पाणी दिले जाते. काही दिवसात या धान्याला अंकुर फुटतात. ही प्रक्रिया निसर्गातील जीवन निर्मितीचे प्रतीक मानता येते. घटस्थापनेतील कलशामध्ये पाणी भरले जाते. पाणी हे सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेले साधन आहे. त्याचप्रमाणे धान्याच्या अंकुरणासाठी माती, पाणी, प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश आणि योग्य वातावरण आवश्यक असते. या प्रक्रियेतून निसर्गातील विविध घटकांचे परस्परावलंबन स्पष्ट होते. घटस्थापनेच्या परंपरेतून मातीचे महत्व, धान्याचे मूल्य आणि पाण्याची आवश्यकता समजून घेता येते. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे शक्य आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज. पर्यावरण म्हणजे मानवासह सजीवांच्या सभोवतालचे नैसर्गिक घटक होय. हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, नद्या, पर्वत आणि जंगल हे पर्यावरणाचे खूप महत्वाचे घटक आहेत. या घटकांमध्ये संतुलन टिकून राहणे मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे. मात्र औद्योगिकीकरण, नागरीकरण, जंगलतोड, वाहनांमध्ये होणारे प्रदूषण आणि प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. नद्या आणि तलाव प्रदूषित होत आहेत. जमिनीची सुपीकता कमी होत आहे आणि अनेक वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पर्यावरण संवर्धन म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढ्यांसाठी निसर्ग सुरक्षित ठेवणे होय. पर्यावरण संरक्षणाचे महत्व अत्यंत दुर्लभ आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या काळात पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवून

समाजामध्ये जागरूकता निर्माण करता येते. धार्मिक श्रद्धेला पर्यावरणीय जबाबदारीची जोड दिल्यास सणांचे सामाजिक महत्व अधिक वाढू लागते. घटस्थापना आणि वृक्ष संवर्धन. वृक्ष हे पर्यावरण संतुलनाचे महत्वाचे घटक आहेत. पर्यावरण संतुलन राखणारे महत्वाचे घटक आहेत. वृक्षांमुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते. मातीची धूप कमी होते. पक्षी व प्राण्यांना निवारा मिळतो. वृक्ष पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात आणि अनेक सजीवांच्या जीवनाला आधार देतात. भारतीय संस्कृतीमध्ये वड, पिंपळ, तुळस आणि औदुंबर यांसारख्या वनस्पतींना धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे. या परंपरांमुळे निसर्गाविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांची वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहिमा आयोजित कराव्यात. मात्र केवळ वृक्ष लावणे पुरेसे नसून त्यांना नियमित पाणी देणे आणि त्यांचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे घटस्थापनेचा उत्सव पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त ठरू शकतो. पर्यावरणपूरक घटस्थापना आणि स्वच्छता. नवरात्रोत्सवाच्या काळात घरे, मंदिरे आणि सार्वजनिक मंदिरे आकर्षक पद्धतीने सजवली जातात. मात्र सजावटीसाठी प्लास्टिक, थर्मोकॉल आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा अतिवापर केल्यास कचऱ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सजावटीसाठी कापड, कागद आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. पूजेसाठी वापरलेली फुले व पाने वेगळी जमा करून त्यांपासून कंपोस्ट खत तयार करता येते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा. घटस्थापनेच्या वेळी पाण्याचा अपव्यय टाळणे, विद्युत रोषणाईसाठी ऊर्जा कार्यक्षम दिवे वापरणे आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केल्यास निसर्गावरील ताण कमी होतो. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून पर्यावरणपूरक सवयींची सुरुवात केली तर समाजामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. आज प्लास्टिक प्रदूषण जागतिक स्तरावरील गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या निमित्ताने प्लास्टिक मुक्त उत्सवाची संकल्पना स्वीकारणे आवश्यक आहे. सार्वजनिक मंडळांनी ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याची व्यवस्था करावी. फुले, पाने आणि इतर जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करता येईल. तर धातू आणि पुनर्वापर योग्य प्लास्टिक यांचे वर्गीकरण करून योग्य व्यवस्थापन करता येईल. गावोगावी आणि शहरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात स्वच्छता अभियान आयोजित करता येईल. मंदिरांचा परिसर, रस्ते, सार्वजनिक जागा आणि जलस्रोतांच्या आसपास साचलेला कचरा योग्य पद्धतीने गोळा करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कचरा संकलन आणि वर्गीकरणाची व्यवस्था मजबूत करावी. घटस्थापनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे म्हणजे धार्मिक श्रद्धेला जीवनोपयोगी सामाजिक कृतीची जोड देणे होय. घटस्थापना, जैवविविधता आणि शाश्वत जीवनशैली. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्यांच्या अधिवासांमध्ये आढळणारी विविधता होय. पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी जैवविविधता अत्यंत आवश्यक आहे. मधमाशा आणि इतर परागीभवन करणारे कीटक अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी महत्वाची भूमिका बजावतात. पक्षी आणि इतर प्राणी बीज प्रसाराच्या प्रक्रियेत योगदान देतात. जंगलांमधील विविध सजीव एकमेकांशी संबंधित असतात. यापैकी एखाद्या घटकाचे अस्तित्व धोक्यात आले तर संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. जंगल तोड, प्रदूषण, हवामान बदल आणि आदिवासांचा नाश यांमुळे जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. घटस्थापनेच्या परंपरेतून निसर्गातील विविध घटकांविषयी आदराची भावना निर्माण करण्यासाठी संधी मिळते. धान्याचे अंकुरण, वनस्पतींची वाढ आणि नैसर्गिक घटकांचा वापर यांमधून जीवनातील परस्परावलंबन समजते. या पारंपरिक अनुभवांचा आधुनिक पर्यावरणाशी ज्ञानाची जोड दिल्यास जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळू शकते. पर्यावरण संवर्धनाच्या काळातही महिलांची भूमिका महत्वाची आहे. घरातील पाण्याचा वापर, अन्नाची बचत, कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छता आणि वनस्पतीचे संगोपन अशा दैनंदिन कृतीमध्ये महिला पर्यावरण संरक्षणाला हातभार लावू शकतात. महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदाय यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम अधिक व्यापक करता येतात. नवरात्रोत्सवाच्या काळात महिला बचत गटांनी कापडी पिशव्या, पुनर्वापरयोग्य सजावटीच्या वस्तू आणि पर्यावरणपूरक पूजा साहित्य तयार करण्याचे उपक्रम राबवू शकतात. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होण्यास मदत होईल आणि महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. तसेच महिलांनी बचत, स्वच्छता, वृक्ष संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती केल्यास संपूर्ण कुटुंबात पर्यावरणीय जबाबदारीची भावना वाढू शकते. धार्मिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग केवळ पूजाविधीपुरता मर्यादित न राहता समाज परिवर्तन आणि पर्यावरण संरक्षणाच्या कार्यातही विस्तारला पाहिजे. युवक हे समाजातील परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहेत. त्यांच्याकडे नवीन कल्पना, तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता आणि सामूहिक उपक्रम राबवण्याची ऊर्जा असते. महाविद्यालयीन युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना

0: विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी गट यांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक नवरात्रोत्सवाचे अभियान राबवता येते. युवकांनी प्लास्टिक मुक्त उत्सव, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि पर्यावरण विषयक जनजागृती यांसारख्या उपक्रमात सहभागी व्हावे. सामाजिक माध्यमांचा वापर करून पर्यावरण पूरक सणांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवता येते. युवक आणि महिलांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास घटस्थापनेचा उत्सव पर्यावरणीय परिवर्तनाची प्रभावी चळवळ बनू शकतो. शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणीय संवर्धन. पर्यावरण संरक्षणासाठी केवळ कायदे आणि नियम पुरेसे नसतात, तर नागरिकांच्या विचारामध्ये आणि वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडणे आवश्यक असते. हा बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण आणि जनजागृती महत्वाची भूमिका बजावतात. घटस्थापना आणि नवरात्रोत्सव हे समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे उत्सव असल्यामुळे या काळात पर्यावरण शिक्षणाचे उपक्रम आयोजित करता येतात. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका, मंदिरे आणि सामाजिक संस्थांनी पर्यावरण संवर्धनाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करावे. शाळांमध्ये घटस्थापनेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बीज संकुरणाची प्रक्रिया, मातीचे महत्व, पाण्याची बचत आणि वनस्पतींचे संवर्धन याविषयी प्रात्यक्षिके देता येतील. विद्यार्थ्यांनी लहान कुंड्यांमध्ये बिया पेरून त्यांची वाढ निरीक्षण करण्याचा उपक्रम राबवावा. त्यामुळे त्यांना वनस्पतींच्या जीवन चक्राची प्रत्यक्ष माहिती मिळते. पर्यावरण पूरक सजावट, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि जनजागृती फेरी यांसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो. धार्मिक परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समन्वय साधल्यास पर्यावरण शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ऊर्जा बचत. नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई केली जाते. सजावटीसाठी आवश्यकतेनुसार ऊर्जा कार्यक्षम दिव्यांचा वापर करावा आणि अनावश्यक दिवे बंद ठेवावेत. सार्वजनिक मंडळांनी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि प्राणी यांना होणारा त्रास लक्षात घ्यावा. सणांचा आनंद इतरांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला बाधा न आणता साजरा करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे पर्यावरण पूरक सवयींचे सातत्य. घटस्थापनेच्या 9 दिवसांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून तो संपूर्ण वर्षभर पाळण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक कुटुंबाने पाणी आणि वीज बचत, कचऱ्यांचे वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर, वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक मंडळांनी उत्सवानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी. या सर्व कृतींमुळे धार्मिक परंपरेचे जतन होण्याबरोबरच पर्यावरणीय संतुलन राखण्यासही मदत होईल. घटस्थापना आणि भारतातील संस्कृतीतील निसर्ग पूजेची परंपरा. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाविषयी आदराची भावना प्राचीन काळापासून दिसून येते. नद्या, पर्वत, वृक्ष, पृथ्वी, सूर्य आणि जल यांना धार्मिक व सांस्कृतिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले गेले आहे. निसर्गातील विविध घटकांवर मानवी जीवन अवलंबून असल्याची जाणीव या परंपरेतून व्यक्त होते. अनेक सणांमध्ये पिके, पाऊस, पशुधन आणि वनस्पती यांच्याशी संबंधित विधी आढळतात.
1: श्रोते, आता आपण घटस्थापना आणि पर्यावरण संवर्धन याविषयी प्राची हंबर्डे यांचं भाषण ऐकलं. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 13,000 कोटी रुपयांच्या रस्ते, बंदरे आणि विज्ञान नवोन्मेषाशी निगडीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर, बीड, यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनिव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं माता नामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गा पूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुच्चेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. श्रोते हो, आजचा दिवस प्रत्येक त्या मुलीच्या स्वप्नांना समर्पित आहे जी आकाशाकडे पाहून म्हणते मलाही उंच भरारी घ्यायची आहे. श्रोते हो, बालिका म्हणजे केवळ घराचं अंगण उजळवणारी लेक नाही तर समाजाच्या भविष्याला आकार देणारी शक्ती आहे. पण प्रत्येक मुलीला तिचं बालपण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वतःची स्वप्न जगण्याचा समान अधिकार मिळतोय का, हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम निर्माण व्हायला हवा. आजच्या काळातील मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही तर ती स्वप्नांना वास्तवात उतरवते. ती क्रीडा क्षेत्रात पदक जिंकते, विज्ञानात नवे प्रयोग करते, साहित्यामध्ये सुंदर शब्दांना जन्म देते, कला संस्कृतीत आपली ओळख निर्माण करते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा भविष्यकाळ घडवते. आणि समाजानेही तिच्या हातात बंधनाची नव्हे तर संधीची दोरी द्यायला हवी. तिच्या प्रश्नांना आवाज द्यायला हवा, तिच्या निर्णयांचा आदर करायला हवा आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. कारण आजची बालिका म्हणजे उद्याची डॉक्टर, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, लेखिका, उद्योजिका, प्रशासक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार होणार आहे. आणि आज आपण जागतिक बालिका दिनानिमित्त भेटणार आहोत अशाच काही गुणी, कर्तृत्ववान आणि स्वप्नाळू बालिकांना. या मुलींच्या गोष्टी म्हणजे केवळ त्यांच्या यशाच्या गोष्टी नाहीयेत तर त्या आहेत स्वप्न पाहण्याच्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याच्या गोष्टी. चला तर मग श्रोतेहो या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्रोतेहो, खेळाच्या मैदानात जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तो लागतो तो आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी असतो पण प्रत्येक सामन्यात खरी लढाई असते ती स्वतःच्या मर्यादांशी. अशाच या आव्हानात्मक खेळाची निवड करून आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं वेगळी ओळख निर्माण करणारी बालिका म्हणजे ओवी अद्वंत. जागतिक बालिका दिनानिमित्ताने ओवीशी जाणून घेऊया तिच्या बॉक्सिंगच्या प्रवासाबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल.
2: माझं नाव ओवी अभिजित अद्वंत आहे. माझी मोठी बहीण आहे, ती बॉक्सिंग करत होती तर तिच्यासोबत मी जात होते ट्रेनिंगला. तर तिच्या मॅचेस बघून मग मला इन्स्पिरेशन भेटली की बॉक्सिंग करायची. 5 वर्ष मला झाले बॉक्सिंग करताना. मग पुढं डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल खेळले. 1 May 2016 उझबेकिस्तान ताशकंद. इथं छान होतं, फर्स्ट इंटरनॅशनल टूर होता म्हणून थोडीशी भीती होती पण मग तिथं एक्सपिरियन्स छान भेटला. आपल्या लेवलवर किती म्हणजे कशा स्किल वाले बॉक्सर्स असतात ते कळालं, अजून किती इम्प्रूव्ह करायचं ते कळालं. म्हणजे बाउटच्या पहिले मी शिकले काय विचार करायला पाहिजे, अजून माझ्या सोबतच्या बॉक्सर्सचे स्किल, अजून माझ्यात काय कमी आहे ते शिकायला भेटलं मला. बॉक्सिंगमुळं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मला डिसिप्लिन भेटलं, कोणत्या पण काम किती फोकसनी करायचं ते शिकायला भेटलं. जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात असतं. अजून

0: खूप स्वस्तात. माझं स्वप्न आहे की मी इंडियाला ऑलिम्पिक्स मध्ये रिप्रेझेंट करावा. आणि मी हायर स्टार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे बँगलोर, जे ऑलिम्पिक्स साठी तयारी करवतं. तिथं माझं सिलेक्शन झालंय, तिथं मी ट्रेनिंग करते. मी संभाजीनगरला एक्झामसाठी येते आणि बाकी माझं ट्रेनिंग सगळं आयएएस मध्ये असतं. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलींना स्पेशली की तुम्ही एक सेल्फ डिफेन्स साठी काही म्हणजे शिका, कारण की आत्ताच्या ह्याच्यात मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूप गरजेचं आहे. मी बॉक्सिंग करते, मी म्हणजे जर कोणी मला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर मग मी सेल्फ डिफेन्स करून स्वतःला वाचवून करू शकते.
1: श्रुते, हो रिंग मध्ये आत्मविश्वासाने उभी राहणारी ओवी आपल्याला सांगून गेली की जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं महत्वाचं असतं. काही मुलींची ताकद असते त्यांच्या कल्पना शक्तींमध्ये आणि शब्दांमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बालिकेविषयी जिच्या कल्पनांच्या विश्वातून कथा जन्म घेतात. कथा म्हणजे केवळ काही पात्र, प्रसंग आणि शब्दांची गुंफण नाहीये. कथा म्हणजे आपल्या कल्पनांना दिलेली एक सुंदर दिशा आहे. श्रोतेहो, अशाच या शब्दांच्या विश्वात रमणारी, आपल्या कल्पनाशक्तीला कथेचं रूप देणारी बालिका म्हणजे हर्षदा जोशी. तिच्या लेखणीतून साकारलेल्या कथा तिच्या निरीक्षण शक्तीची, कल्पनाशक्तीची आणि संवेदनशील मनाची ओळख करून देतात. चला तर जागतिक बालिका दिनानिमित्त हर्षदाशी गप्पा मारताना जाणून घेऊया तिच्या मनात कथा कशा जन्म घेतात, तिची पात्र तिला कुठून मिळतात आणि लेखनाच्या या प्रवासात तिची स्वप्न कोणती आहेत ती.
2: कथा लिहिताना म्हणजे मनामध्ये जे सुचत गेलं तसे मी कथा लिहित गेले. आणि जे बाहेरच्या जगात आपण जे बघतो त्याच्यावर मी ती कथा लिहायला सुरुवात केली. बाहेरच्या जगातून किंवा माझ्या मनातून जे सुचत गेलं ते मी लिहित गेले. पुस्तकातून सुद्धा बऱ्याच अशा कथा आहेत ज्या आपण लिहू शकतो. वाचले तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे कविता किंवा गोष्टी आपल्याला आपोआप सुचायला लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा कथा लिहिली होती तेव्हा ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती. सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि प्रेरणा सुद्धा दिली होती की कर तू कथा. माझ्या कथेचं शीर्षक एवढंच होतं की मेहनत आणि शिक्षण. प्रसंग आणि पात्र म्हणजे मी जे आजूबाजूला बघते त्याच्यावरनं तिने प्रसंग आणि त्यांची नावं ठरवून कथा लिहायला सुरुवात करते. आतापर्यंत मी 7-8 कथा लिहिली असेल. मला माझ्या मनाच्या कल्पना शक्तीतून जे जास्त सुचत जातं मी त्याच्यावरनं लिहित जाते. किंवा मग बाहेरचे जे अनुभव असतील किंवा बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यानुसार सुद्धा मी कथा लिहायला सुरुवात करते. जेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळेस रामू नावाचं जे पात्र होतं, रामू आणि त्याची आई, तर हे दोघं जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली होती त्यावेळेस मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण म्हणजे त्या कथेमध्ये ना तो रामू आपल्या आईला मदत करतो पण मग त्या गोष्टीचा तो हिशोब ठेवायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याच्या आई त्याला ते पटवून देते की कामांचा आणि आईच्या प्रेमाचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. त्यानंतर त्याला शिकवण भेटते की आईचं प्रेम हे अथांग असतं, त्याचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. रामूने मानलेली त्याच्या विचारात नाही सुंदर कल्पना आहे. म्हणूनच तर मला ही कथा खूप आवडते, मला भावते. आणि जेव्हा पण मी कथा वाचते ना तेव्हा मला असं खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटतं की हे असं चालू आहे का, रामू नावाचा खरंच एक मुलगा आहे, त्याची आई आहे. हे सर्वांच्या भावना मला जवळच्या वाटतात माझ्या. एवढी तर नाही होत पण कधी कधी असं होतं की ज्यावेळी शब्द सुचत नाही किंवा लिहिताना काही असं असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपण लिहू शकत नाही. माझं म्हणणं आहे की आपण आपलं मन डायव्हर्ट न करता एकाग्र चित्तेने ते लिहिले गेलं पाहिजे. सुंदर गुंतले जाते त्यावेळेस मी माझं मन पूर्णपणे एकाग्र करते, बाहेर थोडंफार निसर्गाकडे बघते आणि मग माझ्या मनातून आपोआप कल्पना बाहेर लिहायला लागतात. मग मी त्या शब्दावरती लिहायला सुरुवात करते. सगळ्यांना मी तर इतकाच संदेश देऊ शकेल की आपण आपली कला जपली पाहिजे, आपल्या कलेचा आदर केला पाहिजे. कारण असं म्हणतात की देवाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कला दिलेली असतात. आपण फक्त ती ओळखायला पाहिजे, तिला आत्मसात करून घ्यायला पाहिजे. जर का मी नेहमी नेहमी लिहिला तरच त्या यशस्वी होईल ना. का एक दिवसाआड किंवा मग लिहिलाच नाही तर मग माझी विचार करण्याची क्षमताही थांबून जाईल.

0: तसं न उदेता मी त्या नेहमी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करेल.
1: श्रोते हो, हर्षदाच्या कथांमधून आपण कल्पनांच्या एका सुंदर विश्वात फेरफटका मारला. कथा एखादी गोष्ट सांगते पण कविता मनातली भावना जागवते. काही भावना अशा असतात ज्या सरळ बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या लयीत उतरवतात, ओळींमध्ये फुलतात आणि कवितेचं रूप घेतात. चला तर भेटूया अशाच एका संवेदनशील मनाला, उत्कर्षा जोशीला. श्रोते हो, कविता म्हणजे शब्दांना मिळालेली भावना, कविता म्हणजे मनात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज, आणि कविता म्हणजे छोट्या छोट्या शब्दांत मोठं जग सांगण्याची कला. निसर्ग असो, बालपण असो, मैत्री असो, आईबाबांचं प्रेम असो किंवा एखादं सुंदर स्वप्न, कवयित्रीच्या मनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट कवितेत विषय होऊ शकते. अशाच शब्दांशी मैत्री करून आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी बालिका म्हणजे उत्कर्षा जोशी. जागतिक बालिका दिनानिमित्त उत्कर्षाशी संवाद साधताना जाणून घेऊया तिच्या मनात कविता कशी जन्म घेते, तिच्या लेखणीला प्रेरणा कुठून मिळते आणि भविष्यातील तिची स्वप्न काय आहेत ती.
0: सातवीत असताना एक मॅडम येत आम्हाला, सुनीता मानकापे मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला उपक्रम दिलता कविता करण्याचा, तर तिच्याच्यात मी केली होती आणि मग ती सगळ्यांना सांगितलं दाखवली होती, तेव्हा ती आवडली होती आणि मग तेव्हापासून मग मला कविता करायची आवड निर्माण झाली. मी जी कविता केली होती सगळ्यात पहिली ती एका आईवर केली होती. एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रांधा वाढा उष्टी काढा, आयुष्यात मी काय केले, श्लोक ओव्या तूच ना आम्हाला शिकवलेस, स्वच्छ वाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस, तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, नव्हते युट्यूब नसले ते गुगल तरी काहीच अडले नाही, तुझ्याशी बोलताना गोष्टी कधी संपल्याच नाहीस, तुझ्याशी बोलताना गोष्टी काही संपल्याच नाही. एखाद्या घटना किंवा एखादी कल्पना सुचली सुंदरशी तर मग ती मला कविता करायला आवडते. त्यावर म्हणजे समजा आता पाऊस, त्याच्यानंतर निसर्ग, पुस्तक याच्यावर कविता करायला आवडते. त्याच्यानंतर मी क्षणावर कविता केलेली आहे ती आवडते. पुन्हा विज्ञानाची प्रगती, आजच्या युगावर जी कविता केली आहे मी ती विज्ञानाची प्रगती आहे, अशा इत्यादी गोष्टींवर मला कविता करायला आवडते. शाळेत असताना क्षणावरची आहे, त्याच्यानंतर मी शिक्षकांवरची पण केलेली आहे आमच्या शाळेतल्या, त्याच्यावरही आवडते. जेव्हा मी कविता म्हणजे करायला लागली, जेव्हा मला सुचायला लागलं, तेव्हा ते मी माझ्या मनातील जे विचार आहे किंवा माझ्या मनात जे कल्पना येतात ते मी त्या कवितांच्या स्वरूपात लिहित असते. सगळ्यांना सल्ला म्हणून देते की आपण आपली जी कला आहे जी आपल्या अंगात आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती ओळखल्याच्या नंतर आपण ती जोपासली पाहिजे.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिधीम आव्हाड काय सांगते. ते
2: लहानपणापासूनच मला खेळायची खूप आवड होती कारण की मी खूप ऍक्टिव्ह होती. सुरुवातीला फक्त कुतूहल म्हणून माझ्या आई बाबांनी मला जिम्नॅस्टिक्स मध्ये टाकलं होतं, पण जसं जसं मी त्यात प्रगती करू लागले तसं तसंच मला खेळायची आवड आणि वेळ वाढत गेलं. माझे कोच श्री रोहित रोंगे सर आणि आई बाबांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच कारण की आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असते आपल्या कोचला आणि फॅमिली फ्रेंड्स ज्यांनी पण इतक्या वर्ष माझ्यावर मेहनत घेतली होती. एखादा डिफिकल्ट जिम्नॅस्टिक्स एलिमेंट शिकायचा असेल तर त्यासाठी खूप पेशन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिस लागते. त्यासोबतच फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही आम्ही रेग्युलर काम करतो. त्यासोबत एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी गिव्हअप करत नाही, मिस्टेक्स होता पण त्यातून शिकून पुन्हा ट्राय करते. माझ्या आतापर्यंतच्या जर्नीमधला सगळ्यात प्राऊड मोमेंट म्हणजे ह्या वर्षी घडलेली एशियन चॅम्पियनशिप जी फिलिपिन्समध्ये झाली होती, त्यामध्ये इंडिया रिप्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली होती. हा क्षण इतक्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या देशांचं रिप्रेझेंटेशन करणं हेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मेडल मिळालं.

0: सोबत इंडियाची जर्सी घालून इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आणि प्राऊड मोमेंट आहे. आणि पुढच्या वेळेस मी अजून मेहनत करेल आणि अजून चांगला परफॉर्मन्स देईल बेस्ट ऑफ माय अबिलिटी. माझा ड्रीम आहे की जिमनॅस्टिक्समध्ये इंटरनॅशनल लेवलवर अजून मोठ्या स्पर्धांमध्ये इंडिया रिप्रेझेंट करावं आणि इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकून आणायचं.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिम

0: पेरेंट्स आणि हार्डवर्क शिकायला मिळालं. आता जिमनॅस्टिक्स बस एक स्पोर्ट नाही तर माझ्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय मोमेंट होता जेव्हा माझ्या नावासमोर इंडिया लिहिलं होतं आणि मग अनाउन्सरने अवंतिका दीपक साना इंडिया असं अनाउन्स केलं. ते ऐकून मला एकदम वाव, हे खरंच माझं नाव आहे असं वाटलं. जिमनॅस्टिक्स मध्ये फक्त बॉडी स्ट्रॉंग असून चालत नाही, माइंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. कारण एखादा एलिमेंट करताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतो. कधी कधी मनात थोडी भीती वाटते पण त्याचा वेळी स्वतःला सांगावं लागतं की आय कॅन डू दिस. माझ्या मते जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट शिकवली, मी हे तुम्हाला पण सांगते. तुमच्या बॉडीने साथ दिली तर तुमचं माइंड कॉन्फिडंट नसेल तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकत नाही. त्यामुळे ट्रेनिंग मध्ये मी फिजिकल स्ट्रेंथ सोबत मेंटल स्ट्रेंथ आणि फोकस वरही खूप काम करते. माझ्या कोचने मला नेहमी सांगितलं आहे की फेलियर इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि वन कॉम्पिटिशन कॅनॉट डिसाइड युअर होल जर्नी. त्यामुळे मी फेलियर कडे एंड म्हणून नाही तर एक लेसन म्हणून बघते. थोडं रेस्ट, थोडं रिकव्हरी आणि मग पुन्हा फुल एनर्जीने ट्रेनिंग करते. कारण माझं गोल माझ्यासाठी नेहमी मोठं आहे. आणि इंडियन गर्ल्सला मी नेहमी एवढंच सांगेल की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा. बिलीव इन युअर सेल्फ, कीप वर्किंग हार्ड अँड तुमचं ड्रीम्सला कधीही छोटं समजू नका. आणि एक दिवस तुमचं ड्रीम नक्की रियालिटी होईल ही माझी गॅरंटी आहे.
1: श्रोते हो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या या गुणी बालिकांना भेटलो. श्रोते हो, क्षेत्र वेगळी आहेत, आवडी वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळे आहेत, पण यात बालिकांमध्ये एक गोष्ट समान आहे, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची जिद्द. जागतिक बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाहीये तर प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना संधी देण्याचा, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तिच्या पंखांना बळ देण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येक बालिकेला एवढंच सांगूया, तुझं स्वप्न किती मोठं आहे हे महत्वाचं नाही. आजच्या या गुणी बालिकांना आणि जगभरातील प्रत्येक चिमुकल्या स्वप्नांना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग होता मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मीपूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीनं करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
0: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले आहे.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
0: खरे.

0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर

0: 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली.
1: काय
0: सांगतो, जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सूत्र निर्देशन डोली बाबू
1: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल आत्रा।
0: चला तर श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात करूयात या फोनने।
1: हॅलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
2: नमस्कार, मी मुक्काम पोस्टर कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय। बऱ्याच दिवसांचा फोन लागला माझा, मला खूप आनंद झाला।
1: वा वा वा, आम्हाला तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय। काय करता आपण?
2: माझं वर्षाबाई बिल्डिंगचं काम करतो, घरचे दरवाजे ग्रिल खिडक्या जाळ्या बनवतो।
1: हे किती वर्षापासून करताय व्यवसाय?
2: 25 वर्ष झाली।
1: म्हणजे वडिलोपार्जित की तुम्ही नंतर व्यवसाय टाकला?
2: मी स्वतः चालू केलेला।
1: बर, आणि तुम्हाला का वाटलं की तुम्ही या व्यवसायात यावं म्हणून?
2: नाही, मी काही झालं सर, मी आयटीआयला गेलो होतो, आयटीआयला वेल्डिंग सेंटर घेतला होता, त्यातनं शिकवून मग दुसरी कामाला होतो, तिथं जी माहिती घेतली सगळी, मग स्वतः चालू केली।
1: बर, तुम्ही ज्यांच्याकडे सुरुवातीला कामाला होता तेव्हा तुम्हाला रोज काय होता?
2: त्यावेळी वर्कशॉप मध्ये, आपल्या खाजगी वर्कशॉप मध्ये कामाला होतो, त्यावेळी पगार किती? 5 रुपये पगार होता त्यावेळी।
1: बघा, आणि आज तुमचा व्यवहार खूप मोठ्या पद्धतीने वाढलेला आहे, तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा केलात तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टावर,
2: चांगलं वाटतंय।
1: हा हा, तुकारामजी तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं मेहंदीच्या पानावर मन माझं झुलतंय।
1: चालेल तुकारामजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद। ऐकत आहोत तुमच्या मित्रासमवेत तुमच्या आवडीचं हे गीत।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाइश.

0: फोन फरमाईश या कार्यक्रमात आज श्रोत्यांशी संवाद साधत आहेत संचिता केळकर आणि दिनेश कवडे.
1: तांत्रिक साह्य संजय उंचेगावकर.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: कार्यक्रम फोन फरमाइश.
2: गोपाळ नाथकर बोलायलो, साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
1: काय करता गोपाळराव आपण?
2: काय शेती आहे.
1: बरं, शेतीतली सध्या पिकं कशी आहेत? मग
2: पिकं सध्या बरी आहेत पण पाऊस कमी आहे.

0: म्हणजे नाहीच. बिलकुलच नाही, 2 महिने झाले पाऊसच नाही.
1: काय होतं तरी शेतीमध्ये आपल्या?
0: हळद आहे, कापूस आहे.
1: बरी आहेत का सध्या पिकं?
0: सध्या बरी आहेत. आता काय माल कमीच होणार.
1: हो ते तर आहेच. शेतीला काही जोड व्यवसाय वगैरे करता?
0: जोड व्यवसाय नाही, दुसरा काही.
1: किती आहे शेती तरी?
0: 5 एकर आहे.
1: चांगली आहे की मग?
0: हो.
1: घरी कोण कोण आहे आपल्या?
0: घरी बायको आहे पूजा, आणि मुलगा आहे विश्वेश नाथकर. मुलगी किशोरी नाथकर, आणि आई पण आहे.
1: छान आहे, छोटा परिवार, सुखी परिवार आहे. आणि मुलं शाळेत जातात?
0: हो हो.
1: आकाशवाणी किती वर्षापासून ऐकता?
0: आकाशवाणी 2005 पासून ऐकतो.
1: कसे वाटतात आपल्याला कार्यक्रम?
0: कार्यक्रम एकदम दर्जेदार, नंबर एक कार्यक्रम आहे, सर्वच कार्यक्रम. रेडिओ आमचा दिवस रात्र चालूच असते. विविध भारतीचे कार्यक्रम नंतर सर्व कार्यक्रम ऐकतो.
1: तुम्हाला कोणता कार्यक्रम ऐकायला जास्त आवडतो?
0: कार्यक्रम फोन फरमाईश जास्त आवडते.
1: आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गाणं ऐकणार? ठीक आहे गोपाळराव, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं खुद्दार या चित्रपटातून हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलत आहे?
1: सर, मी डिअरला येथून बोलतो, आनंद अधिकांबर कदम.
0: काय करता आपण?
1: शेती करता सर.
0: किती एकर शेती आहे तुम्हाला इथे?
1: 6 एकर आहे.
0: 6 एकर आहे, बरं. तुमच्या जवळ एखादं कोणतं मोठं मंदिर आहे किंवा असं काही पर्यटन स्थळ आहे का?
1: आहे ना सर, इथं आमच्या गावाच्या बरोबर रत्नेश्वरी मंदिर आहे.
0: बरं बरं बरं. मग आता नवरात्री निमित्त तिथे काय कशा पद्धतीने उत्सव साजरा होतो? बरं, आणि तुम्ही रोज जाता तिथे?
1: हो ना सर, आम्ही दररोज सकाळी 6 वाजता जाता दर्शन घ्यायला देवीचं.
0: रोज?
1: हो सर, रोज सकाळी 6 वाजता.
0: वा वा वा, खूप चांगली गोष्ट आहे. आनंदजी, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे? आनंदजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: आपला फोन फरमाईचा नंबर पुन्हा एकदा नव्याने जो आधीचा होता तो सुरू झालेला आहे 94-04-72-52.
1: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश.
2: मॅडम नमस्कार, आम्ही परमेश्वर मस्के बोलतो. मी माळधावंडा हिंगोली जिल्ह्यातून बोलतो. मॅडम
1: काय सुरू आहे सध्या आपलं?
2: काय नाही मॅडम, सध्या तरी घरीच आहोत.
1: कुठली कामं करतात आपण?
2: मॅडम काहीच नाही, सध्या तरी बेरोजगार म्हणायला हरकत नाही. आम्ही दोघे पती पत्नी ब्लाइंड आहोत. आमच्या पश्चात एक मुलगी आहे आराध्या.
1: तिला दिसतं?
2: हो दिसते तिला, आता जवळपास तीसरं वर्ष लागेल त्या मुलग्या.
1: बरोबर, कोणतं गाणं ऐकणार?
2: किशी नजर को इंतजार तेरा आज भी है, ते गाणं ऐकायचं होतं. आणि आमच्या भावाच्या मुलीचं नाव एक सांगू इच्छितो मॅडम, हर्षदा मस्के म्हणून.
1: बरं, तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात?
2: मॅडम मला साधारणतः जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात.
1: हो का? आपला आवडता गायक गायिका कोण मग?
2: मॅडम मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर.
1: आपण शिक्षण वगैरे घेतलेलं आहे का? नाही मग
2: मी कम्प्लीट आहे, माझ्या मिसेसच बीए सेकंड इयर कम्प्लीट आहे.
1: मग घरी आपला उदरनिर्वाह कसा होतो?
2: मॅडम घरी आम्ही जॉईंट फॅमिली आहोत, घरी शेती वगैरे आहे.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना काय वाटतं बरं आपल्याला?
2: मॅडम एक जॉईंट फॅमिली मध्ये राहणं म्हणजे खूप छान आहे. एकांत म्हणजे अलग राहणं म्हणजे एवढा फरक आहे की चार चौघांमध्ये जेवढं ऍडजस्ट होते तेवढं एकांतात ऍडजस्ट होत नसते.
1: हो ना, हो ना, ते तर आहेच. पण एक सपोर्ट सिस्टीम म्हणतो ती पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मिळत असते आपल्याला. आणि एकमेकांचा सपोर्ट असेल तर आपण कुठलंही काम एकदम इझी पद्धतीने करू शकतो.
2: कुठलंही काम
1: हा की नाही? आपल्या घरी जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचा घरी आपला सपोर्ट असतो आणि जो काही त्यांचा आधार मिळतो तो एक वेगळाच आनंद असतो, है की नाही?
2: हो मॅडम, हो हो हो.
1: छान वाटलं आपल्याशी बोलून. आज आपण कार्यक्रमात फोन केलात. धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं ऐतबार या चित्रपटातून हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
1: नमस्कार सर, मी यादव साहेब इंगळे जारीकडून बोलतो सर.
0: यादवजी, तुम्ही काय करता?
1: मी शेती करतो सर, शेतामध्ये काम करतो.
0: बरं, आता कुठे आहात?
1: आता मी सर शेतामध्ये आहे.
0: काय चालू आहे काम?
1: आता काय नाही सर, सोयाबीन मधलं गवत काढायलो.
0: बरं बरं बरं. सोयाबीन बऱ्यापैकी झालंय की कसं झालंय?
1: नाही सर, या वर्षी काहीच नाही. सोयाबीन मध्ये चार चार पाच पाच शेंगा आहेत काही काही झाडाला.
0: बरं बरं बरं. म्हणजे या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही शेतकऱ्यांना?
1: पाऊसच नाही ना सर, पाऊस असेल तर होत होतं काही ना काही. सर, आपल्याला गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: फुलावर काटे मधलं कोणतं बी सर.
0: मला तुमच्या कुटुंबाविषयी सांगा ना यादवजी.
1: सर, मला दोन मुली आहेत, एक मुलगा आहे. एकाचं नाव नागेश आहे, एकाचं नाव आरती आहे, एका मुलीचं नाव संध्याराणी आहे.
0: बरं, शाळेत जातात ते?
1: हो सर, एक सहावीला आहे मुलगा आणि मोठी मुलगी दहावीला आहे आणि छोटी चौथीला आहे सर.
0: बरं, या तिघांपैकी हुशार कोण आहे?
1: हुशार छोटी आहे सर, संध्याराणी.
0: कसं काय बरं
1: सर, यावर्षी तिला नवदेला बसवलं होतो. ती नवदे पास झाली सर.
0: वा वा वा वा. मग तिचा अभ्यास कोण घेतं?
1: अभ्यास सर मीच घेतो सर, रानातून जाऊन घरी संध्याकाळी बसलं की असं बाई तसं बाई म्हणून मी सांगतो सर तिला.
0: वा वा वा. म्हणजे दिवसभर तुम्ही शेतातही करता आणि घरी गेल्यावर मुलांचा अभ्यास पण घेता?
1: हो सर.
0: वा वा, चांगली गोष्ट आहे. काय वाटतं यादवजी, तुमच्या मुलांनी काय बनलं पाहिजे असं वाटतं?
1: आता सर त्याच्या नशिबानं जे बनलं ते बनलं सर. मोठं पोरग तर काही बनत नाही, एवढी चॅलेंज आहे मला.
0: का बरं?
1: हुशार नाही सर ते तेवढं.
0: बरं, अभ्यासात नसेल पण इतर गोष्टीत हुशार असेल?
1: हो, इतर कोणत्या गोष्टीत हुशार आहे पण अभ्यासामध्ये हुशार नाही सर. वाचता येईना जास्त, लिहिता येईना पटपट.
0: बरं बरं बरं बरं. थोडं त्याच्याकडे अभ्यासाकडे लक्ष दिलं तर तोही करेल व्यवस्थित.
1: हो का? मी तर सर रोज लक्ष देतो त्याला, रोज सांगितलं तर मी त्याच्या दिमागात बसत नाही सर.
0: बरं, बाकी गोष्टीत आवड आहे का त्याला काही?
1: त्या रानामध्ये ट्रॅक्टर चालले की ट्रॅक्टरवर जाते, ट्रॅक्टर शिकायचं म्हणते. आता त्याला म्हणते लहान वयात तुला जमणार ट्रॅक्टर, आता शिकायचं नाही, शाळा शिक म्हणते तर बी ऐकत नाही जाते पुन्हा.
0: नाही, ठीक आहे, अभ्यासात थोडासा हे असेल पण बाकी गोष्टीत तो हुशार आहे. यादवजी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: कार्यक्रम फोन फरमाईश.
1: माझं नाव परमेश्वर चव्हाण, जाणार गोरलेगाव तालुका हदगाव.
0: काय करता परमेश्वर आपण?
1: माझं पंपचं शॉप आहे मॅडम.
0: कसा सुरू आहे मग सध्या व्यवसाय आपला?
1: व्यवसाय बरा आहे मॅडम, माझा आता सध्या ऊन तपत आहे. आणि नाही काही नाही.
0: हो ते तर आहे. आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो तिन्ही ऋतू मध्ये चालणारच आहे?
1: हो मॅडम.
0: मोठं दुकान आहे आपलं का कसं? छोटं आहे?
1: मीडियम आहे मॅडम, छोटं. खेड्याच्या हिशोबाने 4-5 खेडे आहेत. बाबळी, गुरफळी, बेलमंडळ. माझं गाव गोरलेगाव.
0: बरं, मदतीला कोणी आहे का मग?
1: नाही नाही, एकटाच करतो, शेती करतो सोबत.
0: बरं बरं बरं. आता नवरात्र उत्सव सुरू होतोय तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्या गावात कशा पद्धतीने उत्सव साजरा केला जातो?
1: आमच्या गावामध्ये एका देवीचं लमणी आहे म्हणून देवीचं मंदिर आहे मॅडम. तिथेच आमची सर्व गावकऱ्यांची पूजा होते. देवी आम्ही मांडत नाही, तेच आम्ही देवी मानतो आम्ही.
0: बरं.
1: हो, देवीची पूजा अर्चना सगळे गाव लोक करतात.
0: किती वर्ष जुनं आहे मंदिर आपलं बांधलेलं?
1: खूप वर्ष जुनं आहे मॅडम, खूप.
0: काही धार्मिक कार्यक्रम होत असतील ना मग नवरात्र उत्सवामध्ये?
1: नवरात्री उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, पोथी वगैरे चालते तिथं.
0: हो का?
1: हो.
0: परमेश्वर, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकणार?
1: मी तू भूल न जाना.
0: ठीक आहे परमेश्वर, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
1: माझं नाव अभिषेक गिरी आहे. मी तेलंगणा बॉर्डर, निजामाबाद जिल्हा.
0: बरं, तुम्ही मराठी खूप छान बोलता.
1: हो, बोलतो सर.
0: कसं बरं?
1: माझी सासरवाडी आहे सर, महाराष्ट्र.
0: बरं, कुठली आहे सासरवाडी?
1: हे नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुका.
0: बरं, म्हणून तुम्हाला मराठी छान येते.
1: हो सर.
0: बरं, आणि मग घरचे तुम्हाला मराठीत बोलतात की तेलगू मध्ये बोलतात?
1: नाही, मराठीत बोलतात.
0: मराठीमध्ये बोलतात. आणि त्यांना तेलगू समजते का? म्हणजे आता नंतर शिकलेत का ते?
1: हो, नंतर नंतर.
0: बरं बरं बरं. अभिषेक जी, तुम्ही काय करता?
1: माझा कपड्याचा व्यवसाय आहे सर.
0: कुठे? तेलंगणामध्येच?
1: हा, तेलंगणा तालुरा गाव आहे.
0: बरं बरं बरं. आणि आता काय तिकडे कशी तयारी चालू आहे? आता सण आहेत, दिवाळी येत आहे, दसरा येत आहे, घट बसत आहेत.
1: हो सर, दसऱ्याची तयारी आहे ना, कापड वगैरे सेंटर आहे आपलं.
0: बरं, तुम्हाला शेत वगैरे आहे?
1: नाही सर, व्यवसाय आहे.
0: बर, व्यवसाय. किती वर्षापासून करताय तुम्ही व्यवसाय?
1: मी 8 वर्ष झालं सर.
0: आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले?
1: आमच्या लग्नाला खूप वेळ झाले सर, 90 झाले सर आमचं लग्न.
0: बर बर बर बर. छान सुखाने संसार चालू आहे तुमचा?
1: सर, अगोदर मी हैदराबादला काम करत होतो.
0: बर, आणि मग इकडे कधी आलात?
1: खूप दिवस झालं सर.
0: म्हणजे हैदराबादला काही एखाद्या कापड दुकानात कामाला होतात का?
1: हो सर.
0: बर, मग नंतर स्वतःचा व्यवसाय टाकला तुम्ही? वा वा, छान. अभिषेक जी, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे? तुमच्या लग्नाला इतके वर्ष झालेत, तर तुम्ही त्यांच्यासाठी कोणतं गाणं तुम्हाला आवडेल की त्यांच्यासाठी ऐकून? हा, त्यांना तुम्हाला छानसं एक गाणं ऐकवायचं, तर तुम्ही कोणतं ऐकवाल गाणं?
1: सर, सरस्वती चंद्रामध्ये आहे ना फूल तुम्ही ले जा.
0: वा, म्हणजे आता हे गीत सर्व श्रोते तर ऐकतील, पण हे गीत विशेषत कोणासाठी असणार आहे? हा, बरोबर. अभिषेक जी, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश.
1: नमस्कार मॅडम, मी हरिचंद्र शिंदे, गाव म्हरसूळ, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी इथून बोलतो मॅडम.
0: काय करता हरीशजी आपण?
1: काय नाही मॅडम, धंदा आमचा शेतीचा आहे.
0: बर, किती आहे शेती मग आपल्याला?
1: शेती 5-6 एकर आहे मॅडम.
0: आणि शेतीत सध्या कोणती पिकं आहेत मग?
1: काय, सोयाबीन आहे 1 बॅग आणि कापूस आहे 1 पाकिट आणि थोडाफार ऊस आहे, थोडाफार संत्रा आहे मॅडम.
0: बरी आहेत का पिकं आपल्या भागातील?
1: काय नाही मॅडम, पावसाच्या अभावामुळे बरेच सोयाबीनचं काही झालं नाही. कापसाचे 4-4 बोंड आहेत मॅडम.
0: हो का?
1: हो.
0: दुसरी काही पाण्याची व्यवस्था वगैरे आहे की नाही मग तुमच्या तिथे?
1: आपल्या इकडे सिद्धेश्वर आणि एलदरीचं पाणी येतं मॅडम कॅनलला.
0: हो, पण आता जास्त पाणी नसल्यामुळं कनेक्शन बंद केलेत ना, मग शेतीसाठी काय पर्यायी व्यवस्था?
1: काय नाही मॅडम, आता ऊस कारखान्याला जाईल, थोडं थोडं 1-1 सरी भिजवायल होत आणि आता भीषण टंचाई पाण्याची जाणवण्याची शक्यता आहे मॅडम.
0: गावामध्ये कशी परिस्थिती आहे?
1: गावामध्ये सध्या पिण्यापुरतं सध्या बघायला, पण इथून पुढे अवघड जाणार आहे मॅडम.
0: हो, आता पुरेसा पाऊसच नाही ना कुठल्या भागामध्ये? नाही
1: हो ना मॅडम, त्या पाण्याचं कसं तरी होईल, पण मुख्य प्रश्न आता जनावरांचा फार अवघड आहे मॅडम. आता रबी पेराव म्हणत आता जमिनीमध्ये ओल राहील नाही मॅडम.
0: हो, पाऊसच नाही ना, जमीन कशी ओलसर असणार आहे? पाऊस असेल तर थोडंफार काहीतरी झालं असतं. है की
1: नाही?
0: आपण आता नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत, तर आपल्या गावात कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो?
1: आता नवरात्रामध्ये मॅडम कसं आहे, यावर्षी आता गणपती बी होते मॅडम आमच्या गावामध्ये, एकच गावाने एकच गणपती असतो. नवरात्रामध्ये सुद्धा मॅडम एकाच देवीची स्थापना गावामध्ये होती.
0: छान संकल्पना आहे की मग एक गाव एक गणपती आणि एकच देवी स्थापन करता, म्हणजे खूपच छान.
1: हो हो, आणि त्या देवी पुढे म्हणा गणपती पुढे मॅडम लहान लहान मुलांचे खेळ वगैरे स्पर्धा परीक्षा म्हणा, त्यांना काहीतरी आपले गणित वगैरे द्यायचे, त्यांच्याकडून सोडून घ्यायचे किंवा रंग रांगोळी काढायला लावायच्या, असे 9 दिवस उपक्रम चालू ठेवतो मॅडम आम्ही.
0: छान छान. आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकणार?
1: तुमने रखवाली तस्वीर तुम्हारी.
0: ठीक आहे हरीशजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
1: मी गणेश ढोपटे बोलतोय, गाव पोंडूर, तालुका मानवत, जिल्हा परभणी.
0: काय करतात सर आपण?
1: गावकडे शेती आम्हाला.
0: बर,
1: काम झालं सगळ्या.
0: मग आता कुठे शेतात आहात?
1: हो, शेतात आता दुपारच्या बरोबर आराम केलाय, सोयाबीन कापणं चालू आहे.
0: बर.
1: हो ना साहेब.
0: बर, कोण आहे शेतामध्ये तुमच्या सोबत?
1: शेतामध्ये काय नाही, आमचे घरचे आम्ही दोघं सोयाबीन कापवलं.
0: बर, आणि मुलं वगैरे?
1: मुलं शाळेमध्ये, एक मुलगी पाचवीला आणि मुलगा दुसरीला.
0: गेलेत का शाळेत ते?
1: हा, शाळेमध्ये, जिल्हा परिषदला.
0: बर. गावातच आहे ना शाळा?
1: हो, गावामध्ये, आमच्या पोंडूर गावात. हा,
0: बर. म्हणजे तुमच्या घरचे तुम्हाला शेतीच्या कामात मदत करतात?
1: हो सर, शेतीच्या चांगली मदत करतात.
0: वा वा, चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे दोघांनी मिळून शेती केली तर शेतीमध्ये चांगलं उत्पन्नही होत
1: आहे. हो, चांगलं उत्पन्न. आमचं कसं, आमचं एक विचार, आम्ही काम करतो म्हणून हे आमचं कधी असं काय शेती म्हणजे भांडण तोंड कधी होत नाही, काय नाही, एका विचारानं आमचं काम चालत आहे.
0: वा वा, नाही थोडस
1: लग्नाला अजून 12 वर्ष झाली, पण अजून कसं काहीच नाही, आमचं वादविवाद नाही, काय नाही, मस्त आनंद आमचं चालतंय. आमचं मस्त आनंदाने चालतंय, मस्त एकूण एका 7 दिवसात काम करतो.
0: तुमचं एकूण एकाच कोणाचं चुकलं असेल तर लगेच बोलतही असाल तुम्ही?
1: नाही नाही, आम्ही आतापर्यंत साहेब आम्ही एकूण एकाला कधी वाईट कधी बोलत नाही, म्हणजे लय एकूण एकाला सहकार्य केले आम्ही.
0: वा वा वा वा, गणेशजी, खूप चांगली गोष्ट आहे. मुलांनी काय बनलं पाहिजे असं वाटतंय?
1: आता मुलांना, आता आमचं शिक्षण सगळ्या 10वी 12 झालंय, आता आम्हाला वाटलं मुलांना, आता आमचं काय शिक्षण नाही झालं, मुलांचं काहीतरी भविष्यात पुढं मुलासाठी म्हणजे कमी करायचं नाही, त्याला भरपूर शिकवायचंय, जे काय पैसा लागेल त्यासाठी खर्च करायला आम्ही हेच आमचं म्हणजे.

0: तयारी.
1: वा वा. मग आता मुलांना पुढचं शिक्षणासाठी कुठे पाठवायचं चालू आहे तुमचं?
0: आता एवढं वर्ष शिकवायचं, पुढे कुठे असं परभणी ठिकाणी शिकायला.
1: बरं बरं, म्हणजे मुलांना शिकवायचंय तुम्हाला छान पैकी?
0: हा, मुलाला चांगलं शिकवायचं. मुलगी हुशार आहे साहेब सर.
1: बरं,
0: मुलीला म्हणजे काय काय ना काय बनवायचं आम्हाला.
1: वा वा, चांगली गोष्ट आहे.
0: मागच्या यंदा सहावीला आहे आणि शिष्यवर्तीला पाचवीला धारक झाली सर आमची.
1: वा वा, म्हणजे ती पात्र झाली शिष्यवर्तीसाठी?
0: पात्र झाली, धारक झाली. हा,
1: म्हणजे बघा, मुलं हुशार असतील तर आई वडीलही त्यांच्यासाठी मेहनत घ्यायला तयार होतात.
0: आम्ही कमी करत नाही त्यासाठी बेकोण्या गोष्टीची.
1: नाही, आणि काय आहे, आई वडिलांचं शेवटी धन कोणतं आहे तर मुलंच म्हणजे त्यांचं धन आहे ना.
0: हो सर.
1: सगळ्या कुटुंबांनी मिळून तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे आज?
0: सोलार सेग्नम मध्ये टाका ना, तू पागल प्रेमी आवारा.
1: छान गीत. गणेशजी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश आम्ही इथे समाप्त करीत आहोत. एफएम बँड 101.5
1: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफएमएल 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. बाल दोस्तांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गम्मत जम्मत. श्रोतो, आज कार्यक्रमात नागार्जुना पब्लिक स्कूल कवठा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कुरदर्शनाचा कार्यक्रम.
1: बालमित्रांनो नमस्ते. काय बालमित्रांनो, कसे आहात? चांगले आहात? छान छान छान छान. मग बालमित्रांनो, आज आपल्या आवडत्या गम्मत जम्मत या कार्यक्रमामधून आपण काय ऐकणार आहोत माहितीये का? सांगतो. तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या कार्यक्रमातून ऐकणार आहोत नागार्जुना पब्लिक स्कूल कवठा नवीन नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.

बालमित्रांनो, कसे वाटले हे गीत? ही गीत सादर केली होती नागार्जुना पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी. बरे तर बालमित्रांनो, याबरोबरच आपला गम्मत जम्मत हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन बालाजी गवारे यांचं, निर्मिती गणेश धोबे यांची, सादर करते राहुल अत्राम. बरे तर बालमित्रांनो, आपण पुढच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्ते.

0: एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 11:30 झालेले आहेत. मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत हे गीत. स्वर, संगीत आणि रचना आहे कैलास खेर यांची.
1: किलत मोहे ऐसी लागी

मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर राधिका साने आणि सहकारी यांच्या स्वरात राजा मंगळ वेडेकर यांची रचना ऐकवीत आहोत. संगीतबद्ध केला आहे वर्षा भावे यांनी.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सुनती हो, कमाल ही हो गया.
2: क्या हो गया ऐसा?
1: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
2: ये कमाल कैसे हो गया?
1: मैंने www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
2: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
1: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
3: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: श्रोत्रहो, मिश्रक संगीत या कार्यक्रमात जावेद अली यांच्या स्वरात सुनीता मुळवलकर यांचं भावगीत ऐकवित आहोत. संगीत दिलं आहे उदय अभिजित यांनी.

श्रोते हो मिष्ट संगीत या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात फारुख कैसर यांची रचना एकविध संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात फारुख खैसर यांची रचना ऐकलात. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, आज घटस्थापना अर्थातच नवरात्रोत्सवाची सुरुवात. तेव्हा सर्व मैत्रिणींना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, या सृष्टीचं आराध्य दैवत म्हणजे आधी माया जगदंबा, जिची आपण सर्वजण अखंड अक्ती मनोभावे पूजा अर्चा करतो. नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे देवीच्या पूजनाचा पर्वकाळ मानला जातो. आई जगदंबेच्या सेवेची परमसंधी या काळात आपणा सर्वांना प्राप्त होते. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आज या काळात सर्वत्र असलेली दिसून येते. आधी मायेच्या प्रत्येक स्वरूपाचं आपण सर्वजण अगदी मनोभावे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत स्मरण पूजन अर्चन करतो. देवीला आपण शक्तीस्वरूप मानतो. तिच्या नवरूपांच्या नवशक्तींच्या पूजनाचा अगदी ध्यास आपण या काळात घेतो. आपल्या आजूबाजूलाही स्त्री स्वरूप, बालिका स्वरूप, शक्ती आहेत. या सृष्टीतील प्रत्येक बालिका, स्त्री, तरुणी ही आई जगदंबेच्या नवस्वरूपाचंच, नवशक्तीचंच एक रूप आहेत. तेव्हा आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन अशाच नवशक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहात कला अध्यापिका तसेच यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या मैत्रिणींसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडनं प्रेरणा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अनेक वेळा असं होतं की महाविद्यालयीन जीवन संपुष्टात आल्यानंतर उच्च शिक्षण आहे आणि छानसा जॉबही सुरू असतो, मग नंतर

0: काही मार्ग काढून आपण स्वतःला सक्षम बनवण्याचा किंवा आपलं एक स्व अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः आपल्या मैत्रिणींमध्ये तर हा कलागुण अगदी ठासवून भरलेला असतो. अशाच मैत्रिणीचा शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील जीवनप्रवास, करिअर क्षेत्रातील जीवनप्रवास, जो की कलाक्षेत्रापासून सुरू झाला आणि एका यशस्वी उद्योजिकेपर्यंत पोहोचलेला आहे, तो संपूर्ण प्रवास या मैत्रिणीशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण आता जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, पीएफए तसेच एमएफए पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेल्या मिताली पियुष जिंतुरकर या एका यशस्वी उद्योजिका, ज्यांनी स्वतःचं घर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत नामांकित शैक्षणिक संस्थेतील आर्ट टीचरचा जॉब सोडून स्वतःचा उद्योग स्थापन केला. जन्मतःच चित्रकलेचं वरदान प्राप्त झालेल्या मितालीताई यांच्या आईनी बालपणीच त्यांच्यातील हा चित्रकलेचा कलागुण जाणून घेतला आणि तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचं एमएफए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या माहेरची घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे शिक्षण घेत असताना लहान मुलांसाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांचे तसेच इतर ड्रॉईंग क्लासेस त्यांनी सुरू केले आणि त्यांचं मास्टर ऑफ फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण त्यांनी स्वतः स्वखर्चाने पूर्ण केलं. एकंदरीतच त्यांचा हा जो संपूर्ण शैक्षणिक करिअर क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास आहे, जो की आज यशस्वी उद्योजकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तो प्रवास आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी मनमोकळा असा संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की प्रत्येक मैत्रीण समाजामध्ये एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि तेही आपल्या घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून. अशीच ही आपली आजची मैत्रीण. चला तर मग या मैत्रिणीशी मनमोकळा असा संवाद आपण साधूया. तेव्हा सर्वप्रथम मितालीताई, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद. मी
0: मितालीताई, आजपर्यंतचा जो आपला एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे, म्हणजे आपण मास्टर इन फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, जे की खरं तर खूप असं सोपं शिक्षण नाहीये. कारण कला म्हटलं की त्यात साधना आली, उपासना आली, अभ्यासासोबतच या गोष्टी साधणं तसं कठीणच. तुमच्या या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाविषयी मग आपण काय सांगाल?
1: नमस्कार. खरं म्हणजे शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना आवर्जून सांगावं वाटेल की यामध्ये माझ्या आईचा मोठा वाटा आहे. म्हणजे हा, सुरुवातीला जसं चौथी पास झाल्यानंतर, पाचवी पासून जेव्हा चित्रकला हा विषय आम्हाला सुरू झालेला होता, याच्या आधी चित्रकला विषय शिक्षणात नव्हता, त्याच्यामुळे पाचवी पासून सुरू झाला आणि मग पाचवीला मला मार्क कमी पडले. म्हणजे ज्या शिक्षणात मी पुढे शिक्षण घेतलंय त्या विषयात मला मार्क कमी पडले.
0: अच्छा.
1: आणि मग आईला वाटलं अरे हे असं कसं झालं. मग तिथून हळूहळू आमचे क्लास वगैरे सुरू झाले आणि मग लक्षात आलं की याच क्षेत्रामध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे. ऑलरेडी मी स्वतः पहिले क्राफ्ट वगैरे घरी बनवायची, पण प्रॉपर आपण शिक्षणामध्ये मी कधीच घेतलेलं नव्हतं.
0: अच्छा.
1: पण मग कळलं की यामध्ये परीक्षा असतात, एलिमेंटरी असते, मग इंटरमिजिएट असते. जसं जसं पुढे जात गेलो तसं तसं माहिती झालं की या परीक्षा असतात, मग मी त्या हळूहळू दिल्या. आणि त्यानंतर मग मी 11वीला असताना फाउंडेशन हा कोर्स असतो तो सुद्धा मी केला.
0: बरं.
1: आणि 11वी 12वीला सुद्धा मी महिला महाविद्यालय आहे अमरावतीला, तिथे सुद्धा आर्ट हा विषय असतो स्पेशलायझेशन मध्ये. म्हणजे ड्रॉईंग हा विषय तिथे फक्त महिला कॉलेजलाच आहे. हा, तर तिथे पण मी 11वी 12वी हे ड्रॉईंग मध्ये केलं. आणि त्यानंतर बीएफएला नागपूरला गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयाला मी शिकायला गेली.
0: अच्छा.
1: तिथे माझं सिलेक्शन झालं. पहिले त्याच्या एंट्रन्स एक्झाम होतात, त्यामध्ये मला नागपूर हे भेटलेलं. हा, मला खरं तर मुंबईला जायचं होतं, पण वडिलांची इच्छा नव्हती की इतक्या दूर जाणं शक्य होणार नाही. हा, एकट्या मुलीला राहणं शक्य होणार नाही, त्याच्यामुळे नागपूर हे सेफ सिटी आहे वा म्हणून मग मी नागपूरला 4 वर्ष बीएफएचं शिक्षण घेतलं. त्यानंतर बीएफए करता करता एका शाळेला मला ऑपॉर्च्युनिटी आली ऍज अ आर्ट टीचर म्हणून. हा, तर तिथे मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला. तिथे पण मग मी 2 वर्ष काम केलं आणि मग मी एमएफए केलं. आणि एमएफए नंतर मग परभणीला.
0: म्हणजे लहानपणीच अभ्यासामध्ये विशेष आपल्या मुलीला रस नाही, परंतु तिची चित्रकला छान आहे हा कलागुण तुमच्या आईनी ओळखला. आणि खरं तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शालेय जीवनातील परीक्षांपासून तुमच्या खऱ्या अर्थाने चित्रकलेच्या क्षेत्रातील

0: शिक्षण आला, प्रवासाला सुरुवात झाली. जसं तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की शालेय जीवनात असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण असतात. तर या ज्या चित्रकला परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांच्यातील जी कला आहे ती कला वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणामध्येही नक्कीच उपयुक्त ठरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात. तर त्याविषयी अधिक तर आपण काय सांगता येईल बरं, कारण आज आपण बघतोय की पालकांचं म्हणणं असतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, सीए झाला पाहिजे, किंवा त्याने सायन्स घेऊनच पुढे त्याचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्याला एक स्थिर करिअर प्राप्त झालं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्तही खूप चांगले करिअर ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत हे आज मुळात पालकांपर्यंतच पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल?
1: एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणजे आता सध्या पाहायला गेलं तर म्हणजे पालकांना वाटतं की त्यामुळे 10वी 12वीला मार्क जास्त पडतात आहे, त्याच्यामुळे खरं तर पालक या परीक्षेमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात झालेली आहे. पण मला असं वाटतं की एलिमेंटरी इंटरमिजिएट मुळे कसं आहे की तुमचा एक पाया म्हणजे भक्कम पाया तिथे तुमचा पक्का होतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलतो. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमध्ये शेड लाईट बघणं आणि डिटेलमध्ये वस्तुचित्र म्हणून हा विषय असतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग आपण त्या वस्तूला डिटेलमध्ये बघायला सुरुवात करतो की अरे ही इथे ही क्रेश असते, मग लाईट इथे पडला तर इथे डार्क येतो, इथे लाईट येतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर संकल्पचित्र असतं, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती असतात. तर रंगसंगती म्हणजे असं नाही म्हणता येईल की ड्रॉइंगमध्ये गेलं तरच कामात पडतात किंवा उपयोगात येतात, पण तुम्ही पुढे जर फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये गेल्या किंवा मग डिझायनिंगमध्ये कोणत्या पण याच्यात गेला तर त्याच्यात तुम्हाला याचा भरपूर कलर स्कीमचा भरपूर उपयोग होतो.
0: खरंच आहे.
1: त्याच्यामध्ये कसं आहे की पर्स्पेक्टिव्हचा तुमचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला जाल तर त्याच्या सुद्धा तुम्हाला ही परीक्षा आवश्यक असते देण्यासाठी. आणि तुम्ही बिल्डिंग बांधली आणि ती इथून कशी दिसते तर ते तुम्हाला ड्रॉ करावं लागतं आधी, तेव्हाच तुम्ही ती बांधू शकता. त्याच्यामुळे पुढे कोणतंही शिक्षण घ्या पण याचा पाया हा या परीक्षांमुळे नक्कीच मला असं वाटतं की तुमचा पक्का होतो.
0: नक्कीच. म्हणजे केवळ एक कलागुण म्हणून नव्हे तर पुढे कुठलंही करिअर जेव्हा तुम्हाला चॉईस करायचं असतं त्यावेळी तुमच्यामध्ये जर चित्रकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या कलेचा फायदा होईल. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की कला आपल्याला घडवत असते, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवत असते. ती गोष्ट मला इथे खऱ्या अर्थाने नमूद करावीशी वाटते, कारण एखादं चित्र एखादा बालक म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसोबतच इतर वेळी ज्यावेळी तो ड्रॉइंग करतो तेव्हा एखादं चित्र ज्यावेळी एखादा विद्यार्थी काढतो तेव्हा त्याच्या मनातील भाव तो त्या चित्रातून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे भावच त्याचं व्यक्तिमत्व घडवणारे असतात आणि व्यक्तिमत्व दर्शविणारे पण असतात. इमोशन्स
1: तुमचे त्या चित्रातून दिसत असतात. कोणताही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान असो मोठे असो जेव्हा ते तुम्हाला त्याच्यातले रंग आहे त्याच्यातले आकार आहे याच्यातून तुमचे इमोशन्स हे नक्की दिसतातच.
0: नक्कीच. आणि म्हणूनच म्हणतात की कला आपल्याला घडवते. आता मास्टर इन फाईन आर्ट नंतर आपण एका नामांकित खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आर्ट टीचर म्हणूनही कार्य पार पाडलं, त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल बरं? अनेक विद्यार्थी तुम्ही हाताळले, त्यांना चित्रकलेचं ज्ञान दिलं, तो तुमचा अनुभव कसा होता?
1: खरं म्हणजे पहिले सुरुवातीला मी प्री प्रायमरी स्कूलला होती, पण म्हणजे घरून जो शाळेचा प्रवास होता तो जवळपास 2 तासाचा प्रवास होता माझा. बस ऑटो असं चेंज करत करत मी शाळेत पोहोचायचे.
0: अच्छा.
1: पण 2 तास हे जेव्हा शाळेत पोहोचल्यावर ते लहान मुलं जेव्हा घट्ट मिठी मारायचे तेव्हा 2 तासाचा प्रवास मी नक्कीच विसरून जायचे. हा, आणि इतक्या दूर मला बऱ्याच मैत्रिणी विचारायच्या की का ग तू इतक्या दूर जाते, कंटाळाने येत का, थकत नाही का? म्हटलं तुम्ही एकदा येऊन पहा शाळेमध्ये आणि त्या चिमुकल्यांसोबत राहून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं. बऱ्याच वेळेला माझी अटॅचमेंट मुलांसोबत इतकी होऊन जायची, आर्ट अँड क्राफ्ट मुलांचा आवडीचा विषय होता आणि कलर्स खेळणं म्हणजे पेपर सोबत खेळणं फेविकॉल आणि हे सगळं करता करता माझ्याशी अटॅचमेंट इतकी व्हायची की त्यांच्या क्लासमधल्या ज्या मेन टीचर्स होत्या त्या म्हणायच्या मिताली अभी क्लास में आना नाही. कारण त्या मुलांना फक्त मी लागायची की नाही मॅडम पाहिजे, मग त्या दुसऱ्या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. मग त्यावेळेला मिताली अब तू आना नाही क्लास, दुसरे क्लास में जा. त्यावेळेला माझं लग्न नव्हतं झालं त्याच्यामुळे बराच वेळ मी त्या मुलांसोबत घालवायची आणि खूप छान अनुभव होता तो. आणि इतके प्रश्न असतात त्या मुलांचे, इतके व्हास्ट प्रश्न असतात. इमॅजिनेशन म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपल्या परिधानामध्ये थोडस जरी बदल केला तर ते लक्षात आणून द्यायचे की आज तुमने वो नहीं पहना, अरे

0: म्हणजे मला पण लक्षात नाही यायचं की आपण हाच, पण त्या मुलांचं ऑब्झर्वेशन खूप असतं आणि स्पेशली टीचरकडे तर जास्तच असतं आणि ते आपल्याला फॉलो करतात. म्हणजे आपण जे पण घालतो करतो या सगळ्या गोष्टी हे मुलं फॉलो करत असतात.
1: अगदी महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही इथे सांगितलात की मुलं आपल्याला बघून ऑब्झर्व करतात आणि फॉलोही
0: करतात. नक्कीच,
1: खऱ्या अर्थाने मुलं ही आपल्या आईनंतर आपल्या शिक्षकांना जास्त त्यांचं निरीक्षण करून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचा पेहराव असेल, त्यांचं वागणं बोलणं असेल, त्यांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व असेल, हे त्यांना आपल्या आई वडिलांच्या व्यक्तिमत्वानंतर खूप जास्त जवळ घेऊन जातं. त्यामुळे जसं आपण राहतो किंवा जसं आपण बोलतो त्याची एक छाप आपल्या विद्यार्थ्यांवर असते.
0: नक्कीच असते.
1: मग नक्कीच आपल्यातले जे कलागुण असतात त्याचीही एक छाप या विद्यार्थ्यांवर
0: आणि आपलं वागणं बोलणं म्हणजे जसं आपण बोलतो तसेच ते रिएक्ट करत असतात. हा, आणि त्या शाळेचं एक होतं की तिथे तुम्ही मुलांना, आता तर सगळीकडेच आहे म्हणा की रागवायचं नाही मारायचं नाही, पण तिथे मोठ्यांनी बोलणं सुद्धा अलाऊ नव्हतं. तर त्याच्यामुळे जे पण सांगायचं आहे तुम्ही प्रेमाने सांगायचं, तर ती एक खूप छान गोष्ट होती त्या शाळेची.
1: खरंच लहान मूल म्हणजे एक नाजूक असं मातीचा घड असतो, तुम्ही त्याला जसं आकार देणार तसं ते घडत जातं आणि ज्यावेळी तुम्ही अगदी प्रेमाने विश्वासाने त्यांना एखादी गोष्ट समजून सांगता तेव्हा ते पटकन कॅच करू शकतात, ग्रास्प करू शकतात. तेवढं तुम्ही त्यांना रागवलं मारलं तर ते तुमच्यापासून दूर जाण्याचं संभव बऱ्याच वेळा असतं. मिताली दे, आता आपल्या चर्चेमध्ये आपण बोलता बोलता म्हणाला होता की मला मुलगी झाली आणि घरातील जबाबदारी माझ्यावरची वाढली, त्यामुळे जॉब करणं मला शक्य नव्हतं आणि तुमच्यातील जी कला आहे ती तुम्हाला शांत बसू देत नव्हती. ती तुम्हाला सतत सांगत होती की अरे तू काहीतरी करायला पाहिजे. चूल आणि मूल हे तुमचं विश्व नव्हतंच, तुमच्याकडे खूप काही पोटेन्शियल होतं जे तुम्हाला खरं तर इन्कमिंग सोर्स म्हणून तुमच्या घरासाठीही महत्वपूर्ण होतं आणि तुमच्यातलं जो कलागुण आहे तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठीही ते तितकंच आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही उद्योग क्षेत्राकडे खऱ्या अर्थाने वळालात. बॉक्स पॅकिंगचा जो उद्योग आहे, एव्हारा पॅकेजिंग अँड गिफ्टिंग, हा जो उद्योग तुम्ही उभारलात, त्या तुमच्या गृहउद्योगाविषयी तुम्ही काय सांगाल?
0: मी पहिले सुरुवातीला शाळेला जॉब करत होती आणि मग मला मुलगी म्हणजे झाली, त्यानंतर आता बा घरी बसायचं, तसे क्लासेस वगैरे तर हे घरून सुरूच होते. पोद्दारला होती मी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला.
1: अच्छा. हा,
0: पण तिथे मॅडम म्हणाल्या होत्या की मुलगी झाल्यावर सुद्धा तू वर्षभराने ये परत ये, पण मग असं वाटलं नाही, आता मुलीची जबाबदारी आहे घरी पण, म्हणजे माझ्याशिवाय कोणी नव्हतं, सासरे आहेत आणि मिस्टर, हा असे आम्ही तिघं जण होतो. आणि मग आता मुलीला सोडून कुठे जायचं आणि काय करायचं ते सगळा प्रश्न होताच. ड्रॉइंगचे क्लासेस वगैरे तर सुरूच राहायचे माझे. आणि मग असं करत करत एके दिवशी मला काही मैत्रिणींनी विचारलं की आमच्या इथे ना डोहा जेवणामध्ये असं ऍज अ रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही काहीतरी वाटतो, तर ते म्हणाले मिताली तू करून देशील का, काहीतरी 200-250 त्या होत्या वस्तू. तर म्हटलं चला ठीक आहे आपण करून पाहूया, काही हरकत नाही, रिकामा वेळ आहे आणि करता तर येते आधीपासून होतच माहिती. तर मग असं पद्धतीने केलं ते तयार, 200-250 वस्तू ज्या होत्या छोट्याशा बॅग होत्या ऍज अ रिटर्न गिफ्ट आम्हाला ते द्यायच्या होत्या.
1: अच्छा.
0: मग मी त्या करून दिल्या त्यांना आणि मग सहजच तो फोटो मी फेसबुकला अपलोड केला की आर्टवर्क म्हणून. मी ड्रॉइंगचे माझे फोटो ऑलरेडी अपलोड करत राहायची आणि मग तो अपलोड केला आणि मग मला तिच्यावर त्या पोस्टवर इन्क्वायरी झाल्या की तुम्ही हे विकता का आणि तुम्ही करता का. मग म्हटलं अरे हा पण ऑप्शन छान आहे म्हणजे आपण हे विकू शकतो. मग मी कोणालाही नाही म्हणायचं नाही, माझ्या मैत्रिणीने एक शिकवलं होतं की कोणी काही विचारलं तरी नाही म्हणायचं नाही, हो येतं आणि करतेच, म्हणजे नाही येत असलं तरी ते जाऊन शिकायचं आणि करायचं हे एक आहे. तर मग हळूहळू असं करत करत बॅग पासून मग बॉक्सेस, मग बॉक्सेसचं रॉ मटेरियल सुद्धा मला माहित नव्हतं की कुठे भेटतं परभणीमध्ये.
1: अच्छा.
0: हा, मग असं हळूहळू करत करत आम्ही, माझे मिस्टर म्हणजे पियुष जिंतुरकर हे बरेच मला मदत करतात या क्षेत्रामध्ये, ते बऱ्याच ठिकाणून शोधून आणतात माहिती, इथे हे भेटते इथे हे भेटतं आणि हा मग ते मला आणून देतात आणि मग हे बघ असं केलेलं आहे असं केलेलं आहे असं करत करत ते एक बॉक्स मग दोन बॉक्स मग हळूहळू पुण्याला ऑर्डर कोणाच्या याच्या, मग मुंबईला, मग बँगलोर, नॉयडा, मग असं करत करत आउट ऑफ इंडिया सुद्धा आता माझे बॉक्सेस जातात.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच कौतुकास्पद बाब आहे.
0: मला आठवतच नाही मी कधी सुरू, म्हणजे असं ठरवून केलेलं नव्हतं की बा आता हे करायचं आहे, बा ते आपोआप होत गेलं.
1: खरंच आहे. आणि कसं असतं, कलेची आपण केव्हाही साधना करतो, म्हणजे जरी त्याला व्यावसायिक रूप आपण दिलं तरी ते आपल्या आतून आपण केलेली

0: असते, कारण कला ही आपण आपला आवड आपला छंद म्हणून नेहमी जपत असतो. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचं एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्या पॉझिटिव्ह वाईब्स ही आपल्याला काहीतरी करण्यासाठी किंवा नवीन मार्ग दर्शविण्यासाठी उपयुक्त ठरतात असं म्हणायला काही हरकत
1: हो नक्कीच. कारण कधी कधी काय होतं की खूप थकली आहे
0: हो,
1: पण तरी पण त्या दिवशी एनर्जी अशी असते की नाही आज काहीतरी बनवायचं आहे, नवीन बनवायचं आहे, भले रात्रीचे 1 वाजो की 2 वाजो पण मी तो बॉक्स कम्प्लीट करून राहणार असं माझं असतं.
0: किती छान किती छान. आता मॅडम आपण उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि त्यासोबतच मशीन्सही आपल्याकडे आहेत, तर ते कुठून मागवलं आणि त्याच्याविषयीची माहिती मार्गदर्शन तुम्हाला कसं प्राप्त झालं?
1: रॉ मटेरियल जे आहे ते मोस्टली मी नागपूर, मुंबई आणि दिल्लीवरून मागवते. नागपूरला माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे मला बरेच मार्केट हे माहिती होतं. सोबतच ऑनलाईन सर्चेस किंवा काय अमरावतीवरून सुद्धा मी थोडंफार मागवते. एक अजून बेसिकली जो बोर्ड आम्ही वापरतो बॉक्स मेकिंगचा तो मी इथून म्हणजे परभणीलाच आमचे दादा आहेत अविन जिंतूरकर, त्यांच्याकडे उपलब्ध असतो, मी त्यांच्याकडून घेते. हा आणि बाकीचे पेपर्स मी बाहेरून मागवते. आणि या कलाक्षेत्रात काम करतानाच म्हणजे उद्योजिका म्हणून काम करतानाच हळूहळू माहिती झालं की याच्यामध्ये सुद्धा मशीनरी असतात. म्हणजे आम्ही सगळं पहिले हातानेच करायचो, म्हणजे स्केल घेऊन कटर घेऊन ते आकायचं आणि कट करायचं, हे सगळं हाताने केलेलं काम, हँडमेड टोटली.
0: त्यासाठी नक्कीच खूप कष्ट पडतात,
1: म्हणजे प्रत्येक आकार हा आखायचा आणि तो कट करायचा. थोडंसं जरी एक पॉइंटनी जरी तुमचा बोर्ड हा कमी जास्त झाला की ते लगेच जे लीड आहे ते बॉक्सला लागत नाही, म्हणजे ते वेस्टेजच होतं. हा तर मग असंच करता करता एक दिवस अविन म्हणजे माझे जे धीर आहेत मोठे त्यांनी सांगितलं की एक्सपो असतात यासाठी मुंबईला, तिथे मशिनरीजचे एक्सपो लागतात. तर त्या ठिकाणी मग जाऊन आम्ही माहिती मिळवली की कोणकोणत्या प्रकारच्या मशिनरी असतात, काय असतात. आणि मग तिथे कळालं की बऱ्याच असतात, पण आता सुरुवातीला मी 2 मशिनरी घेतलेल्या आहेत 2 वर्षाआधी. हा तर त्यामध्ये आहे व्हीग्रोईंग मशीन आणि एक आहे ग्लुईंग मशीन. म्हणजे एका याने बॉक्स हा बोर्ड हा फोल्ड होतो आणि दुसरी मशीन आहे की त्याच्यामध्ये पूर्ण फेविकॉल जो आम्ही हाताने लावायचो तो आता मशीन थ्रू लागतो बॉक्सेसला.
0: छान, म्हणजे वेळही वाचतो
1: आणि इव्हन फिनिशिंगनी काम होतं.
0: नक्कीच, क्वालिटी क्वांटिटी आणि टाइम
1: मेन म्हणजे कसं आहे क्वांटिटी. म्हणजे हळूहळू मला माहिती झालं आता की ऑर्डर्स भरपूर येतात आहे आणि मी देऊ शकत नाहीये, किंवा दिवाळीला ऑर्डर्स येतात आहे. किती पण मॅन्युअली तुम्ही काम करा पण ते नाही होत, जे मशीन काम करतात ते शेवटी मशीन असतं.
0: खरंच खरंच खरंच आहे. आता छोट्या गृह उद्योगापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज विशाल वृक्षासारखा वाढत चालला आहे. तुम्ही सत्ता म्हणाल्याप्रमाणे मुंबई, पुणे, दिल्ली, परदेशाची होती आहे, तर मग त्याविषयी काय सांगाल बरं आपण? म्हणजे लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? कारण एक छोटासा उद्योग जेव्हा मोठ्या प्रमाणात आकाराला येतो किंवा आकार घेतो त्यावेळी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला जमवाव्या लागतात किंवा त्यात आपल्याला खूप जपून राहावं लागतं, खूप सावधगिरी बाळगावी लागते, हो की नाही?
1: नक्कीच.
0: त्याविषयी काय सांगाल?
1: ते सुरुवातीला कसं होतं की एक विशेष बाब म्हणजे परभणीत मी काम करत असून लोक लेवलला माझे बॉक्सेस कमी जातात. म्हणजे आपल्या परभणीमध्ये अजून हा ट्रेंड आलेला नाही किंवा मग माहिती नाही लोकांना, म्हणजे मी तेवढं मार्केटिंग या ठिकाणी नाही करू शकली आहे अजून. पण फेसबुक थ्रू आणि इंस्टाग्राम, तर ह्या 2 गोष्टींमुळे बरंच म्हणजे मार्केट मी कॅप्चर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं की रिलेशन, कस्टमर सोबतचं रिलेशन. म्हणजे असं आहे की आज मी तुम्हाला बॉक्स दिला पण त्यांचे रिव्ह्यू काय आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे, याच्यावर तो पुढच्याला सांगतो की बा नाही तिच्याकडून घे, ती खूप छान देते आणि सजेशन्स पण देते. तर त्याच्यामुळे कसं आहे की आज एकीला सांगितलं मग ती तिच्याच फील्डमधल्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते, मग ती तिसऱ्या. म्हणून म्हणजे एक आहे की तुमचं रिलेशन हे प्रत्येक कोणताही कस्टमर असो, म्हणजे एक बॉक्स घ्यायला आला की 100 बॉक्स घ्यायला, तुमचं ते कस्टमर सोबतचं रिलेशन हे तुम्ही मेंटेन केलंच पाहिजे.
0: अगदी खरं, म्हणजे खर असो की आपलं करिअर असो, आपण जर रिलेशन मेंटेन करण्यात यशस्वी ठरलो तर आपण आपल्या क्षेत्रात नक्की यशस्वी होतो. आता चित्रकला म्हणजे कलाक्षेत्र असं आहे की आपण घडतो ते गुरूंमुळे घडतो, तर तुमच्या चित्रकलेच्या या क्षेत्रातील तुमचे गुरु कोण आहेत?
1: चित्रकलेसाठी मी सुरुवातीला प्रवीरा आर्ट क्लासेस होते अमरावतीला, त्या ठिकाणी मी क्लासेसला जायचे आणि त्या सरांनीच मग मला हळूहळू सांगितलं की यामध्ये ही फील्ड आहे, तू इथे जाऊ शकते, हे तुम्ही एक्झाम्स असतात तुम्ही हे देऊ शकता. आणि त्याच्यानंतर चित्रकला महाविद्यालयामध्ये तर सर्वच गुरु म्हणजे अगदी सगळ्यांनीच मला खूप

0: पाठिंबा दिलेला आहे. एक पवार सर म्हणून होते अमरावतीला असताना, म्हणजे मी 11वीला असताना माझी 11वीला सुद्धा ऍडमिशन होती आणि ड्रॉईंग कॉलेजला सुद्धा मी ऍडमिशन घेतलेली होती. पण त्यांना माहिती होतं की ही दोन्हीकडे मॅनेज करते तर ते मला नक्कीच सपोर्ट करायचे की नाही.
1: होय होय, खरे तर कौशल्याधिष्ठित शिक्षण असणं ही काळाची गरज पण आहे. नक्कीच त्यातून पुढे खूप छान करिअर प्रत्येकाचं घडू शकतं, यात काही शंकाच नाही. मिताली मॅडम, जसं तुमची नाळ चित्रकलेशी जोडल्या गेलेली आहे तशी आपल्या सगळ्यांचा एक आवडता छंद आहे, किंवा आपण सगळेच जण संगीत या कलेशी तितकेच जोडले गेलेलो आहोत. प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडतं, मग कुणाला भावगीत आवडेल, कुणाला भक्तिगीत आवडेल, कुणाला चित्रपट गीत आवडेल, कुणी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत ऐकेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण संगीताशी आपण सर्वच जण कळत नकळत जोडल्या गेलेलो आहोत. तुम्हाला कुठल्या प्रकारची गीतं ऐकायला आवडतात?
0: चित्रपट संगीत या प्रकारची गीते मला ऐकायला आवडतात.
1: अच्छा, मग तुमच्या आठवणीतला किंवा तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट, त्या चित्रपटाचं विशेष आणि त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगाल याविषयी आपल्या मैत्रिणींना?
0: एक चित्रपट आहे, म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आम्ही सगळ्या फ्रेंड्स ग्रुपनी पाहायला गेलेलो, तो म्हणजे थ्री इडियट्स. त्यावेळेला खूप प्रचलित झालेला तो चित्रपट होता आणि खरंच म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला पाहिजे हे शिकवणारा तो चित्रपट होता. म्हणजे आई वडील म्हणतात आहे, सगळेजण म्हणतात आहे म्हणून त्या क्षेत्रात जायला पाहिजे, तसं नव्हतं. तुम्हाला जे वाटतं ते करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे कसं आहे की मी जेव्हा 11वी 12वी झालं माझं, तर सगळे मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली तर सगळ्यांनी विचारलं सायन्स का नाही, अरे नाही आवडत मला सायन्स, मी का घेऊ आणि सायन्स घेऊन मार्क कशाला कमी करायचे मला. मी 10वी नंतर म्हणजे आर्ट्स घेतलं होतं, 11वीलाच माझं आर्ट्स होतं. तर त्यावेळेला म्हणजे आई बाबा यांचा दोघांचाही सपोर्ट होता, त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं बर्डन दिलेलं नव्हतं की तू सायन्सच घे आणि मग सगळ्या दिशा तुला ओपन राहतील आणि तू कर. म्हटलं मला जायचंच नाही आहे सगळ्या दिशांना, माझी दिशा ठरलेली आहे या दिशेला. तर तो एक मोटिवेशनल, तो असं वाटतं की माझ्याशी रिलेट आहे तो चित्रपट, त्याच्यामुळे मला तो चित्रपट फार आवडतो. आणि त्याच्यातलं गाणं एक आहे, सारी उम्र हम मरमर के जिए, एक पल तो हम
1: अब हमें जीने दो जीने दो. क्या बात आहे, खूप मस्त. मला पण हे गाणं खूप आवडतं. चला तर मग आपल्या मैत्रिणींना ऐकूया तुमच्या आवडीचं छान संगीत.

पुण्यामध्ये त्यांनी त्यांचा हा व्यवसाय उभा करताना जे काही अपडाऊन्स बघितले किंवा जे काही अनुभव त्यांनी वेगवेगळे प्राप्त केले त्याविषयी त्यांच्यातील कलेविषयी आणखी भरभरून अशी माहिती आपल्याला जाणून घ्यावयाची आहे. अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या रविवारच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून. आता मात्र मला आणि मिताली मॅडमला रजा द्या, पुन्हा भेटूया आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत. तोपर्यंत नमस्कार.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या, विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो, जो प्रवास आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यश संपादनासाठी, ध्येय निश्चितीसाठी उपयुक्त ठरतो. मैत्रिणींनो, आता यानंतर आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, डीपीईपी येथील माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीची ओळख ही तिच्या पदाने किंवा एखाद्या क्षेत्रातील कामगिरीने होते असं नाही, तर तिच्या संपूर्ण जीवन प्रवासातून तिच्या समग्र व्यक्तिमत्वाची उंची ही समोरच्याला जाणवत असते. अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद साधणार आहोत. आकाशवाणीवर निवेदिका म्हणून केलेलं कार्य, शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला दिलेलं योगदान, लेखन, अनुवाद आणि पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून साहित्य सेवा, तसंच अभिनय आणि दिग्दर्शनातून रंगभूमीशी जोडलेलं नातं, या प्रत्येक क्षेत्रात वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आजच्या संवादातून त्यांच्या या बहुआयामी प्रवासातील अनुभव, प्रेरणा, संघर्ष आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण परिचित होऊयात आणि एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवासही जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत शैलजा वसेकर. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तर मॅडम, आपलं अगदी व्यक्तिमत्व असं बहुआयामी आहे मी आता म्हटल्यासारखं, कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण कार्य केलेलं आहे, पण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात असं मला वाटतंय की बालपण आणि विद्यार्थी जीवनात कोणत्या अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असं आपल्याला वाटतंय?
2: माझं बालपण हे अंबाजोगाई या गावात गेलं आणि नंतर कॉलेजचं जीवन सुद्धा माझं तिथेच, ग्रॅज्युएशन पर्यंत मी अंबाजोगाईमध्येच होते. तर आम्ही शाळेमध्ये असताना योगेश्वरी शिक्षण संस्था जी स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केली, ती जिचं खूप सगळीकडे नाव आहे, त्यामुळे इतकी नावाजलेली संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं, म्हणजे अगदी बेथुजी गुरुजी सारखे आम्हाला शिक्षक शिकवायला होते. त्यामुळे आणि शाळेच्या मध्ये वेगवेगळे सतत कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, खूप मोठे मोठे नेते यायचे तिथे, साहित्यिक यायचे आणि इतक्या प्रकारचे आम्हाला ते जीवन पाहायला मिळालं जवळून, त्यामुळे एक प्रेरणादायी जीवन आम्ही जगत होतो असं मला वाटतं. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज, त्या कॉलेजमध्येच मी शिकले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या. आणि कॉलेजमध्ये असताना जे आमचं जीवन होतं त्यामध्ये आम्हाला नाट्यशास्त्र हा विभाग तिथं पण तेव्हा म्हणजे खूप हे होता की आम्ही अनेक नाटकं बसवायचं, सांस्कृतिक विभाग ज्याला म्हणता येईल, त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं किंवा गॅदरिंग जे आहे ते इतकं हे व्हायचं आमचं, एकांकिका, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गाण्याचे कार्यक्रम, नृत्य, समूह नृत्य, म्हणजे आमचं कॉलेजमधला एवढा सहभाग सगळ्यांचा हे होता, एक प्रेरणादायी असं जीवन मी त्या ठिकाणी खूप जगले.

0: एक समृद्ध प्रेरणा अंबाजोगाईला आहे, जिथे आपण आद्यकवी मुकुंदराज आणि दासोपंत म्हणतो आणि आम्ही दासोपंताच्या वंशातले, त्यामुळं एक अभिमान होता. आणि माझे वडील स्वतः एज्युकेशन ऑफिसर होते, शिक्षणाधिकारी, आणि त्यांना सतत वाचनाचं प्रचंड वेड होतं, त्यामुळं घरामध्ये सुद्धा एक फार प्रेरणादायीच वातावरण होतं. अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, छान जीवन जगलं पाहिजे. एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळा असा गजबजाट होता आणि आमचं जीवन छान फुलत होतं त्या वातावरणात.
1: म्हणजे एकाच वेळी शिक्षण, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळण्याची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला तुमच्या बालपणापासून, कॉलेज जीवनापासून मिळाली आणि घरातून सुद्धा तुम्ही
0: घरातून पण मिळाली.
1: अगदीच. तर मॅडम, बालपण तर तुम्ही आम्हाला सांगितलंय, अगदी तुमचं समृद्ध असं बालपण गेलं. तर मग पुढे 1972 मध्ये असं कळालं की आपण आकाशवाणीमध्ये जोडल्या गेलात, आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून आपण रुजू झाल्या होतात. तर तो पहिला दिवस आकाशवाणीमध्ये रुजू होण्याचा आपल्याला आठवतोय?
0: अगदी अगदी. म्हणजे औरंगाबादला वडिलांची बदली झाल्यानंतर मी एमए मराठी करत असताना ड्रॅमॅटिक्स जे रात्रीचं कॉलेज असायचं, संध्याकाळी असायचं 6 ते 9, ते ड्रॅमॅटिक्सला मी ऍडमिशन घेतली. प्रवेश कमलाकर सोनटक्के त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि 76 मध्ये जेव्हा आकाशवाणी केंद्र सुरू झालं त्यावेळी उद्घाटनाचाच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ड्रामा डिपार्टमेंटच्याच दिलं होतं त्यांनी. म्हणजे पूर्ण सगळा आम्हीच बसवला कार्यक्रम सगळा उद्घाटनाचा. वसंत साठे तेव्हा जनभवानी मंत्री होते आणि आम्ही ड्रामा ऑडिशन दिल्या. आमच्या ड्रामाचे आम्ही जे लोक आहेत सगळे आणि आम्ही इतके नकळत आम्ही आकाशवाणीची जोडलं गेलो की आकाशवाणीचा उद्घाटनाचा पहिला दिवस अनाउन्समेंट पहिल्या दिवसाची आम्ही केलेली आहे.
1: अरे वा.
0: आणि त्यामुळे आकाशवाणीशी एक वेगळंच नातं आहे. आणि तिथून पुढे आम्हाला ते सतत बोलवत गेले. आम्ही ड्रामा ऑडिशन पास झालो त्यामुळे नवनाट्य वगैरे जे आकाशवाणीचे असायचे त्यासाठी सुरुवातीला बोलावलं. पण नंतर त्यांना, त्यांच्याकडे अनाउन्सर होतेच पण एक जागा ही होती, तर आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर बोलवायचे आणि आम्ही दोघी तिघी जणींची निवड झालेली होती त्यासाठी. आणि आम्ही सतत आकाशवाणीवर जायचं, त्यामुळे नंतर मी परमनंट पण झाले आकाशवाणीवर. म्हणजे 7-8 वर्ष मी आकाशवाणीवर निवेदनाचं काम केलेलं आहे. तो काळ माझा फार छान गेला. आकाशवाणीचे दिवस आजही आठवले तर म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो मला. सुंदर दिवस होते.
1: बरोबर. तर मॅडम, आकाशवाणीनं आपल्या व्यक्तिमत्वाला काय दिलं आणि आकाशवाणीला आपण काय दिलं, तर याबद्दल आपण काय सांगाल बरं? एखादा कार्यक्रम किंवा एखादा प्रसंग जो आजही विशेष आपल्याला आठवतोय.
0: आकाशवाणीचा जो सुरुवातीचा जो काळ होता तेव्हा तिथे आलेले सगळेच लोक जे आहेत ते एकमेकांशी इतकं मिळून मिसळून वागायचे की आकाशवाणीवर आल्यानंतर आम्हाला एक आमचं मोठं घरच वाटायचं. आणि तिथे मग संगीत विभागामध्ये क्षीरसागर म्हणून विभाग प्रमुख होते आणि मला गाण्याची आवड होती तर ते बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे की आंबेकर आपल्याला या आठवड्याचं शेड्यूल करायचंय, सांगा बरं कोणती कोणती गाणी लावायची. कुठले कार्यक्रम सगळे फिक्स करण्यापासून त्यावेळी आम्ही सगळं कार्यक्रम अधिकारी बोलवून घ्यायचे आम्हाला. आणि एक इतकं छान वातावरण होतं. आणि संसार प्रपंच म्हणून जी मालिका चालायची, खूपदा काही वेळेस त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे लिखाणासाठी, कोणी आलं नाही तर ते आम्हाला सांगायचे की तुम्ही लिहा बरं. म्हणजे आम्हाला लिहिण्याची सवय तिथं झाली. वेगवेगळा विषय, एखादा वक्ता यायचा आणि त्याला विषय दिलेला असायचा बोलण्यासाठी, पण त्याचा अंदाज नसायचा, ते खूप छोटंसं लिहून घेऊन यायचे एखाद दोन कागद आणि तिथे कमी मिनिटात संपायचं. मग आम्ही त्यांना विषय पुरवायचं आणि पुढे त्यांना लिहायला सांगायचं, मी की मी सांगतो हे लिहा. म्हणजे आम्ही सगळे तयार झालो तिथे लेखक म्हणून. आणि रोज लोक येत होतात, त्यांच्याशी जो तुम्हाला संपर्क करावा लागतो. आकाशवाणी केंद्र नवीन होतं त्यामुळे शाळांच्या अनेक विजिट व्हायच्या, मुलं यायची भेटायला, लोक यायचे आकाशवाणी केंद्र पाहायला आणि आम्हाला खूप मजा वाटायची. आम्हाला सुद्धा नवीनच होता सगळा अनुभव. आकाशवाणी केंद्राने आम्हाला फार समृद्ध केलं आणि तो अनुभव जो आहे, अनेक त्या काळामध्ये मोठे मोठे लोकांच्या मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. मला आठवतं की म्हणजे मला असं वाटायचं बापरे एवढा मोठा माणूस अजित वाडेकर, मोठे मोठे गायक निवृत्ती सरनाईक वगैरे त्यांचं लोकसंगीत हे केलं होतं, विठ्ठल उमप वगैरे यांचं रेकॉर्डिंग आम्ही केलं. आकाशवाणी म्हणलं की लोक इतके हे व्हायचे, एक वेगळं क्षेत्र होतं आणि इतकी क्रेज होती आकाशवाणीची लोकांमध्ये, म्हणजे अजूनही आहे.
1: अगदीच अगदी.
0: आकाशवाणी हे खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं ना तर शेतामध्ये काम करणारा शेतकरी असं कानाशी लावून बसलेला असतो आकाशवाणी बातम्या ऐकणं, किंवा आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम तर रेग्युलर ऐकतात ते. खेड्यापाड्यात खूप त्याला अजून क्रेज आहे.
1: अगदीच अगदीच. आजही आपला श्रोतावर्ग साधारणपणे मला वाटतं ग्रामीण भागातला जास्ती आहे, ते आजही आकाशवाणी तितके

0: त्याच तन्मयतेने ऐकतात जे पूर्वी ऐकत होते. जेव्हा केव्हा आपल्याला आकाशवाणीचे येतात रिप्लाय, त्यांच्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा वाटतं की खरंच आकाशवाणी त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आकाशवाणीचे ते श्रोते आहेत आणि ते नेहमी आपल्याशी संपर्क पण साधतात.
1: आणि कुणी ट्रान्झिस्टर घेऊ शकतो ना,
0: अगदीच
1: अफोर्डेबल आहे ना प्रत्येकाला, ट्रान्झिस्टर कुणी घेऊ शकतो साधा शेतकरी, हे फार महत्वाचं
0: खरंच.
1: आणि कुठेही नेऊ शकतो,
0: शेतातही नेऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच आकाशवाणीने खरं तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलं.
1: खरंच.
0: आणि एक आकाशवाणी निवेदिका म्हणून सुद्धा मला सुद्धा खूप असं अभिमान वाटतो की आज आपण दोघी आकाशवाणीमध्ये एक निवृत्त आपण म्हणूयात की आकाशवाणीपासून दूर झालेल्या तुम्ही आणि आज मी आकाशवाणीमध्ये आहे. दोघींच्याही भावना मला वाटतं जवळपास आकाशवाणीबद्दलच्या सारख्याच आहे. तर मॅडम, आकाशवाणीमध्ये काही वर्ष कार्य केल्यानंतर आपण अध्यापनाचं कार्य सुरू केलं, शारदा विद्यालयामध्ये आपण मुख्याध्यापक म्हणून रुजू झालात. तर मला असं विचारायचं आहे की एक निवेदिका म्हणून कार्य करत असताना शिक्षण क्षेत्राकडे आपण कशा वळालात?
1: माझ्या काही कौटुंबिक कारणामुळे मला यावं लागलं आकाशवाणी सोडून. जो म्हणजे मला आजही आकाशवाणीची स्वप्न पडतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर. पण मी एम ए बी एड केलेलं होतं, त्यामुळे मला शिक्षण हे क्षेत्र सुद्धा माझं एक खुणावत होतं. वर्गात मुलांना शिकवणं ही माझी फार आवडीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की मला तुम्ही पगार नाही दिला तरी चालेल, मला फक्त शिकवू द्या. म्हणजे मला मुलांना शिकवणं हे खूप आवडतं आणि त्यासाठी मी शारदा विद्यालयात जॉईन झाले. मी 10 वर्ष तिथं काम केलं आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी मराठी इतिहास भूगोल शिकवत होते. आणि माझी मुलं आजही भेटतात आणि मला म्हणतात मॅडम तुम्ही शिकवलेल्या कविता आमच्या अजून लक्षात आहेत. मला फार छान वाटतं, म्हणजे मराठी विषय शिकवत असताना मला इतका आनंद होतो. भूगोल सारख्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे माझ्या विषयात मुलं कधीच नापास झाली नाहीत, इतकं तन्मय होऊन ऐकायची मुलं. आणि मुलांना मी सगळ्यांना सहभागी करून घेत होते. जे टीचिंगचा एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मुलांना जर रुक्षपणे शिकवलं की शिकवायचंय म्हणून, तर मुलांच्या ते लक्षात येतं. मुलं म्हणजे एक तुमच्या समोर बसलेलं जिवंत असं प्रतीक, ते फाईल नाहीत ना, की तुम्ही आजच्या ऐवजी उद्या केली, 8 दिवसांनी बघितली, तर ती फाईल काही म्हणत नाही. पण ही मुलं म्हणजे त्या मुलांच्या डोळ्यात दिसतं की त्यांना काय समजतंय, त्यामुळे तसा जो आनंद तिथल्या तिथं लगेच बक्षीस ज्याला म्हणता येईल. तसं नाटक करत असताना आपण समोर प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतात सगळ्या प्रतिक्रिया, तसं वर्गात शिकवण्याचा फार आनंद आहे. आणि मी तो घेतला 10 वर्ष.
0: एकंदरीत खरं तर मुलांमध्ये जे संस्कार रुजवायला हवेत ते घरातनं तर ते रुजवले जातातच, पण महत्वाचा जो मुलाचा वेळ आहे तो वेळ मुलं शाळेमध्ये घालवत असतात आणि तिथूनच त्यांच्यावर छान संस्कार देखील होतात. आणि ते खूप मुलाचं कार्य आपण बरीच वर्ष केलं.
1: मला असं वाटतं की शिक्षक हे मुलांसमोर आदर्श असतात.
0: अगदीच.
1: ते कसे उभे राहतात, कसे बोलतात, त्यांनी कपडे कसे घातलेत, त्यांचे उच्चार कसे आहेत, ते किती फ्रेश म्हणजे उत्साहाने शिकवतात विषय. त्या विषयात तुम्ही जितके तन्मय होऊन जाल शिक्षक, तितकं ते मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये खेचून घेऊ शकता. मराठीमध्ये शिकवत असताना कवितेमध्ये रस असतात नवे, आई कविता शिकवत असताना तो करुण रस, एखादी झाशीच्या राणीवरची कविता, एखाद्या क्रांतिकारकावरची कविता शिकवत असताना गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार हे म्हणत असताना शिक्षकाच्या स्वतःच्या मनात जेवढी ती ऊर्जा दाटून येईल तितकं मुलांमध्ये ते ट्रान्सफर होतं. आणि हा जो आनंद आहे ना, म्हणजे मुलांना हे शिकवत असताना म्हणजे तुम्हाला त्यांना नुसतं रट्टीफाय नाही शिकवायचं, तर जीवनात जगत असताना हे नवरस तुम्ही कसं जगायचंय, तुम्ही वृद्धांशी कसं वागणार, आई वडिलांशी तुम्ही कसं वागलं पाहिजे, मोठ्यांना कसं तुम्ही आदर दिला पाहिजे, हे सगळं तुम्ही जेव्हा शिक्षणातून नकळत सांगता ना मुलांमध्ये ते नक्की येतं.
0: नक्की.
1: मुलं म्हणजे अगदी तुमच्या टीप कागदासारखं घेत असतात.
0: बरोबर. कारण मुलं हे अनुकरणातून शिकतात आणि शिक्षक जर तुमच्यासारखे त्यांना शिकवणारे असतील तर निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि पुस्तकी अभ्यासापेक्षा सुद्धा एक चांगला माणूस म्हणून त्यांनी घडणं
1: खरंच
0: महत्वाचं आहे. आणि ते चांगले शिक्षक जे विद्यार्थ्यांना म्हणजे जीव की प्राण समजून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून घडवायचंय या उद्दिष्टाने शिकवतात, तेव्हा निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. अगदीच. तर मॅडम, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये हे आपण मुख्याध्यापक म्हणून कार्य केलं 1986 ते 1994. मग त्यानंतर तुम्ही त्यामधनं बाहेर का पडलात? म्हणजे
1: मी शाळेमध्ये शिकवत असतानाच त्यावेळेस साक्षरता अभियान आलं होतं आणि ज्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत सरकार जायचा

0: प्रयत्न करतोय ते पण मला खूप एक प्रेरणादायी वाटत होतं. म्हणून मी दिवसभर शाळा करून संध्याकाळी रोज साक्षरतेचे वर्ग पाहायला जात होते. म्हणजे मला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून जायचं होतं तर संस्थेने परवानगी दिली नाही मुलांचं नुकसान होईल म्हणून, तर मी रोज संध्याकाळी तहसीलमध्ये जायचं आणि तिथून सगळे शिक्षक शिक्षिका आम्ही आजूबाजूच्या खेड्यात. आम्ही एक नाटिका बसवली होती नानी म्हणून की एका न शिकलेल्या स्त्रीला कसं फसवतात, म्हणजे तिचा मुलगा मनी ऑर्डर पाठवत असतो पण तिला वाचता येत नाही, मग तिला ते पैसे उचलता येत नाहीत, अशी एक नाटिका बसवली आणि मी 10 साक्षरता अभियानाचे गाणे बसवले होते आणि तो कार्यक्रम आम्ही प्रत्येक शाळेत केला. आणि आम्ही जिथं जिथं शाळेत कार्यक्रम केला त्या त्या ठिकाणी साक्षरतेचे वर्ग एकदम छान सुरू झाले. म्हणजे आम्हाला आमच्या सेलू तालुक्याची सगळीकडे गवगवा झाला त्या आमच्या कलापथकामुळे. आणि मग स्वतः कलेक्टर ते पाहायला आले कार्यक्रम, दहेगाव म्हणून जे गाव आहे सेलू तालुक्यातलं, तिथलं आम्ही अचानक कार्यक्रम करत होतो आणि सगळ्यात मागे येऊन बसले कलेक्टर संधू साहेब. आणि ते म्हणले की मला बघायचंय, मी फार ऐकलं तुमच्याबद्दल. आणि मग तिथं मी स्वतः त्याच्यातच लीडच करत होते त्या नाटकातही आणि गाण्यामध्ये सुद्धा. आणि वर्ग सुद्धा एक वर्ग शिकवत असताना मी त्यांनी लांबून बसून पाहिलं की या कसं शिकवतायत. आणि मग त्यांनी जेव्हा डीपीपी सुरू झालं, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला जेव्हा 93-94 या वर्षी, त्यावेळी महिला संचालिकाची पोस्ट भरायची होती, तर त्यांनी सांगितलं की मला वसेकर मॅडम सारख्या पाहिजेत महिला संचालिका म्हणून. नाही तर त्या जागेसाठी एमएसडब्ल्यूची अट होती. पण मला फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या.
1: आपण जे कार्य आतापर्यंत केलं कदाचित त्याचीच एक
0: फळ
1: फळ असावं
0: अगदी,
1: ज्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलं.
0: आणि ते म्हणले की मी यांचं काम बघितलेलं आहे, अशा महिला संचालिका पाहिजेत. आणि मग इंटरव्ह्यू 37 जणी आल्या त्या कोल्हापूर पासून. पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू संपले संध्याकाळी लगेच सांगितलं त्यांनी उद्या जॉईन व्हा. आणि जिल्ह्याचं काम करायची संधी एज्युकेशन क्षेत्रामध्येच शिक्षण क्षेत्रामध्येच मला काम करायची संधी म्हणून मी ते स्वीकारलं.
1: म्हणजे हे एक क्षेत्र पुन्हा तुम्ही निवडलं जे शिक्षणाशी निगडित होतं. पण मुलांवर संस्कार तर तुम्ही केलेच, पण सोबत महिलांच्या प्रश्नांना सुद्धा जवळून पाहण्याचा किंवा त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती करण्याची तुम्हाला एक संधी या मार्फत मिळाली. तर मॅडम मला हे सांगा की जेव्हा आपण जिल्हा महिला संचालिका म्हणून काम करत होता डीपीएपी मध्ये, तर महिलांच्या जीवनातले कोणते असे प्रश्न आपल्याला सर्वाधिक प्रकर्षाने जाणवले की त्यावर खरंच काम करणं गरजेचं होतं?
0: म्हणजे महिलांच्यासाठी मी अगदी सगळ्या खेडोपाडी सुद्धा आम्ही सगळे परभणी जिल्ह्यातलं एकही गाव नसेल की जिथं मी भेट दिली नाही. आणि आम्ही महिलांनाच जाऊन भेटायचं तिथल्या पालकांना वगैरे. तर शिक्षण आपण आत्ता म्हणतो शिक्षणाचं, तसं मी ज्यावेळी बघत होते तेव्हा न शिकलेल्या म्हणजे आम्ही सर्वे केला होता आणि खूप होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य त्यांनी समोर निरक्षर लिहिलं होतं. म्हणजे त्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून तेव्हा निवडून आलेल्या त्या पण निरक्षर म्हणून लिहिलं होतं त्यांनी. म्हणजे इतकं शिक्षणाचं हे. आणि दुसरं सांगते की निवडून आल्यानंतर सुद्धा थोड्याफार शिकलेल्या असतील ना तरी त्या नुसते येऊन बसत होत्या किंवा त्यांच्या नावाने काम दुसरेच घरातले करत होते.
1: अच्छा,
0: म्हणजे काहीच उपयोग नाही ना. महिलांच्या सक्षमीकरण खूप आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये, पण महिलांना म्हणजे घरच्या कामामध्ये, मुलांच्या कामामध्ये, शेतीमध्ये काबड कष्ट त्या खूप करतात. पण सांगते की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत, मुलांकडे देतील, मुलांसाठी तरी जीव काढतील पण स्वतःसाठी नाही. आणि अनारोग्य आरोग्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर त्रास व्हायला लागला तर ती 90% सहन करते, म्हणजे अगदी गळ्याशिवायपर्यंत सांगतच नाही.
1: बरोबर.
0: आणि आम्हाला या डीपीपीच्या निमित्ताने काही राज्यांचे स्टडी टूर साठी आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं होतं. त्या सगळ्या महिला संचालिका आम्ही जात होतो मिळून त्या त्या ठिकाणी. मी जेव्हा मी दौरे केले गुजरातला आम्ही गेलो तर त्यांनी महिलांचा खरा मेजर प्रॉब्लेम सांगितलं की कॅन्सर वाढण्याचं जे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये, एकतर तो स्तनांचा किंवा गर्भाशयाचा, तर गर्भाशयाच्या कॅन्सरचं कारण त्यांनी ओपन टॉयलेट सांगितलं की उघड्यावर संडासला जातात ना, हे कारण सांगितलं. आणि गुजरातमध्ये पहिला तिथे सुरू झाला होता अभ्यास. ईश्वरभाई पटेल म्हणून होते त्यांचं, आम्ही बघितलं की त्यांनी कमी पाण्यामध्ये असे इतके त्यांनी संशोधन केले होते टॉयलेटचे की कमी पाण्यात सुद्धा आणि खेड्यात सुद्धा तुम्हाला तो टॉयलेट घरी कुणी करू शकेल इतकं सोप्या पद्धतीने. आणि त्या काळात आम्ही पूर्ण जिल्ह्यात सगळ्या ट्रेनिंगमध्ये सांगत होतो इतक्या सोप्या पद्धतीने की घरामध्येच तुम्ही उकंड्यावर 5x5 चर जरी खांदला आणि त्यावर एक फरशी टाकली त्याच्यामध्ये फक्त कोळसा आणि मीठ टाकायचं, वास येत नाही काही नाही घरच्या.

0: घरातल्या घरात एक त्याला बोरगं लावायचं, खर्च नाही काही नाही, पाणी कमी लागेल असं. आम्ही सगळीकडे त्यावेळी जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळं, ओपन टॉयलेट, महिलांचे किती हाल होतात तिथे, किती डुकरं हे म्हणजे किती हाल आहेत ना ते.
1: स्त्रियांना एक म्हणजे इतर लोकांपासून सुद्धा, स्त्रियांना स्वतःचं स्त्रीत्व जपण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप म्हणजे त्रासदायक आहेत, की उघड्यावर जाणं, लोकांची ये जा असते.
0: आता नंतर सुरू झालं हे टॉयलेटचं जे सुरू झालं अभियान, हे नंतर सुरू झालं. मी गेले होते त्या काळामध्ये, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्या, आणि शिक्षणाकडे स्वतःच्या लक्ष देत नाहीत महिलांचा. म्हणजे आजारी पडण्याचं मुख्य कारण हेच आहे की खूप होईपर्यंत त्या सांगतच नाहीत, गळ्याशी येईपर्यंत बोलतच नाहीत, कष्ट करत राहतात नुसत्या, जाऊ दे अंगावर काढायचं अंगावर काढायचं. हे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांचे, आणि कष्ट खूप आहेत एवढं मात्र खरं, स्त्रिया खूप कष्ट करतात,
1: खूप कष्ट करतात.
0: हे दिसलं पाहिलं,
1: तिच्याकडे दुर्लक्ष होतं सर्वांचं, आणि ते स्वतःही कुठेतरी याला जबाबदार असते, ती पण स्वतःला प्रायोरिटी देत नाही पाहिजे तेवढी. आणि ग्रामीण भागात तर याबाबत म्हणजे जनजागृती होणं खूप
0: गरजेचं आहे.
1: तुम्ही हे डीपीपीच्या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीचं कार्य केलं, तर मग तुम्ही जनजागृती जे करत होतात महिलांचे, महिलांशी जाऊन बोलत होतात, डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधत होतात, तर त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत होता का?
0: हो, म्हणजे एक तर सगळ्यात युवा जो परभणी जिल्ह्यात म्हणला जातो बालविवाहाचा, तो आम्ही बोलायचं, तर त्या म्हणायच्या की नाही बाई इथं शाळा काही ठिकाणी चौथीपर्यंत शाळा, काही ठिकाणी साती, आता आठवीचा वर्ग झालाय आता नंतर, त्यामुळं तर म्हणे बाई मी शेतात जाते दिवसभर, पोरीला कसं घरी ठेवावं.
1: बरोबर,
0: म्हणजे ते पण भीती आहे ना घरात एकटं ठेवायचं. मग लग्न लावलं की आपली जबाबदारी संपली, हा प्रश्न त्या सांगायचे, म्हणजे त्या सांगत होत्या ते प्रश्न सांगते. म्हणून पुढे शिकवायला ठेवायला मुलीची जिम्मेदारी कोणी घेत नाही, नको बाबा मुलीची नको जिम्मेदारी बाबा, कसं आपण ठेवायचं, कुणाकडे नातेवाईकडे ठेवू शकत नाहीत, म्हणजे असे प्रॉब्लेम त्या सांगायच्या. म्हणून आम्हाला करावं लागतं लवकर लग्न, आणि आमचं काही चालत नाही म्हणायचं त्याच्या पुढे. मग आणि ते प्रश्न का आम्हाला उत्तर देता येत नव्हतं, आम्ही गप बसायचं की खरंच आहे हे,
1: खरंच आहे,
0: एकदम आठवी नवी दहावी एवढे वर्ग निघणं शक्य नाही ना, कारण ते गाव लहान असायचं. मग दुसरीकडे मुली आता पुष्कळ सुधारणा झाली आहे, सायकली वगैरे घेऊन देतात, मुलीला जवळपास पाठवतात, फरक पडलाय खूप.
1: बरोबर
0: आहे, जागृती झाली आहे आणि होत आहे अजूनही.
1: बरं, तर मॅडम तुम्ही महिलांसाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा काम केलं, तर मग एखादा असा अनुभव आहे का ज्याने आपल्याला आतून स्पर्श केला असं आपल्याला वाटतंय?
0: तर म्हणजे कुटुंब कल्याण कोर्टामध्ये जे असतं ना, तिथं जेव्हा लोकपंचायत हे करतात ना, तिथं प्रत्येक तालुक्यावर वगैरे जेव्हा होतात, तिथं आम्हाला ते पंच म्हणून बोलवत होते. तर अनेक जोडप्यांचे म्हणजे भांडणं असे, त्यांचे ऐकून घ्यायचं, आधी तिचं बाईचं ऐकून घ्यायचं म्हणणं काय, त्याचं वेगळं ऐकायचं, म्हणजे ती सगळ्यासमोर, मग सगळं समोरासमोर आले ना किंवा कोर्टात गेलं प्रकरण की नाही सुटत मग ते.
1: बरोबर,
0: म्हणून मग असे खूप सोडवलेत आम्ही त्या काळामध्ये. आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा, तिथं सुरक्षा समितीमध्ये सुद्धा महिलांना हे करतात ते, म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये वगैरे किंवा कुठे हे होऊ नये म्हणून जी समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मी. की पोलीस म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगा काय करायला पाहिजे, की कुठे गडबड गोंधळ होऊ नये, किंवा महिलांच्यासाठी म्हणून शिबिरं घ्यायचे ते, कुठे रक्त शिबिर घे, किंवा महिला जाणीव जागृती शिबिर, असे शिबिर सुद्धा खूप हे केलेले आहेत. आणि मग तिथे दिसायचे महिलांचे प्रश्न.
1: बरं,
0: म्हणजे आपण असलो ना तर ते आमच्याशी मोकळेपणा निघून बोलायच्या.
1: अच्छा, एक महिला असल्यामुळे त्यांनाही थोडस बोलायला सोपं जातं,
0: मोकळेपणा वाटायचा, मोकळेपणा की बाई तुम्ही म्हणून सांगते असं म्हणायचं, असं आहे हो खरं सांगू का बाई असं आहे. मग एक स्त्री असले ना तर स्त्री जवळ ती मोकळेपणाने बोलते, त्यामुळे अनेक प्रश्नांमध्ये असं आम्हाला वाटलं की बरं झालं आम्ही गेलो.
1: बरोबर,
0: मग त्या पुरुषांना बोलायला थोडं त्या घाबरायचे. तर असं प्रश्न खूप आहेत, काम करणाऱ्याला खूप कमीच आहे इतके प्रश्न आहेत.
1: बरोबर आहे, बरोबर
0: आहे. मी टॉयलेटच्या बाबत तुम्हाला म्हणलं ना की जे ओपन टॉयलेट, तर गुजरातमध्ये मी एक पाहिलं की ईश्वरभाई पटेल यांच्याकडे त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा म्हणजे सून, तर ते दोघेही जण अमेरिकेमध्ये होते. तर ते नोकरी सोडली त्यांनी खूप मोठ्या पगाराची आणि ते परत गुजरातमध्ये आले आणि नुकतंच लग्न महिना दोन महिन्यात झालेले होते आणि ते इतके पुढाकार घेऊन आम्ही तिथे जाणार म्हणले की ते दोघं येऊन आधीच हजर होते. आम्हाला सगळं त्यांनी दाखवले सगळं पूर्ण प्लांट वगैरे सगळा. इतकं कौतुक वाटलं मला की लाखो रुपयाची नोकरी सोडून ते फक्त समाजासाठी आले.
1: बरोबर.
0: की समाजाचं खेडोपाडी जाऊन जाणीव जागृती करणं

0: मला कमाल वाटली खरं, म्हणजे तरुण मुलांमध्ये सुद्धा खूप आहेत बर का प्रेरणादायी अशी,
1: अगदी
0: खूप आहेत अगदी
1: निश्चित. आणि अशा जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा आपल्या सोबत काम करत असतात निश्चित त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांचं हे कार्य खरंच आपल्या मनाला स्पर्शून जातं
0: खूप खूप.
1: आणि खरं तर याची नितांत आवश्यकता आहे की तरुण पिढीने समोर येणं, सामाजिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मदत करणं, आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून जर प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर बऱ्याच समस्यांवर उत्तरं मिळतील किंवा सोडवल्या जातील त्या समस्या. अगदीच. तर मॅडम यानंतरचा तुमचा आयुष्यातला पुढचा टप्पा म्हणजे आपण ग्रंथालय स्थापना करण्याचं ठरवलं, मग हे ग्रंथालय स्थापन करण्याची कल्पना जी आहे ती आपल्या मनामध्ये कशी निर्माण झाली?
0: काय मी लहानपणापासून बघत आले की माझे वडील जे आहेत ते खूप वाचनप्रेमी, म्हणजे सतत त्यांच्या हातात पुस्तकच पाहिलेलं मी आणि ते आम्हालाही मागे लागायचे की हे पुस्तक आहे, हे शिवचरित्र पुरंदरेंचं पुस्तक आहे बाबा पुरंदरेंचं वाचा, हे नाझी भस्मासाराचा उदय असतं, वि.ग. कानिटकरांची वगैरे खूप भारी भारी पुस्तकं घरात असायची, मृत्युंजय ययाती सावरकरांचं जन्मठेप तर काळे पाणी, ते म्हणायचे धुवेनं वाचलं नाही त्यांना राग यायचा नाही वाचलं तर, तो खूपच त्यांना वाचनाची आवड होती. तर त्यांच्या आठवणीत आम्ही हे बहीण भावंडांनी मिळून हे ग्रंथालय काढलं की तो त्यांचा वाचन संस्कार आहे, आपण वाचनासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून आम्ही हे ग्रंथालय काढलं. आणि ग्रंथालयाला आता 30 वर्ष होऊन गेलेत. आज ग्रंथालयाची 2 मजली भव्य इमारत आहे मॅडम, आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण हे करू शकलो.
1: मॅडम खरंच खूप छान. खरंच तुमचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. आणखी आम्हाला तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण आज आपण इथेच थांबूयात. आज आपण आमच्याशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, शैलजा वसेकर यांच्याशी त्यांच्या आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, DPEP च्या माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. मैत्रिणींनो, आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर, 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले। कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं। चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला। पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला। प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील। यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट, अंबा समुद्रम, परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे। आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील। या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील। सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील। नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली। त्याला 25 वर्ष झाले। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत।
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे। पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल

0: नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
1: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतलेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती, समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. जगदंबा मातेच्या आशीर्वादानं सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वेसेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सौदी अरेबियातल्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. मृतांमध्ये सौदी अरेबियाचे 4 नागरिक, बांगलादेशचे 2 तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, सुदान आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रत्येकी 1 नागरिकाचा समावेश आहे. शेजारच्या येमेनमध्ये इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत

0: तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरस यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. पालघर जिल्हा परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कागदविरहित डिजिटल बैठक प्रणालीला प्रारंभ. जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळेचे आयोजन. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून ठाणे वाहतूक शाखेअंतर्गत वाहनधारकांचे 7,000 प्रलंबित खटले निकाली. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या, 5 संशयितांना अटक. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडविण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आराखडा तयार केला आहे. या अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाद्वारे अंमली पदार्थ नियंत्रण संस्था NCB आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्यानं ठाण्यात माध्यमांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत NCB मुंबई विभागाचे उपमहासंचालक विशाल सानप यांनी ही माहिती दिली. नशामुक्त भारतासाठी NCB सह सर्व यंत्रणा ऍक्शन मोडवर व्यापक काम करणार असल्याची ग्वाही सानप यांनी दिली. अंमली पदार्थांचे नेटवर्क, डार्कनेट आणि वित्त पुरवठा समूळ नष्ट करण्याचे लक्ष ठेवल्याचे PIB मुंबई विभागाच्या महासंचालिका स्मिता वत्स शर्मा आणि केंद्रीय गृह विभागाचे माध्यम अपर महासंचालक कुमार यांनी सांगितलं. वाहतूक नियमांचं उल्लंघन करून ई चलनाचा दंड थकविणाऱ्या वाहन चालकांना राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या 18 युनिट अंतर्गत प्रलंबित 7,001 खटले तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. यातून 1,57,33,075 रुपयांचा थकीत ई चलन दंड न्यायालयात जमा झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची ठाण्यातील मनोरमा नगर भागात 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत सुभाष शिंदे यांच्यासह 5 जणांना पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं अटक केली. या प्रकरणात पुर्णेकर कुटुंबियांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर संशय व्यक्त केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आणि येथील सूत्रधारांना अटकेची मागणी केली.
4: पालघर जिल्हा परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कागदविरहित डिजिटल बैठक प्रणाली सुरू केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा उपक्रम राबवणारी पालघर जिल्हा परिषद पहिली ठरली आहे. मुख्य कार्यक्रम

0: अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. यामध्ये बैठकीतील चर्चा, निर्णय, इतिवृत्त आणि पुढील कारवाईची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवता येणार आहे. या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासोबतच कागद आणि छपाईवरील खर्च कमी होणार आहे. आगामी काळात पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत स्तरावरही बैठका या प्रणालीद्वारे घेण्याचं नियोजन आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या डिजिटल आणि हरित प्रशासनाच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी निपुण पालघर अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या 2 दिवसीय कार्यशाळेत 45 मास्टर ट्रेनरनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित करण्यासाठी विविध वाचन पद्धती आणि वाचनालय व्यवस्थापनाचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं. सध्या पालघर जिल्ह्यात 145 केंद्रस्तरीय वाचनालय, 8 आदर्श वाचनालय आणि 1914 वाचन कोपरे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता आकलन आणि भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या 526 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 3,35,00,000 रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. या योजनेच्या पहिल्या यादीतील 5,785 शेतकऱ्यांना 29,20,00,000 रुपये तर दुसऱ्या यादीतील 2,654 शेतकऱ्यांना 14,67,00,000 रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: गीत के साथ ही आज का सदाबहार नगमे ये कार्यक्रम संपन्न होता है। आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। प्रस्तुत है कार्यक्रम मन चाहे गीत।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर, 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे। राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे। देवीची विविध रुपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे। घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली। अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला। मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला। दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यांसारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे। देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे। तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली। नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1.13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता। या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे। बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली। या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेलं परदेशी मद्य आणि एक मोटार सायकल जप्त करण्यात आली। आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे। अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती। या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता। विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी

0: राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांगा आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 44 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे एकूण 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एमटीजेम नंबर 2 या तेलवाहू जहाजावरच्या सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले

Whoa!

रात्रि हो

हाय गाइस, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, माणसाच्या आयुष्यात संकट येतात आणि निघूनही जातात. असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही. परंतु आलेल्या संकटाला न घाबरता धैर्यानं सामोरं जाऊन आलेल्या संकटावर अशा पद्धतीने आपणास मात करता यायला हवी की जिंकलो तर एक नवा इतिहास घडला पाहिजे आणि योगायोगाने हरलोच तर इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं म्हणून इतिहासात अजरामर होऊन जगलं पाहिजे. प्रत्येक युवकाने या गोष्टीचं सदैव स्मरण ठेवलं तर नक्कीच जीवनात येणारी संकट समस्या यांना नव्या धैर्याने सामोरं जाण्याचं एक बळ प्राप्त होईल. या विचारासह फ्रेंड्स, वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे.

0: फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या एका युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. जो युवा मित्र गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शकही आहे. तेव्हा आपल्या या युवा मित्राचा एकंदरीतच आजपर्यंतचा संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, यश संपादित करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याही जीवनात आपली जी काही ध्येय आहेत ती ध्येय साध्य करण्यासाठी कसं आपण प्रयत्न करायला हवं किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी याविषयी माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत, ज्या युवा मित्राचं खऱ्या अर्थाने जग हे संगीत आहे. आजचा आपला युवा मित्र जो की संगीत गायक, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक, त्यासोबतच श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहे, तर आपल्या या युवा मित्राचा जो सांगीतिक यशस्वी प्रवास आहे तो आपल्याला जाणून घ्यावयाचा आहे. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे संगीत अलंकार, त्यासोबतच एमए म्युझिक आणि यूजीसी अंतर्गत नेट परीक्षा उत्तीर्ण युवा मित्र, सध्या मुंबई विद्यापीठातून पीएचडी आपल्या या युवा मित्राचं सुरू आहे, तो आपला युवा मित्र म्हणजेच प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर. तेव्हा सर्वप्रथम प्राध्यापक मयंक, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: सुरुवातीला मला तुला विचारावं असं वाटतं की संगीताचं जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते शास्त्रोक्त शिक्षण साधारणत वयाच्या कितव्या वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे?
1: घरातच संगीत होतं, त्यामुळे जेव्हापासून बोलता येतं तेव्हापासूनच माझे बाबा आजोबा आमच्याकडून बंदिशी गाऊन घेत असत, माझा आणि माझ्या भावासोबत. त्यामुळे त्या वयामध्ये जरी शास्त्राची समज नव्हती तरी गुरूंचा अनुकरण करणं यातून म्हणजे अगदी बालवयापासूनच संगीताचे धडे सुरू झाले होते. आणि त्यानंतर जशी समज आली म्हणजे संगीतशास्त्र सुद्धा जेव्हा आपण वाचतो आणि त्या वाचनाचा उपयोग जेव्हा गायनात करतो म्हणजे ही समज जेव्हा आपल्याला येते साधारणतः वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून ही समज यायला सुरू होते.
0: होय.
1: तर त्या वयापासूनच शास्त्रोक्त गायन सुरू झालं.
0: अच्छा मयंक, आता कला अर्थातच साधना उपासना आणि त्यातही गुरूंच्या मुखातून जी शिकली जाते ती म्हणजे संगीत कला, तर संगीत ही कला आत्मसात करताना त्या कलेची साधना करताना नक्कीच गुरूंचं अनन्य साधारण असं महत्व आपल्या जीवनात आहे, तर आपल्या जीवनातील आपले गुरु त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: घरात सर्वात जास्त म्हणजे आमच्या घरात ज्यांनी संगीत आणलं असे माझे आजोबा सुरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर म्हणजे यांच्यापासून जी शृंखला सुरू होते, त्यानंतर माझी मोठी आत्या डॉक्टर कविता परळीकर, त्यानंतर माझी दुसरी आत्या डॉक्टर स्मिता बर्वे, माझे बाबा तर आहेतच श्री विश्राम परळीकर, त्यानंतर आई अपर्णा परळीकर, या सगळ्यांचंच मला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं आणि मी असं म्हणेल की त्या सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग मला झाला एकत्रितपणे. तर अशा प्रकारे घरातून तर सगळीकडूनच मला मार्गदर्शन असं मिळत आलंय. नुसतंच शास्त्रोक्त अभ्यास करण्यापेक्षा त्या शास्त्राचा उपयोग करून तुम्ही संगीतामध्ये प्रॅक्टिकली कसं दाखवता की त्याचा काहीतरी उपयोग प्रॅक्टिकली व्हायला हवा की त्याच्यातून आनंद मिळायला हवा, असे सगळे गुरु सपोर्ट करणारेच मला आतापर्यंत भेटले आणि त्यांच्यामुळेच माझ्या संगीताचे विचार घडत गेले.
0: खूप छान. खरंच आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये गुरूंचं अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात जेव्हा आपण एखादी कला शिकतो, संगीतासारखी गुरुमुखातून येणारी कला शिकतो, त्यावेळी तर अति उच्च पदावर आपल्यासाठी आपले गुरु असतात. आता आपण साधारणतः दररोज गायन आणि हार्मोनियम वादन या दोन्हींचाही सराव किती वेळ करता?
1: माझी वेळ अशी ठरलेली नाहीये की रोज 3 तास गायन 3 तास हार्मोनियम असं करायचं, पण जेव्हा आपल्याला आवड असते आपण स्वतःहून कितीही बिझी शेड्यूल असलं तरी आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढतोच. त्यामुळे माझा रियाजाचा क्रायटेरिया असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनातले महत्वाचे काम म्हणजे जेवण, ऑफिस, हे सगळे महत्वाचे काम पटकन उरकून घ्यायचे आणि उरलेला सगळा वेळ रियाजासाठी द्यायचा.
0: किती छान. शास्त्रीय गायन आणि वादनातील अलंकार

0: पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. याशिवाय संगीत हा विषय घेऊनच आपण पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणारी जी परीक्षा घेतली जाते त्यातही यश संपादन केलेलं आहे आणि सध्या मुंबई विद्यापीठातून आपलं पीएचडीही सुरू आहे. तर हा जो संपूर्ण सांगीतिक प्रवास आहे त्या प्रवासातील जे चढउतार आहेत त्याविषयी काय सांगता येईल?
1: आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारलात तेव्हा मला सगळं पहिल्यापासूनचं रिकॉल होत आहे. तो माझा प्रवास, त्या वयात तो प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा जाणवत नाही की आपण पुढे कुठपर्यंत जाऊ.
0: बरोबर.
1: पण एक जी गाण्याची ओढ होती आणि तसंच मी मगाशी जे म्हणले की सर्व गुरूंचा सपोर्ट होता,
0: हो.
1: नकळत अशा गोष्टी होत गेल्या की आता त्या वयात चढउतार म्हणजे काय, एकतर अभ्यास जास्त करणं हेच समोर ध्येय असतं की पुढे जाऊन आपल्याला काहीतरी अर्थार्जन करता यावं.
0: हो हो.
1: आणि कलाकाराच्या दृष्टीने अर्थार्जन आणि कला सांभाळणं दोन्ही अवघड काम आहे.
0: खरंच आहे. पण ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे तितकंच खरं.
1: बरोबर. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, त्यामुळे दोन्हीला बॅलन्स ठेवून पुढे पुढे आयुष्यात जाणं हे एक अवघड कामच आहे. परंतु जेव्हा गुरु सोबत असतात, जसं मगाशी मी म्हणलं की माझे बाबा आजोबा सर्वजण सांगीतिक क्षेत्रातच असल्यामुळे त्यांचं मला खूपच मार्गदर्शन मिळालं. कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे मी बॅलेन्स करण्याकडे जास्त माझा कल गेला.
0: अच्छा.
1: माझं अर्थार्जन आणि कला.
0: हो.
1: कारण कॉलेजमध्ये गेल्यावर जेव्हा युथ फेस्टिवल येतं,
0: हो.
1: तेव्हा मला परांडे मॅडमनी खूप सपोर्ट केला त्या काळात. आणि कॉलेजच्या वयामध्ये माझी दृष्टी कलेसोबत अर्थार्जनाकडे जास्त वळाली होती.
0: अच्छा.
1: कारण एक तर मी घरातला मोठा मुलगा आहे त्यामुळे डोळ्यासमोर दोन्ही होतं की ठीक आहे कला तर घरात आहेच पण शेवटी कुटुंब आपल्याला पुढे न्यायचं असेल तर ती एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे विचार होते माझे या दोन्ही बॅलन्स करण्याचे महाविद्यालयीन जीवनात, त्या काळात सर्व युथ फेस्टिवल मधून किंवा जे काही लोक मिळत गेले त्यांच्याकडून मी हे सगळं शिकलो. म्हणजे खरं सांगू तर त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्याकडून बॅलन्स होते. कारण मी आज प्रोग्रामही करतोय, तसंच महाविद्यालयातही शिकवतो आणि मी त्याच महाविद्यालयात शिकवतो जिथे मी शिकलो होतो, ज्या ठिकाणी मी बसून शिकत होतो आणि माझे सर समोर उभे असायचे, आता त्याच ठिकाणी मी उभा राहतो आणि माझे विद्यार्थी समोर बसतात. तर तो आनंद मी व्यक्त नाही करू शकत.
0: खरंच.
1: पण माझ्या जीवनात आलेल्या सर्व म्हणजे गुरुंमुळे किंवा मार्गदर्शक ज्या ज्या लोकांनी केलं त्या सगळ्यांच्यामुळे हे मी आज अनुभवतो.
0: नक्कीच नक्कीच. ही संधी प्रत्येकालाच भेटते असं नाही की ज्या महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेता त्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आपल्या गुरुवर्यांसोबत कार्य करण्याची संधी, पुन्हा एकदा त्यांचं मार्गदर्शन त्या दृष्टिकोनातून प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अर्थार्जन आणि कला जोपासणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात खरोखर एक पुसटशी एक रेषा असते. त्या रेषेच्या आपल्याला आतही येता येत नाही आणि बाहेरही जाता येत नाही. त्यावर स्थिर राहणं, तिथे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे खरंच गरजेचं असतं. आणि मला वाटतं ते तुम्ही उत्तम प्रकारे नियंत्रण प्राप्त केलंय. कारण आज आपण उत्तम प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहात आणि त्यासोबतच बाहेर खूप सारे कार्यक्रम तुम्ही स्वतः करता, संगीत दिग्दर्शन करता, गायन वादन सगळ्याच गोष्टी तुमच्या सुरू आहेत. त्याच दृष्टिकोनातून मला आपण असं विचारावं असं वाटतं की आजपर्यंत काही रचनांसाठी संगीत दिग्दर्शनाची ही संधी तुम्हाला प्राप्त झाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं, तर त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल?
1: याबाबत मला आठवतं याची सुरुवात अशी झाली होती की श्री विनोद डावरे जे आहेत त्यांनी अस्वस्थवल्ली नावाचं नाटक लिहिलं. माझ्या मते मी 12वीत असेल तेव्हा 2018 साली आणि तेव्हा माझं नुकतं विशारद पूर्ण झालं होतं. तर त्या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मी आणि बाबा आम्ही दोघी गेलो होतो.
0: अच्छा.
1: तर त्या नाटकापासून माझी संगीत दिग्दर्शनाची वाटचाल सुरू झाली आणि त्या नाटकामध्ये जसे जसे सीन्स येत होते त्यानुसार राग तिथे कोणता वापरावा किंवा त्या आलापीची स्वरांची लय काय असावी, म्हणजे कोणता भाव उत्पन्न होईल आणि सीन्सच्या मागे कोणता भाव त्यांना पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हापासून सुरू झाला.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर तर मग पुढे म्हणजे एकदा अनुभव आला की ती गाडी पुढे चालत गेली माझी.
0: खूप छान. आपली ही चर्चा सुरू असताना तुमच्या आवाजातील एक छानस गीत नक्कीच मित्रमैत्रिणींना ऐकायला आवडेल. कुठलं गीत सादर कराल?
1: मी एक अभंग आपल्या समोर सादर करतो पण याबाबत थोडस एक सांगतो की या अभंगाची चाल मी दिलेली आहे.
0: क्या बात आहे, मस्त मस्त.
1: त्यामुळे माझी इच्छा आहे की मी हा अभंग तुम्हाला ऐकवावा.

0: वाह खूप छान, बहुत बहुत बढ़िया मयंक। खरं तर अतिशय भावुक करणारी ही भक्तिरचना, भक्तिरचनेतील शब्द जेवढे भावुक करणारे तेवढंच या भक्तिरचनेला तू दिलेलं संगीतही मंत्रमुग्ध करणारं, खूप छान। आता संगीत क्षेत्रातील हा तुमचा जो प्रवास सुरू होता, हा प्रवास सुरू असतानाच अनेक व्यासपीठांवर आपण अनेक मैफिलींतून गायन केलं आहे, तसेच हार्मोनियम वादनही केलेलं आहे। नक्कीच ज्यावेळी आपण आपली कला सादर करतो त्यावेळी अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्याविषयी काय सांगता येईल बरं?
1: प्रवास विचारल्यामुळे मला अर्थातच पहिल्यापासून सर्वच आठवत आहे।
0: हो हो,
1: तर जेवढं मला आठवतं, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा परळीकर संमेलन म्हणून एक कार्यक्रम झाला होता, आमचं परळीकर कुटुंब तसं खूप मोठं आहे, तर
0: होय होय,
1: तर त्या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा गायन केलं होतं। मला ते गाण्याचे शब्दही आठवतात, जरी ही छोटे चित्रकार आम्ही, हे गाणं मी पहिल्यांदा गायलं होतं।
0: किती छान।
1: आणि त्यानंतर जी माझी मैफिलीमध्ये एकानंतर एक गायन सुरू झालं, लहानपणी तर तेवढं कळत नसतं स्टेजवरती बसल्यावर की समोर प्रेक्षक आहेत किंवा आपण आपल्या गायनातून रसिकांच्या मनामध्ये भाव प्रकट करतोय, पण नंतर जसं मोठा मोठा होत गेलो आणि आजोबा बाबांना पाहत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या। आणि जरी मी संगीताच्या घरातला असलो तरीही माझ्या मनात तेच विचार होते जे की एखाद्या नॉर्मल मुलाला पडतील पहिल्यांदा स्टेजवर जाताना, किंवा जेव्हा त्याला समज येईल की स्टेजवरती गेल्यावर बसायचं कसं, चालायचं कसं, पण आजोबा आणि बाबा असल्यामुळे ते ऑब्झर्व करून करून मी शिकत गेलो।
0: अच्छा।
1: आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे माझा भाऊ, जेवढ्या मैफिली मी सोलो तर केल्याच आहेत पण आम्ही जुगलबंदी सुद्धा खूप केली आहे, मी आणि अभिराम।
0: अच्छा।
1: आणि जेव्हा एकटा गातो तेव्हा तो गाताना मजा तर येतेच, पण जेव्हा सोबत भाऊच असतो ना, म्हणजे घर शेअर करण्यापासून ते स्टेज शेअर करण्यापर्यंत
0: मजा वेगळीच असते,
1: ती मजा वेगळीच असते
0: खरंच। निश्चितच अनेक सांगीतिक स्पर्धांमधून आजपर्यंत तुम्ही तुमची कला सादर केलेली आहे आणि त्यात यशही संपादन केलेलं आहे, मग ते

0: महाविद्यालयीन जीवन असो, शालेय जीवन असो, आणि आजचंही तुमचा संपूर्ण सांगीतिक प्रवास असो, तर त्यातून निश्चितच तुम्हाला यश संपादन झालेलं आहे आणि या सगळ्यात तुमच्या कार्याचा मान सन्मान म्हणून पारितोषिकही काही प्राप्त झालेले आहेत, त्याविषयी काय सांगता येईल?
1: जो काही मान सन्मान मला मिळाला त्याबाबत मी असंच म्हणेल की मी नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी खूप पुण्य केले, त्यामुळे या जन्मात मला इतके सपोर्टिव्ह सगळे लोक मिळाले.
0: खरंच
1: जसं की मी युथ फेस्टिवलमध्ये मला गोल्ड मेडल्स मिळालेत म्हणजे गायनातही हार्मोनियममध्येही, तसंच मी भरतनाट्यम डान्सला सुद्धा गायन केलंय आणि ते पण कर्नाटकी शैलीमध्ये. तर या सगळ्या गोष्टी ज्या मला मिळाल्या किंवा ज्याचा आनंद मी आज उपभोगतोय ते सगळं त्या मार्गदर्शनामुळेच आहे. मला अजूनही आठवतं की युथ फेस्टिवलमध्ये जेव्हा हार्मोनियम सोलो मी वाजवत होतो तेव्हा मला मंगेश जवळेकर जे आहेत, मंगेश दादा, त्यांनी खूप मार्गदर्शन केलं होतं आणि असे खूप लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे सतत मी ही गोष्ट अनुभवत आलोय पुढे. मला आठवतो युथ फेस्टिवलमध्ये माझ्या फर्स्ट इयर पासूनच मला शास्त्रीय गायनामध्ये गोल्ड मेडल्स मिळाले आहेत. इथे आपलं जे पहिल्यांदा युथ फेस्टिवल होतं जिल्हास्तरीय तिथेही मला गोल्ड मेडल आहे गायनामध्ये तसेच हार्मोनियम वादनामध्ये. त्यानंतर जेव्हा इथून सिलेक्शन होतं स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी तर स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी मला हार्मोनियम मध्ये सिल्वर प्राइज मिळालेलं आहे. तिथून परत मी झोनसाठी गेलो होतो आणि याहीपेक्षा थोडं वेगळं माझ्या आयुष्यात झालं त्यावर्षी की मी शास्त्रीय गायक आहेच पण मला नॅशनल कव्वाली कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट केलं होतं.
0: क्या बात है, मस्त.
1: आणि मी शास्त्रीय गायनाच्या इव्हेंटला होतो पण त्या परीक्षकांना कदाचित क्वालिटी त्या माझ्या गाण्यातली आवडली असेल किंवा त्यांना जे हवं होतं ते माझ्या गाण्यात त्यांना कदाचित मिळालं असेल,
0: निश्चितच.
1: तर त्यांनी मला नॅशनल कव्वालीसाठी डायरेक्ट सिलेक्ट केलं होतं, तर तो खूपच सुंदर अनुभव होता माझ्यासाठी. तर असं नॅशनल स्टेट झोन सगळंच केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा या वर्षीच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संगीत दिग्दर्शनासाठी पहिल्यांदा त्यांनी बक्षीस सुरू केले पारितोषिक. तर या पहिल्या वर्षीचं प्रथम पारितोषिक मला संगीत दिग्दर्शनासाठी मिळालंय अस्वस्थवली नाटकासाठीच.
0: क्या बात है, म्हणजे पदार्पणातच पारितोषिक तुम्हाला प्राप्त झालं. आता सध्या मुंबई विद्यापीठातून पीएचडी आपलं सुरू आहे, तर पीएचडीचा जो विषय आहे तुमचा त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: माझा पीएचडीचा विषय आहे नाट्यशास्त्र बृहद्देशी आणि संगीत रत्नाकर मधील तत्वांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि आधुनिक शास्त्रीय संगीताच्या संदर्भात.
0: अरे बापरे,
1: थोडक्यात थोडासा सांगतो म्हणजे याचा विचार असा आहे की जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत, जुने ग्रंथ आहेत, आपल्या संगीताचा मूळ आधार आहे. म्हणजे त्या काळी टेक्नॉलॉजी नव्हती, माईक सिस्टीम्स नव्हत्या किंवा आता इलेक्ट्रॉनिक वाद्य आहेत त्या काळात नव्हते, तरी सुद्धा त्या काळाचं संगीत इतकं समृद्ध होतं की मल्हार राग गायला की पाऊस पडायचा, तोडी राग गायला की हरिणा येऊन बसायची ऐकायला. मग हे कसं शक्य आहे की कोणत्याही गोष्टीचं सहाय्य नाही, फक्त मनुष्याच्या आवाजात इतकी ताकद कशी? तर हे कुतूहल माझ्या मनात लहानपणीपासून होतं आणि मी विचार केला की याचं उत्तर प्राचीन ग्रंथातच मिळेल. मग जेव्हा मी ते ग्रंथ अभ्यासायला सुरुवात केली त्या काळची तत्वे मला त्या ग्रंथात मिळाली आणि मी विचार केला की ती तत्वे जर आपण आज का वापरू शकत नाही, तर अशा प्रकारे माझा तो विषय सुचला की त्या काळातली तत्वे आपण आजच्या काळात कशी उपयोग करू शकू. म्हणजे गायन त्या काळातलं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे, आणि हे दोन्ही मॅच आपण बॅलन्स कसं करू असा माझा विषय आहे थोडक्यात.
0: खूपच उत्तम असा विषय आहे. जसं आता अर्थार्जन आणि कला जपणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात एक पुसटशी रेषा आहे, अगदी तसंच शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत सादरीकरण, सुगम संगीत, सुगम संगीतातही आजचं चित्रपट संगीत, या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की जशी एक पुसट रेषा आहे सगळ्यांमध्येच. मला याबाबत असं वाटतं की जेव्हा मी म्हटलं की शास्त्रीय संगीत म्हणजे भाव तेच आहेत पण त्याला आपण शास्त्राच्या माध्यमातून एखादा गायक त्याच्या कुशलतेने एकच भाव किती वेगवेगळ्या स्वरातून किती वेगवेगळ्या हरकतीतून तो भाव प्रकट करू शकतो आणि किती प्रभावीपणे तो मांडू शकतो ही बाजू येते शास्त्रीय संगीतात. याच्यामध्ये सगळं गाणं पूर्णपणे त्या कलाकाराच्या मनातलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगू तर कलाकार सेंट्रिक गाणं आपण म्हणू शकतो शास्त्रीय संगीताला. ह्याच्या थोडंसं बाहेर जेव्हा गाणं येतं त्याला आपण मग उपशास्त्रीय म्हणतो की सुगम गायन, ज्यामध्ये आपण एखादा सीन किंवा मराठी पिक्चर्समध्ये जे काही गातात सुगम गायन किंवा लता मंगेशकरांनी जी गायली आहेत किंवा पंडित सुधीर फडके यांनी जी गायलेली आहेत याबाबत शास्त्रीय संगीताचाच बेस असतो. पण ते जे भाव असतात की गायकाचं कौशल्य यामध्ये असतं की ठराविक वेळेत योग्य त्या शब्द उच्चारामध्ये ते भाव कसे प्रकट करायचे, म्हणजे स्वर

0: सोबतच त्याच्यामध्ये शब्दांना अधिक महत्व येतं. यामध्येच अजून थोडे थोडे बदल होत जातात. म्हणजे जेव्हा या गाण्याचे भाव शृंगारिक अधिक होतात तेव्हा त्याला ठुमरी म्हटलं जातं. जेव्हा ह्याची लय खूप अधिक होते आणि शब्द असे यूज केले जातात म्हणजे वाद्यांचा जो आवाज निघतो त्या शब्दांचा जर वापर केला तर त्याचा तराणा तयार होतो. म्हणजे संगीत सगळं एकच आहे. किंवा चित्रपटामध्ये जरी संगीत असलं तरी त्याचाही भेद शास्त्रीय संगीतातले रागच आहेत.
1: नक्कीच नक्कीच.
0: पण ते एखाद्या म्युझिक डायरेक्टरला सुचणं की कोणता राग इथे यूज करायचा की तो सीनला अपस्केल करेल, एनहान्स करेल, ते त्या डायरेक्टरचं कौशल्य आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कौशल्य
1: असलंच पाहिजे. खूप छान मयंक. आता गायनासोबतच आपल्या वादनाचीही एक छानशी झलक आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींसाठी सादर करावयाची आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्मोनियम वादनातून आपण काय सादर कराल आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी श्रोतांसाठी?
0: मी आपल्यासमोर थोडीशी झलक दाखवतो राग कल्याणची.

0: खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला कलागुण हा दडलेला असतोच, मग तो कलागुण वृद्धिंगत करणं हेही आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतं असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर.
0: तर त्याविषयी त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आपल्या मित्रमैत्रिणींना संदेश द्याल, सल्ला द्याल की कशा प्रकारे त्यांनी त्यांचं करिअर जपत जपत कला ही आत्मसात करावयास हवी.
1: जसं की माझं घराणं संगीतातलं आहे आणि मी काळात अशा जगतोय की माझे मित्रमैत्रिणी सोबतचे आहेतच, त्यामुळे मी दोन्ही बाजू माझ्या जागेवरून बघू शकतो.
0: खरोखर
1: की सध्याचं जे जग आहे खूप फास्ट झालंय जग, आपण म्हणजे जगात उतरलं की कॉम्पिटिशन असल्यासारखं आहे, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे आहे आणि ही धावपळ करत असताना मी जे अनुभवलं त्यावरून मला असं वाटतं की प्रत्येकाला कला अंगात, तुम्ही जसं म्हणलं की प्रत्येकाच्या अंगात कला असते पण प्रत्येकाने त्या कलेसाठी वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मान्य आहे की वेळ आजच्या काळात काढणं कठीण आहे, पण प्रत्येक पिढीने जर असा विचार केला असता की आम्ही आमच्या अर्थार्जनाकडेच लक्ष देऊ तर ही कला आपल्यापर्यंतही आली नसती.
0: खरंच,
1: तर हे पुढे टिकवणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींनी कोणती एक तरी कला त्यांनी निदान त्या कलेसाठी रोज वेळ द्यावा, 5 मिनिट का होईना, पण ते रोज 5 मिनिट करत करत एक दिवस त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ती कला पुढच्या पिढींसाठी अजून

0: जास्त वृद्धिंगत होईल,
1: ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल. खूप छान असा संदेश मयंक आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना दिलेला आहे. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा आजपर्यंतचा जो संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास आहे तो सर्व मित्र मैत्रिणींसमोर उलगडला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या सांगीतिक वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक तसेच संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकली. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र फ्रेंड्स, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवबणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार अन्नधान्य पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चारा

0: जी व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
1: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा

केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्नसुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदा देवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरू करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रुपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी

0: लेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्णपदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज इंदौर इथं सुरू आहे. वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांना वगळलं असून त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या 2 सामन्यांपैकी 1-1 सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2 टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके. नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 7:11:30 झाली आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्तविशेष.
6: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाइव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 02 2. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक

0: श्रुतिका आपुलकी या घरात मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका डेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नवी दिल्ली इथं आयोजित 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचा नुकताच समारोप झाला. भारत आणि जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, नवोन्मेष, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारं इंडिया मोबाईल काँग्रेस हे भारत आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं डिजिटल तंत्रज्ञान, दूरसंचार आणि माध्यम क्षेत्रातलं वार्षिक प्रदर्शन आणि चर्चासत्राचं व्यासपीठ आहे. या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यात चर्चिले गेलेले विविध मुद्दे आणि मोबाईल क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आयोजित केलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या 4 दिवसीय आवृत्तीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. मोबाईल फोन हे आता केवळ संभाषणाचं माध्यम राहिलं नसून त्यामुळे प्रवास, प्रतीक्षा आणि खर्चात कपात होऊन अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सगळ्यात मोठा लाभांश असल्याचं प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भारतानं ग्राहकापासून निर्मात्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता भारत अशा लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे जिथं उत्पादन आणि डिझाईन भारतात तयार होईल, तसंच त्याचं तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा देखील भारताचीच असेल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
1: इंडिया मोबाईल काँग्रेस के इस एडिशन में अब आप जो चर्चा करेंगे वो अगले दशक के रोडमैप को सशक्त करे और ये रोडमैप भारत के साथ ही पूरे विश्व के मोबाइल मार्केट को दिशा दे. बीते वर्षों में भारत ने

0: थिएटर बनने की यात्रा तय। अब भारत उस लक्ष्य की तरफ बढ़ रहा है जहां प्रोडक्ट डिजाइन भी भारत में होगा, उसकी टेक्नोलॉजी और आईपी भी भारत की होगी। इसके लिए हर जरूरी इंसेंटिव दिए जा रहे हैं, हर जरूरी रिफॉर्म्स किए जा रहे हैं, यानी टेलीकॉम सेक्टर में भी रिफॉर्म एक्सप्रेस तेजी से आगे बढ़ रही है। दशकों पुराने कानूनों को हम आधुनिक बना रहे हैं। टेलीकम्युनिकेशंस एक्ट के जरिए हमने मॉडर्न रेगुलेटरी फ्रेमवर्क बनाया है। एजीआर और बैंक गारंटी जैसे स्ट्रक्चरल वंडर्स को रेशनलाइज, वंडर्स को वंडर्स में बदलने का काम भी हमारी तरफ से हो रहा है। और गति शक्ति संचार पोर्टल ने राइट ऑफ वे अप्रूवल्स को डिजिटल माध्यम से और तेज बनाया है। साथियों, भारत का सेमीकंडक्टर और सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम भी रफ्तार पकड़ रहा। अभी तक 5 लोकेशंस पर कॉमर्शियल प्रोडक्शन भी शुरू हो चुका। इंडिया सेमीकंडक्टर मिशन के अगले फेज में हमारा फोकस पूरी सप्लाई चेन पर है, यानी भारत टेलीकॉम सेक्टर से जुड़े हर क्षेत्र में बड़े कदम उठा रहा है।
1: श्रोते हो, इंडिया मोबाईल काँग्रेसची यंदाची मुख्य संकल्पना अमर्यादित विस्तार ही असून या परिषदेमध्ये 5G, 6G, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यासाठी अनेक महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले। यासोबतच सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर परिषदेत चर्चा करण्यात आली। याविषयी उद्योजक आणि डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाचे अभ्यासक अमित बागवे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली। श्रोते हो, मोबाईल हा आता केवळ संपर्क साधण्याचं साधन राहिलेलं नाही, याद्वारे आता डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणं, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आदींसाठी त्याचा वापर करता येतो। याबाबत परिषदेत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अमित बागवे म्हणाले,
2: आज देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्क पोहोचल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। देशात 5.5 लाखांहून अधिक 5G बेस स्टेशन कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्याचा सामान्य माणसाला काय फायदा, तर एक लक्षात घ्या की ग्रामीण भागात एखादा विद्यार्थी असेल किंवा जे शिक्षक ऑनलाईन चांगले शिकवत आहेत, ते योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो। छोट्या दुकानातला एक व्यापारी आहे, त्याला वस्तू विकायच्या आहेत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून त्याचं काम सोपं होत आहे। शेतकरी असेल तर त्याला मोबाईलवरून सरकारच्या योजना कळणार आहेत। त्याच्यामुळे काय होतं की शहर आणि गाव आहे याच्यामधलं जे अंतर आहे, ज्याच्यामध्ये आपण दरी म्हणतो, ती कमी होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, डिजिटल पेमेंट आहे, सरकारी योजनांचे थेट लाभ आहेत त्याचं असतात, तर याच्यामुळे काय सोपं झालेलं की डायरेक्ट ह्या इंटरनेटच्या आणि मोबाईलमुळे लोकांपर्यंत ते डायरेक्ट पोहोचू शकतं। पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात काय सांगितलंय की 50 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर काय पुढे की सुधारणा काय होते की डिजिटल सुरक्षेशी काय आपला संबंध आहे, तर एक लक्षात घ्या की आज आपण मोबाईलवरून पैसे पाठवतो, बँकिंग चालवतोय, आपली वैयक्तिक माहिती शेअर करतोय, तरी माहिती सुरक्षित आहे का याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे। सो इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि डीप फेक ह्या ज्या विविध आव्हानांना आपण सध्या तोंड देतोय त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं आहे। म्हणजेच काय होतं, जर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा बनावट आवाज बनवून त्याच्या नातेवाईकडून पैसे मागितले जातात, किंवा एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ, म्हणजे त्या व्यक्तीने असं बोललेलं नसतं केलेलं नसतं, तसा एक खोटा व्हिडिओ पसरवला जातो, याला आपण डीप फेक म्हणतो। त्यामुळे हा तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो डिजिटल साक्षरता आणि सावधगिरी करण्यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त दूरसंचार कायद्याचे आधुनिकीकरण आहे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि सायबर सुरक्षेचं बळकटीकरण आहे, हे सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत। त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं की स्टार्टअपमध्ये काय याच्यामध्ये, म्हणजे जे नवीन व्यवसाय चालू करतात, पहिल्यांदा व्यवसाय करतायत, तर त्या स्टार्टअपमध्ये काय संधी आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। तर एक लक्षात घ्या की व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं कार्यालय पाहिजे किंवा मोठं दुकान पाहिजे, खूप पैसे पाहिजेत, मोठमोठ्या ठिकाणी मी पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, असं नाही। आजकाल मोबाईलमुळे आपला बिझनेस एकदम सहज सोपा झालेला आहे। काय पाहिजे असतं, एक मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनं मिळाली तरी आज गावागावांमध्ये लोक व्यवसाय चालू करत आहेत। समजा एखाद्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो ऑनलाईन सेवा देतोय, डिजिटल उत्पादनं विकतोय, म्हणजे काय असतं, कधी कधी PDF बुक बनवून तुम्ही विकू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, कोर्सेस विकू शकता, तर अशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन देता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादी नवीन सेवा तुम्ही विकसित करू शकता। तर अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यादृष्टीने इंडिया मोबाईल काँग्रेसची व्यासपीठ ही खूप उपयोगी आहे, आणि याच्यातूनच जो स्टार्टअप इंडिया संकल्पना जी राबवलेली आहे सरकारने, त्याच्यासाठी सुद्धा ही इंडिया मोबाईल काँग्रेस उपयोगी पडू शकते।
1: श्रोते हो, मोबाईलचा

0: वापरकर्ता ते उत्पादक आणि निर्यातकर्ता म्हणून भारतानं मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात मारलेली मुसंडी आणि या डिजिटल क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळत असलेली बळकटी याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
1: गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात मोबाईल फोन हे केवळ एक संवादाचं साधन न राहता बँक असतील, शाळा असतील, आरोग्य केंद्र, बाजार, सरकारी सेवा या सगळ्या एकत्रित केल्या तर त्याचं एक माध्यम बनलंय. आपण डिजिटल इंडियाची एक सर्वात मोठी त्रिवेणी म्हणतो की जॅम त्रिवेणी, त्या जॅम मध्ये अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे जे पेमेंट गेटवे आहे यूपीआय, त्याद्वारे भारत हा प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्याकडे सुद्धा पोहोचलेला आहे. आधार कार्ड हा आपला बेस होता आणि अर्थातच त्याला त्याच्या भरीला जो मोबाईलने सपोर्ट दिला तो अगदी अद्वितीय आहे. आणि जे आपण म्हणतो की मोबाईलच्या आधारे एक मोठं डिजिटल समावेशन झालं, एक प्रकारचं एक लोकशाहीकरण झालं असं आपण म्हणू शकतो. आजच्या घडीला जर आपण बघितलं की जो युपीआयच्या द्वारे जे व्यवहार होतात ते अगदी सुरुवातीला 2 करोड व्यवहार व्हायचे, ते आता तब्बल 24,200 करोड पर्यंत व्यवहार या 25-26 वर्षात झालेत. म्हणजे त्याचा एक आयडिया आपल्याला येऊ शकते की आपण किती या मोबाईलवरती अवलंबून आहोत. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर मार्च 2026 आकडेवारीप्रमाणे घरटी जवळजवळ 86% लोकांकडे एक स्मार्टफोन होता भारतात. भारत ही सर्वात मोठी लोकसंख्या असलेली जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि ह्या इंटरनेटच्या द्वारे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की चिपेस्ट इंटरनेट सेवा आपल्याकडे आहे. म्हणजे अमेरिकेच्या तुलनेमध्ये म्हटलं तर आपल्यापेक्षा अमेरिकेमध्ये जवळजवळ 10 ते 15 पट पैसे जास्ती द्यावे लागतात. आणि एकूण युपीआयचा जर विचार केला आपण तर या युपीआयच्या प्रणालीमध्ये स्वस्त डेटा एक तर आपल्याला मिळतो आणि एकूणच ग्रामीण भागात मोठा विस्तार झाला. आता जर आपण विचार केला जर आपण जेन झी म्हणतो की एक नवीन जी पिढी आहे, ती नवीन पिढी जी आहे त्यांना एक कौशल्य शिक्षण असेल किंवा त्यांच्या ज्याला आपण म्हणू शकतो की एंटरटेनमेंटची साधनं असतील, म्हणजे अगदी सिनेमा किंवा पिक्चर बघणं किंवा थिएटरमधले शो बघणं, ऑनलाईन ऑर्डर देणं खाण्यापिण्याच्या, ह्या सगळ्या हे जे व्यवहार आहेत ज्याला आपण म्हणतो की आपण जो पाया बनवला मोबाईलद्वारे आणि युपीआयच्या द्वारे जे आपण पेमेंट करतो त्यामुळे सहज शक्य झाले. जसंच आपण आजच्या घडीला बघितलं तर जे इन्शुरन्स सेक्टर असेल, बँकिंग असेल, कॅपिटल मार्केट असेल, ते केवायसी करणं महत्वाचं असतं आणि आधार ई केवायसी याच गोष्टीमुळे सहज शक्य झाले. आणि ह्या भरीला भारत सरकारने सुद्धा ज्याला म्हणतो प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे पीएलआय सारखी स्कीम जी आणली ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला खूप महत्व दिलं गेलं. आपण म्हणतो की आपण आत्मनिर्भर व्हावं, एकेकाळी आपण जवळजवळ 25,000 साधारण सेट्स हे मोबाईल इम्पोर्ट करायचो. आता भारत जगामध्ये मोबाईल उत्पादन करणारा 2 नंबरचा देश आहे आणि भारत चक्क आता साधारण 5.5 लाख कोटी इतके मोबाईल निर्यात करतो. म्हणजे स्वस्त डेटा तर आपल्याकडे आहे, शिवाय मोबाईलची चांगली सेवा आहे आणि युपीआयची त्रिवेणी, या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताने मोठी उभारती घेतली आहे.
0: श्रोते हो, शिक्षण, व्यापार, कृषी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आदी क्षेत्रात मोबाईल आणि डिजिटल क्रांतीचे काय लाभ होतात याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं.
1: डिजिटल साक्षरता आपल्याकडे झाली आणि जी उपकरणं महागडी होती ती स्वस्त झाली. आता साधी गोष्ट आपण जर बघितलं तर मोबाईलच्या द्वारे शिक्षण घेणं सोपं झालंय. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम चालायचे, मग ते शिक्षणाचे असतील, मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मिटिंग असतील. मोबाईलमुळे तर चक्क आता कुठल्याही सूचीबद्ध कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनीला जर त्यांची वार्षिक सभा घ्यायची असेल सगळ्या सभासदांची तर ती चक्क ऑनलाईन घेता येते. अर्थात त्यासाठी सर्व प्रणाली आहे ज्याच्यामध्ये कंट्रोल ठेवला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या मोबाईलनी जी मुसंडी मारली मोबाईलची वापराची तो सर्वसामान्यकडे पोहोचलेली आहे. तसंच आरोग्याचा विचार केला तर ई संजीवनी आहे, ई हॉस्पिटल, याद्वारे लसीकरण आणि या बऱ्याच सुविधा उपलब्ध होतात. आपल्याला माहिती की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जी लस मिळाली त्यात कोविन ए ऍप होतं आणि त्याद्वारे पूर्ण आपला डेटा अपडेट व्हायचा. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो एक संचार जर करायचा असेल तर तो कंट्रोल ठेवून संचार कसा करायचा याची एक महत्वाची उपलब्धी तेव्हा होती. शेती आणि व्यापाराचा विचार केला तर शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान याविषयी सल्ला मिळतो. छोटे उद्योजक असतील अगदी एमएसएमई सारखे तर त्यांना ओएनडीसीच्या माध्यमातून जी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे ते आपला माल तिकडे विकू शकतात. आणि आपल्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजी लॉकर आहे जो मोबाईलच्या आधारे जिकडे तुम्ही तुमचे सगळी प्रमाणपत्र स्टोअर करू शकता, आधार, पॅन, उमंग आणि ती वेळोवेळी ज्या ज्या संस्थेला पाहिजे असतील तिकडे तुम्ही त्यांना स्वतः ज्याला म्हणतो की अथॉरिटी देऊन उपलब्ध करू शकता, जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांना कोणाला एकमेकांना न भेटता हे सगळे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे शेती असेल, आरोग्य असेल, व्यापार असेल, शिक्षण, आर्थिक सेवा

0: सगळ्या बाबतीत या मोबाईलनी एक मोठी मुसंडी मारली आहे. आणि इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की बँकिंग सेवा असेल किंवा कॅपिटल मार्केट असेल हे सगळं व्यवस्थित चालू होतं, एकही दिवस बंद नव्हतं. म्हणजे मोबाईलचा जो हा वापर आहे हा चांगल्या कारणांसाठी झालाय. हे सगळं करत असताना डिजिटल साक्षरता आणणं हे महत्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या संस्था मध्ये सरकारी असतील, निमसरकारी असतील, एनजीओज असतील, हे डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे नेत आहेत. कारण त्यामध्ये कधी धोके पण असतात जी आपण बऱ्याच वेळा बघतो, सायबर गुन्हे होतात तर ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपला जो डेटा आहे त्याची गोपनीयता ठेवणे तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी डीपीडीपी ऍक्ट हा 2023 ला आणला गेला. आता जी नवीन ती कार्यप्रणाली त्याप्रमाणे मे 2027 पर्यंत हा डीपीडीपी ऍक्ट पूर्णपणे अंमलात होईल. आणि ज्याला म्हणतात कन्सेंट मॅनेजमेंट, म्हणजे आपला डेटा कोणी वापरावा यासंबंधी आपण त्या समोरच्या संस्थेला आपल्याकडून कन्सेंट दिली जाते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवला जाईल. म्हणजे त्या बाबतीत सुद्धा भारताने पावलं उचलली.
1: श्रोते हो, भारतीय मोबाईल काँग्रेस परिषदेत जगभरातून शेकडो कंपन्या, हजारो उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी हजेरी लावली. त्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीला मदत मिळणार आहे. यातून देशातल्या स्टार्टअप्सना जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार मिळून देशात नव्यानं उद्योग आणि रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. एकूणच मोबाईल आणि सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताचा आत्मनिर्भर बनण्यासाठीचा प्रवास हा इंडिया मोबाईल काँग्रेससारख्या परिषदांमधील चर्चा आणि करारांद्वारे अधिक सुकर होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन सीमा देसाई.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार माझा शिवार.

नमस्कार मंडळीच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज रविवार भारतीय सौर दिनांक 19 अश्विन शके 1948 दिनांक 11 ऑक्टोबर 2026. मंडळी, आज ऐकूया कीर्तन. आख्यानाचा विषय आहे श्री यमाई देवी आणि कीर्तनकार आहेत मृदुला सबनीस. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर मृदुला सबनीस आणि सहकाऱ्यांचं कीर्तन श्री यमाई देवी या आख्यानावर.

अत्तरांचा घमघमाट सर्वदूर पसरला होता. बसायला चांदीचे पाठ होते, सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. ही सगळी जय्यत तयारी झाली आणि दुर्योधन श्रीकृष्णाची वाट बघत बसला. कारणही तसंच होत, श्रीकृष्णाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी दुर्योधनाने राजमहालात अशी भव्य तयारी केली होती. त्याला वाटलं इतकी श्रीमंती आणि आदरातिथ्य पाहून श्रीकृष्ण प्रसन्न होईलच. उद्धव कृष्णाला म्हणाले, देवा चलावे, दुर्योधनाकडे भोजनाचं निमंत्रण आहे. श्रीकृष्ण हसले, म्हणाले.

चल माझ्या बरोबर. श्री कृष्ण कुठे घेऊन आले हो उद्धवाला? तर विदुराच्या घरी. अचानक भगवंत आले म्हटल्यावर विदुरांच्या पत्नीला काय करूनी काय नको असं झालं. देव म्हणाले, आई फार भूक लागली आहे ग, खायला दे ना. आपल्या लाडक्या भगवंताला काय खायला द्यावं हेच त्यांना सुचेना. समोर केळी दिसली, श्रीकृष्णाला बसायला आसन दिलं. देव आले आनंदाच्या भरात त्यांचं भानच हरपलं. केळी सोलू लागल्या खऱ्या, पण भक्ती प्रेमाच्या त्या अवस्थेत त्या केळ फेकून देत होत्या आणि साल मात्र देवाला भरवत होत्या. उद्धव हा सगळा प्रकार पाहत आहेत, त्यांना थांबवणार इतक्यात भगवंताने उद्धवांना रोखलं. दुर्योधनकडचा पंच पकवानाचा सुग्रास असा भेद सोडून देव फळाचं साल अगदी आनंदानं खात होते. का माहिती आहे? त्यात भाव होता, संपूर्ण समर्पण होत, भक्तिप्रेम होत. देवाला तेच तर सर्वात प्रिय आहे. या भक्तीच्याच दोरीनं देवाला बांधता येतं, बाकी कशा कशात ते सामर्थ्य नाही. म्हणूनच शिवदिन केसरी आजच्या मूळ पदात म्हणतात, भाव धरारे आपुलासा देव करारे. या पदात शिवदिन केसरी आपल्याला देवाला आपलंस करण्याची मेघ सांगतात. देव माझा आहे असं आपण लाख म्हणू हो, पण देवानं आपल्याबद्दल हा माझा आहे असं म्हणणं हे खरं सार्थक. या जगात दोनच व्यसनं कल्याणकारक आहेत, एक ज्ञानाची लालसा आणि दुसरं हरिपाद सेवनम व्यसनं. देवाच्या नामाचं व्यसन आहे का ते बघावं. नाम किती घेऊ आणि किती नाही असं झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे पिसेपण आणि न भुलवी. पिसेपण म्हणजे वेड, एखाद्या गोष्टीचं वेड लागणं. हे प्रेमाशिवाय घडत नाही. देवाच्या भक्ती प्रेमाचं वेड हे संतांना लागलं, त्यात ते बेभान झाले. पण खरं सांगू, तेच तर खरे भानावर होते. तर या अशा तीन गोष्टी आपल्यात आहेत का हे आपणच तपासावं. असतील तर या उत्कट भावाच्या आणि भक्ती प्रेमाच्या मागे देव लगेच ओढला जातो. अहो, हे सगळं जग परमात्म्याने व्यापलेलं आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो अगदी आपल्या जवळच असतो. तो जितकी आपली काळजी घेतो ना, तितकं दुसरं कोणीही घेत नाही. बाकी जग ज्याला आपलं आपलं म्हणतं ते कसं आहे? तुका म्हणे जन धनासाठी घेते प्राण, हे सार्वकालिक सत्य आहे. पण देव आपलं रंग रूप संपत्ती काही काही पाहत नाही. एक शुद्ध भाव असेल तर धावून येतोच. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे असा अनुभव येतो. अहो, समर्थत म्हणतात, देवाची भक्ताचा विसरू पडणार नाही. म्हणूनच म्हणतात की छंद लागावा, आवड असावी, प्रेम असावं, तर कोणावर? तर फक्त देवावर. देवीच्या कारुण्याबद्दल आद्य शंकराचार्य म्हणतात.

जगात एखादा मुलगा वाईट असू शकतो पण आई कधीही कुमाता होऊ शकत नाही. तशीच देवी असते, तिच्या ठाई अपार करुणा भरलेली आहे. अहो ती आपली आईच आहे. भारतात 51 शक्तीपीठ आहेत, त्यातलं महाराष्ट्रात 3.5 आहेत. कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातुःपुरम द्वितीयंच रेणुकाधिष्ठितं परम तुलजापुरम तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च. आजही देवी या सगळ्या स्थानांमध्ये जागृतावस्थेत आहे. भक्तांसाठी धावून येते, प्रसंगी आई बनून पदराखाली घेते, तर कधी चामुंडामधून वाईटाचा नाश करायला शिकवते, अन्नपूर्णा बनून सगळ्यांची काळजी घ्यायला शिकवते, सरस्वतीच्या रूपात ज्ञानाचं महत्व सांगते, दुर्गा बनून संकटाशी लढण्याचं बळ देते, लक्ष्मीच्या रूपात समृद्धी आणते. तिच्याशिवाय कशालाही अस्तित्व नाही. समर्थ म्हणतात, अनंत युगाची जननी राम तुळजावरदायिनी, तिचे स्वरूप उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता. अशा ममतेचं, कारुण्याचं, अपार शक्तीचं, सामर्थ्याचं, सौंदर्याचं प्रतीक असणाऱ्या देवीची भक्ती करायची नाही तर कोणाची हो करायची. म्हणून शिवदिन केसरी म्हणतात, भाव धरारे अपुलासा देव करारे. मग आता देवाला आपलंसं करायला आपण काय करायला हवं? थोडक्यात सांगायचं तर, देवाला अनन्यतेने शरण जाणं आणि चांगलं आचरण ठेवणं, भगवंताचा दास होणं.

जे भाग्य आहे ना ते जगाचा मालक होण्यात नाही। भक्ती ही खूप सुंदर आणि आस्वाद्य आहे, ती उरकल्यासारखी करू नये। भक्ती म्हणजेच प्रेम। प्रेमात एक नियम असतो, ज्याच्यावर प्रेम त्याला आवडेल असं वागणं। मग जर देवावर प्रेम असेल तर त्याला आवडेल ते करावं। उपासनेत नित्यनेम महत्वाचा असतो। गंमत अशी की जेवण, नोकरी, घरकाम, दूरदर्शन यांचा नित्यनेम कधी चुकत नाही। खंड पडतो तो नेमका उपासनेत। नोकरी वाचून अडतं, जेवणा वाचून अडतं असं भगवंताशिवाय अडायला हवं। आयुष्यातल्या दुःखासाठी लोक बादल्या बादल्या पाणी रडतात, पण भगवंतासाठी कोणी टिपूस सुद्धा गळायला तयार नसतो। आता प्रश्न उरतो की या सगळ्याचा विचार आजच्या काळातल्या आम्ही पुढारलेल्या मानवानं का करावा बरं? तर आजची परिस्थिती अशी आहे की माणसाला मंगळावर वस्ती आहे का नाही माहिती आहे, पण स्वतःच्या भावनांविषयी अज्ञान आहे। मला राग का येतो, भीती का वाटते, विचार कुठून येतात, वाईट विचार का थांबवता येत नाही, पैशाचा लोभ कमी का होत नाही, रागावर ताबा का ठेवता येत नाही, हे रोज सतावणारे प्रश्न आहेत। कितीही शिकलो, पैसे कमावले, पण याची उत्तरं मिळाली नाहीत तर मनाला शांतता लाभणार नाही। स्वतःची ओळख पटल्याशिवाय खरा आनंद नाही। हा आनंद मिळवायचा असेल तर आज महाराज जे सांगतात तोच मार्ग चोखाळायला पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणे तया शरण गेले पंढरी राया। असे झाले तर काय होते? तर आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या अशी अवस्था प्राप्त होते। सगळीकडे फक्त पांडुरंग, काय आनंद असेल होतो। आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन। आणि मग काय होते तर देव आणि भगवंत हे द्वैत उरतच नाही। सतत देवाचं चिंतन केल्यामुळे आपण देवाशी एकरूप होतो। जिकडे तिकडे भरलेला देव दिसायला लागतो आणि त्यातच दुर्लभ अशा नरजन्माचं सार्थक होतं। असं कोणाचं हो झालं तर ते उत्तरंगात बघूया। उत्तरंगाकडे वळण्याच्या आधी दोन क्षण देवीचं नामस्मरण करूया।

अहो सर्वत्र लगबग सुरू होती. प्रत्येक जण आपापल्या बरोबर छोटं गाठोडं घेऊन निघालं होतं. खरं तर खरी शिदोरी होती देवावरच्या प्रेमाची, श्रद्धेची आणि भक्तीची. त्याच्यावरच्या श्रद्धेचा ठेवा बरोबर असताना बाकी कशाची गरज ते काय हो. याच भावानं पावलं आता मंदिराच्या दिशेनं निघाली होती. झर झर झर झर पावलं टाकत सगळेजण निघाले. का म्हणून विचारताय? अहो प्रत्येक जण वर्षभर याच दिवसाची तर वाट बघत होता. अगदी उत्साहानं आनंदानं सगळेजण निघाले. जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असं पांडुरंगाचं नाम सगळ्यांच्या मुखात होत. मंदिरापाशी एकत्र जमून सगळे पंढरीला निघणार होते. असा नामघोष ऐकू आला आणि हिची पावलं तिकडे वळणार नाहीत असं कसं होईल बरं. शेजार पाजारचे सगळे निघाले, ही पण आनंदात बाहेर पडली. पण इतक्यात पावलं थबकली. घरी पतिराज नाहीत, त्यांना सांगितल्याशिवाय कसं जायचं. घरीही निरोप द्यायला इतर कोणी नाही. काय करावं बरं, सगळे वारीला चालले, आता याही वर्षी जातर येणार नाही का. मनात असूनही काही वेळा हवं ते घडत नाही हे ती अनुभवत होती. पांडुरंगाच्या दर्शनाला प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांची पाठमोरी आकृती ती पाहत होती. डोळ्यात टचकन पाणी आलं. हळूहळू नामघोषाचा आवाज ऐकू येईन असा झाला. पण मनात मात्र त्याच्या नामाशिवाय कसलाच विचार नव्हता. देवाला प्रार्थना करू लागली. पांडुरंगा, कधी दर्शनाला बोलावतेस? याही वर्षी जाता आलं नाही, योग दिसत नाही. असा विचार करत जड पावलांनी घरी आले. ताश्रू नयनांनी देवासमोर बसली. तिन्ही सांजेची वेळ झाली. पंढरीच राहू दे, पण आपल्या कुलदेवतेच्या यमाई देवीच्याही दर्शनाला जाता आलं नाही. या विचारात गढून गेले असतानाच पतिराजांची स्वारी घरी आली. हात पाय धुवून तेही देवघरात आले. हिचं लक्षच नव्हतं. काय हो, आज लक्ष कुठे? कसल्या एवढ्या विचारांमध्ये घडलेले आहात? हिनं सगळं सांगितलं. अहो पंढरी राहू द्या, आपल्या कुलदेवीच्याही दर्शनाला गेलेलं नाही. आता काहीही झालं तरी दर्शनाला जायचंच. अगं जाऊया की. पण मनात आल्यावर

लगेचच कसं जमेल, अजून शेतीची सारी कामं राहिली आहेत, त्यानंतर नक्की जाऊया बरं। मग झालं की नाही? हिला इतका आनंद झाला, माघी पौर्णिमेला उत्सव असतो तेव्हा देवीला जाऊ असं ठरलं। मंडळी, ज्या दोघांमध्ये हा संवाद चालू होता ते होते तरी कोण आणि कुठले? औंजवळील किन्ही ग्रामामध्ये त्रिंबक पंत नावाचे एक कुलकर्णी राहत होते। त्यांची भार्या लक्ष्मीबाई। पहाटे लवकर उठावं, स्नान संध्या पूजादी कर्म करून चावडीवर जावं, दुपारी भोजनाला घरी यावं, कुठं कीर्तन प्रवचन असेल तिथं जावं असा दिनक्रम चाले। आणि म्हणता म्हणता माघ महिना उजाडला। लक्ष्मीबाईंनी सर्व तयारी करून ठेवली, हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं साहित्य घेतलं, शिधा बांधून घेतला, स्वतः जरीचं लुगडं नेसल्या, नाकात नथ घातली आणि प्रसन्न मुद्रेनं आनंदानं त्र्यंबक पंतांबरोबर औंधला निघाल्या। देवीचं ते मनोहारी रूप डोळ्यात साठवत होते। आजूबाजूला लोक होती पण त्या गर्दीतही त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडला। देवीचे ते रूप मनात साठवत नतमस्तक होत होते। श्रोते हो, दर्शन घेणं म्हणजे फक्त पाहणं नव्हे तर त्या चैतन्याची ओळख होणं, अनुभूती येणं, अंतरीच्या चैतन्याची जाणीव होणं आणि इकडे हेच घडत होतं। लक्ष्मीबाईंनी हळदी कुंकवाचा मळवट भरला। देवीची

आज सार काही आहे पण पोटी मूल नाही ग, तेव्हा कृपा कर पोटी मूल होऊ दे, तुझी भक्ती करणारा मूल आमच्या पोटी घाल देवी। त्र्यंबक पंतांनीही हात जोडले। आई, इतक्या वर्षात आलो नाही पण आता 12 वर्ष मी रोज सकाळी येऊन तुझं दर्शन घेणार आणि मगच अन्नग्रहण करणार असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे रोज पूजा अर्चा आटपून हे देवीच्या दर्शनाला जात। 10 मैल अंतर चालायचं, तिथे देवीचं दर्शन घ्यायचं, ध्यान करायचं, रोज 3-4 तास लागायचे। ऊन वारा पाऊस या कशा कशानं यांचा नेम मोडला नाही। तब्येत बरी असो नसो यात खंडमुळी पडलाच नाही। एखादा नेम करणं आणि तो चालू ठेवणं सोपं नसतं। आपला नेम होतो आणि दुसऱ्या दिवशी मोडतो, पण यांचं असं झालं नाही। 11 वर्ष हे व्रत आणि उपासना मोठ्या श्रद्धेनं अव्याहतपणे चालू राहील। देवभावाचा भुकेला असतो श्रोते। त्र्यंबक पंतांच्या निष्ठेची परीक्षा घ्यायचं देवीनं ठरवलं। भक्ताची परीक्षा देव घेतोच। काळ अनुकूल असताना सगळं करणं एक वेळ सोपं असतं, पण कठीण काळातही नेम न मोडणं हीच तर खरी परीक्षा। लक्ष्मीबाईंना देवीच्या आशीर्वादानं दिवस राहिले। या दोघांचा आनंद गगनात माविना। घरात जणू चैतन्य नांदू लागलं। दिसामासानं गर्भ वाढू लागला। लक्ष्मीबाईंचा चेहरा तेजपुंज दिसू लागला। घरात या दोघांशिवाय इतर कोणी नाही। तेव्हा हिची काळजी घ्यायला कोणीतरी हवं, त्या विचारांनी त्र्यंबक पंतांनी आपल्या बहिणीला म्हणजे अक्काला कोल्हापूरला निरोप पाठवला। तिनंही बजावलं की मी नक्की येईन, बरं मला बोलाव। आता ऐन वेळेला गंमत झाली। काय घडलं हो? एका इसमाबरोबर निरोप धाडला, पण झालं वेगळंच। अक्का अंथरुणावरून उठूही शकत नव्हत्या। आजारपण वाढतच चाललं होतं। म्हणाल्या, बाळंतपण करीन म्हटलं होतं खरं, पण काय करू, जागचा उठताही येत नाही, कसं होणार आता सगळं। देवीला प्रार्थना करते की सगळं नीट होऊ दे। डोळ्यात पाणी आलं, पदरानं डोळे पुसले आणि इकडे हे दोघे अक्कांची वाट बघत बसले। ती नक्की येईल याची खात्रीच होती, पण झालं निराळ। आता सतत लक्ष्मीबाईं सोबत थांबणं हे पंतांनाही शक्य नव्हतं। दिवस भरत आले होते। या सगळ्यात सेवेत खंड पडणार का? 12 वर्ष होत आले, एकही दिवस या सेवेत खंड पडला नाही। देवी परीक्षा बघतीये। कोणी नाही आलं तरी देवी आहे पाठीशी, ती सगळं सांभाळून घे। तिच्या सेवेत खंड पडू देणार नाही। तिच्याच कृपेनं तर सगळं घडतंय। तिच्यावर भार सोडला, शेजारच्या काकूंना सांगून ठेवलं आणि 12 वर्षांच्या नियमाचा शेवटचा दिवस उजाडला। आपल्या पत्नीला एकटीला सोडून जावं याच्यासाठी त्यांचं मन माने ना हो, पण देवीवर पूर्ण विश्वास होता। देवीचं नाव घेतलं। पत्नीला म्हणाले, हे बघ, मी जातो आणि लगेच येतो। आजचा एक दिवस गेला ना की वर्ष पूर्ण होईल, 12 वर्ष पूर्ण होतील,

शेजारीही सांगून ठेवलं तेव्हा काळजी करू नकोस. त्र्यंबक पंत निघाले आणि दुप्पट वेगानं चालू लागले. काही काळ गेला आणि लक्ष्मीच्या पोटात दुखू लागलं. कळा सुरू झाल्या. ती तळमळत होती. तिचा आवाज ऐकून शेजारच्या काकू येणार इतक्यात त्यांच्या घरच्यांनी त्यांना थांबवलं. पहिली वेळ आहे आणि त्यातून इतक्या वर्षांनी मूल होत आहे, तेव्हा काही कमी जास्त झालं तर तुला दोष लागेल, कशाला पडतेस यात. इकडे पंतांनी देवीचं दर्शन घेतलं. आता निघणार तोच विजांचा कडकडाट झाला आणि एकाएकी मुसळधार पाऊस सुरू झाला. गडावरचा पाऊस त्यातून येणं अशक्य होत. लक्ष्मीबाईंचा त्रास आणखीन वाढला, सहन होईना. देवीला प्रार्थना करू लागल्या. इतर कोणी नसलं तरी देव कायम सोबत असतो. इतक्या अनन्यतेनं हाक मारली आणि आवाज कानी आला. वहिनी, अग वहिनी, मी आले ग. डोळे किलकिले करून पाहिले. अक्का आलेल्या दिसल्या. काही बोलण्याचे त्राण नव्हतेच. अक्कांनी डोक्यावरून हात फिरवला, बाळंतपण केलं. लक्ष्मी बाळाकडे बघू लागली. इतकं गोंडस बाळ ज्याच्यासाठी इतकी वर्ष तिनं वाट बघितली. देवीला हात जोडले, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अक्का म्हणाल्या, अग वहिनी, आता कसले रडतेस, रडू नकोस आणि काही काळजीही करू नकोस. बर, मी आहे ना, तुझी सगळी काळजी मी घेईन. दादाही येईल आता. मी नदीवर जाऊन येते, आल्यावर स्वयंपाकाचं पाहते. तू इथेच बाळासोबत निजून राहा बर. लक्ष्मी बाळाकडे पाहत शांतपणे निजली. इकडे आभाळ उघडलं. पंत लगेच निघाले, वाऱ्याच्या वेगानं धावत आले. लक्ष्मी, अग लक्ष्मी, कुठे आहेस ग. आवाज ऐकला मात्र लक्ष्मीला इतका आनंद झाला. पंतांनी पुत्रमुख पाहिलं, मुलाला अलगद उचललं, छातीशी धरलं. देवीनं आपलं ऐकलं, तिच्याच कृपेनं सगळं नीट पार पडलं. मन भरून आलं हो. लक्ष्मीबाई सांगू लागल्या, अहो ऐकलत का, अक्का आले आहेत. अक्का, त्यांनीच तर केलं बाळंतपण. किती किती काळजी घेतली माझी म्हणून सांगू. देवीनंच त्यांना धाडलं हो. नदीवर गेल्या आहेत. पंतांना विश्वास बसेना, अक्काची प्रकृती चिंताजनक होती. ती कशी येईल, तिला शोधायला नदीवर गेले, हाका मारल्या. गाव भर विचारू लागले. अहो, माझी अक्का आली आहे का हो, तिला पाहिलं का, कुठे गेली बरं ती. कोणीही तिला पाहिलं नव्हतं. आता मात्र शंका आली की ती अक्का नव्हती. माझ्या पत्नीला यातनं जिनं बाहेर काढलं, ती देवी शिवाय, माझ्या यमाई शिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. तसेच धावत धावत धावत धावत गडावर गेले. देवी समोर गेले आणि म्हणाले, आई जगदंबे, अग इतकी वर्ष मी न चुकता तुझी सेवा केली, तू माझी लाज राखरीस खरी, पण तुम्हाला भेटली नाहीस ग आई. आता तू जर मला दर्शन दिलं नाहीस तर मी इथे डोकं आपटून प्राण देईन. आई, तुला पाहण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी मी आसूसलो आहे. या डोळ्यांना एकदा तरी तुला पाहू दे, तुझं दिव्य रूप मला पाहू दे. आई आई, माझ्यासाठी ये ना ग, एकदा तरी ये ना ग. इतक्या कळवळून लेकरू प्रार्थना करत तेव्हा येणार नाही का हो. पंतांनी डोळे मिटलेले होते आणि आवाज आला, त्र्यंबका. डोळे उघडले तर समोर काही दिसेच ना, कारण दिव्य अशा सहस्र सूर्यांच्या प्रकाशानं तो गाभारा व्यापून गेला होता. त्यांना काहीच दिसेना. थोड्या वेळाने दृष्टी स्थिर झाली आणि पाहिलं तर प्रत्यक्ष देवी यमाईने त्यांना दर्शन दिलं. त्र्यंबका, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झाले. अखंडितपणे तू माझी सेवा केलीस. तुझा शुद्ध भाव कधीही ढळला नाही, तेव्हा काळजी करू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील. शुद्ध भाव आणि भक्ती हेच देवाला प्रिय असते. तो सदा सर्व काळ आपल्या जवळ असतोच, पण भगवंत आपल्या जवळ आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि ते ओळखता आलं की आपलं जीवन धन्य होत. ते होण्यासाठी मात्र जे शिवदिन केसरी आज आपल्याला सांगतात तेच मनी बाळगायला पाहिजे.

शोधव आताच आपण मृदुला सबनीस आणि सहकाराचं कीर्तन ऐकलं. श्री यमाई देवी हा त्यांच्या आख्यानाचा विषय होता. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आज हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये. पशुरोग निदानामध्ये सिरम बायोकेमिस्ट्रीचं महत्व याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी संध्याकाळी 7:30 असेल राज्यस्तरीय प्रसारणात आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे कार्यक्रम. उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा वार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: रात्रीचे 8:01 झालेले आहे, ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.

0: संत विष्णुदासांचं भक्तिपद आपण ऐकलं, उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत यशवंत देव यांचं होतं. 8:05 होत आहे. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरासह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. भारतीय युवा वर्गाकडे जगात रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले. भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आयआयटी चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रकल्प तमिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील असं ते म्हणाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं.
2: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
1: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2000

26 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली. कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट केली होती. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलंय. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं

प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस पचावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. गुजरातमध्ये आज नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरामा नगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटाउदेपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरु आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

क्या मिले भाई क्या मिले, खुद को समझ बैठे खुदा, वो खुदा ही जान।

0: है
1: ए, आप मरते हैं हम पर।
0: बड़ी बात है
1: ये।

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.